0: मला माहिती आहे कथा लेखिका आहे,
1: ललित लेखन,
0: म्हणून तुम्ही निवेदन घेऊ शकताय किंवा सहज बोलू शकताय. तर ज्याच्याजवळ लेखन असतं ना तो सहज काही करू शकतो. सगळ्यात पहिले बेसिक
1: लेखन
0: असावं लागतं की जेव्हा तुम्ही काहीतरी विचार मांडणार आहात, तुम्ही कशा पद्धतीने बोलणार आहात काहीतरी तुमच्याजवळ. जो लेखक आहे ना तो कुठल्याही क्षेत्रात पटकन ऍडजस्ट होतो, तर अर्थात त्याला जगात वावरण्याची थोडीशी सवय लागते, नाहीतर खूप खेड्यातून आला तर तो बुजतो. पण तरी सुद्धा लेखक हा बराच कॉन्फिडेंट असतो असं मला वाटतं. आणि नाटक सादर करताना तो जर लेखक असेल तर त्याची अभिव्यक्तीच वेगळी असते. प्रत्येक शब्दाला, म्हणजे पंशीकर असं म्हणायचे बाबा आमचे, की प्रत्येक शब्दाला इतिहास असतो, प्रत्येक शब्दाला व्यक्तिमत्व असतं. आणि ह्या सकट तुम्ही म्हणायचं दोन शब्दात जे अंतर असतं त्यातही बराच इतिहास असतो, तो तुम्हाला कळला तर तुमच्या डायलॉगची अभिव्यक्ती छान होईल
1: आणि ते लोकांच्या मनापर्यंत.
0: तुम्ही जेव्हा मध्येच थोडं थांबता त्याचा अर्थ काय तो लोकांच्या मनात ट्रान्सलेट होतो. तर हे सगळं करू द्या तुम्ही, हाच अभिनय आहे दोन शब्दांच्या मधल्या. तर हे सगळं केव्हा येतं, जेव्हा तुम्ही लेखक असता तेव्हा त्याच्या मधलं वाक्य तुम्ही लिहून जाता.
1: खरंच तुमची जी शब्द फुलांची मैफल आता रंगलेली आहे ती खरंच म्हणजे मनामनाला भिडते, म्हणून तो कार्यक्रम आपला वाटतो असं बरेचदा तसा अनुभव घेतलेला आहे.
0: तुम्ही सुद्धा इतके छान विचारताय आणि बोलताय असं तुम्ही बोलक केलंय मला म्हणून.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागतिक महिला दिनानिमित्त मेघना साने यांची आपण मुलाखत घेतोय, ती आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करतोय, तो म्हणजे लेखिका साहित्यिका मेघना साने यांची मुलाखत आपण घेतोय. माझ्यासोबत आहेत प्राध्यापिका जयश्री जंगले मॅडम आपल्या उपप्राचार्य महाविद्यालयाच्या. अर्थातच मला थोडस उत्सुकता आहे, प्रत्येक असे असे आवडते लेखक असतात, कवी असतात, म्हणजे मला गप्पू काळेविंदा करंदीकर किंवा बरेचसे आहेत, आपल्या दुर्गा ताई आहेत, दुर्गा भागवत आहेत, किंवा असं बरेच आहेत, शांता शेळके आहेत. तर तुमचे आवडते लेखक कवी
0: सांगते ना. माझे आवडते कवी सुरेश भट आहेत आणि अगदी लहानपणापासून मला त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या आणि ते आमच्या घरीच यायचे. आणि मग एकदा मी कविता लिहिली होती तर आई म्हणाली मेघाने खूप छान कविता लिहिली आहे का. मी कॉलेजमध्ये असताना वाचून दाखवली अशी, ते म्हणाले काय बेटा मेघा कॉलेजमध्ये असताना आपण कविता लिहितो आपल्याला काय वाटतं का ती कविता आहे. ते असतं लेक्चर.
1: अच्छा.
0: कविता आणि लेक्चर यातला फरक कळला पाहिजे. मग मला कळलं की ते कसं लिहायचं. मग त्यांच्या कविता ऐकता ऐकताच खरं तर एक सुंदर कविता त्यांनी आमच्या घरी सादर केली होती बरं का.
1: आवडेल
0: केव्हा तरी पहाटे
1: उलट
0: ही कविता आमच्याकडे सादर केली होती त्यांनी. आणि आम्ही तेव्हा म्हणजे शाळेतले वगैरे होतो, आई बाबांच्या समोर त्यांना सादर करायचे.
1: पहिले श्रोते होतात.
0: माझे आई बाबा देखणे पण होते. अतिशय रोमॅन्टिक अशी जोडी त्यांना वाटत होती ती, कारण त्यांना बेडफॉरीची जर मिळालं होतं आणि तसेच होते अत्यंत. त्यांना कविता खूप समजत होत्या तर त्यांच्यासमोर त्यांनी ती सादर
1: केली.
0: पण ते आता तुम्ही ते कवितेची चाल वगैरे ऐकली ना तशी नाही.
1: अच्छा मूळ कविता गद्य प्रकार
2: त्यांचं पहिलं वाचनच यांच्याकडे झालं ना.
0: पण ते कसे सादर करत होते माहिती का.

0: गेली बर का.
1: अच्छा.
0: मिटले हळूच डोळे निसटून रात्र केली केव्हा तरी पहाट. असं
1: असं
2: लक्षात
0: म्हणजे तसं सादरीकरण असतं की एक एका शब्दाला महत्व असतं आणि त्यांचा जो कार्यक्रम रंग माझा वेगळा केवळ त्यांचा कवितांचा कार्यक्रम नागपूरला धनवटे रंग मंदिर मध्ये सादर झाला. साधारण 1980 वगैरे साल असेल कारण माझ्या लग्नाच्या पूर्वीच 1980 किंवा 1980 त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळाली. पहिलाच त्यांचा कार्यक्रम आणि आम्ही दोघंच होतो स्टेजवर. मग मी निवेदन करायची आणि ते कविता असे दोघं बसलेलं होतं स्टेजवर मांडी घालून आणि एवढा श्रोतवृंद वा वा करत होता, टाळ्या बरसत होत्या, क्या बात आहे क्या बात आहे. तेव्हा मी बघितलं कवी आणि श्रोत्यांचं गिव्ह अँड टेक कसं असतं, कशी देवाणघेवाण असते त्यांची, तर तो एक अप्रतिम माहोल आणि त्यांनीच माझ्यावर संस्कार झाले.
2: मग तुम्ही तेव्हा कविता करत होतात?
0: सुरुवात झाली होती हळूहळू सुरुवात झाली होती. त्यानंतर मग कविता करायला लागलो वगैरे म्हणजे कॉलेजमध्ये नाही पण मग मुलं वगैरे झाल्यानंतर मला खूप छान छान कविता सुचते.
2: मग अशी तुमच्या बोलण्यात आलं की काही ओव्या तुम्ही रचलेल्या आहेत, तर मग आता आपण कविता म्हणतोय आता आणि
0: कविता मी आता ओवीवृत्तात साधारण
2: ओवीवृत्त का निवडलं आणि कशा प्रकारे
0: सादर करून दाखवणार होते मी एक कविता, तर
2: आवडेल.
0: तर कसं आहे की आपल्याला ना भावनेचा जो ओघ असतो तेव्हा कविता सुचते आणि विचारांचा ओघ असतो तेव्हा काही घटना बघतो तेव्हा आपल्याला निबंध किंवा
1: ललित
0: प्रसंग असतात ते प्रसंगाची मालिका जोडली जाते
2: काही गद्यात्मक
0: असं. पण एक भावनेचा ओघ असतो तेव्हा कविता सुचते. आता पहिल्यांदा आपल्याला जेव्हा बाळ होतं तर म्हणजे त्याची त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत
2: नाही,
0: तर त्याच्यावरती मी लिहिलेली कविता मी कोळीउने कार्यक्रमात देशोदेशी सादर केलेली
1: आहे.
0: तर देशोदेशीची भावना एकच कशी असते,
1: मातृत्व हे देशोदेशी सारखं.

0: सुंदर खूप छान खूप छान.
1: तर ही कविता अनेक ठिकाणी मी सादर केली.
0: अतिशय सुंदर खरंच, म्हणजे अगदी मुलाचं लहानपण डोळ्यासमोर उभं करणारी.
1: म्हणजे ना आईवरती कविता खूप लोकांनी केल्या, पण माझं म्हणणं की आई
2: मातृत्वावर नाही,
1: स्वतः जेव्हा आई होतो ती आई पण काय
2: रेखाटला गेला.
0: आता जेव्हा लहान असताना मुलं तुम्ही समजा असं केलं, मग नंतर मग बालवाङ्मयाकडे
1: बालकविता तेव्हा सुचायला लागल्या. छोटी छोटी मुलं काय विचार करतात, त्यांच्या विचाराने मग ती बालकविता पुढे जात असते ना. त्यांचं जग काय आहे, त्यांच्या जगातल्या वस्तू काय आहे, त्यांच्या भावभावना काय आहे, कशाबद्दल ते काय विचार करतात. म्हणजे मी अशी पण एकदा कविता लिहिली होती की आजोबा सिगरेट पित आहेत आणि तो मुलगा त्यांची सिगरेट लपवून ठेवतो आणि सांगितलेलं आहे ना सिगरेट असते वाईट म्हणून, मग तुम्ही का घेता, अशा भावनेची एक कविता. तो म्हणतो म्हणजे आजोबा त्याला फटकावतात माझी सिगरेट का घेतलेला, पण तो म्हणतो वाईट असते ना, तुम्ही का ओढताय.
0: म्हणजे तो लहान मुलगा
1: अशा पद्धतीची एक, म्हणजे त्याच्यातल्या वळी छान होत्या. आता महाराष्ट्रमध्ये आली तिथे त्यावेळी अशा खूप काही काही वेगवेगळ्या कविता बालकविता मी लिहित असायची. की आईचा वाढदिवस आहे, मग मुलं म्हणतात सगळं आवडून ठेवलं पाहिजे, घर अमुक तमुक केलं पाहिजे, छोट्याशा मुली काय करू,
2: डेकोरेशन केलं पाहिजे,
1: फुलं ठेवूया, आईला आपण एक कॅडबरी आणू, सगळ्यांना वाटू, आई रोज काम करते आपण करू आज, असं म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी कविता लिहायच्या.
2: खूप सुंदर. आणि माझ्या हातात पुस्तकं येत असतात, पण या सगळ्या कला प्रवासामध्ये तुम्हाला बरेच मान्यवर मंडळी भेटली आणि त्यांच्याविषयी तुम्ही मला वाटतं गुणीजनांचे कलाविष्कार या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि अर्थातच मराठी साता समुद्रापार तुम्ही नेली तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ही दोन्ही पुस्तकं मेघनाताईंची आहेत आणि बरीचशी पुस्तकं आहेत, म्हणजे जवळजवळ 16 पुस्तकं आहेत. तर मला या गुणीजनांचा कलाविष्कार आणि मराठी साता समुद्रापार या दोन्ही पुस्तकांविषयी विशेष जाणून
1: घ्यायचं. कौतुक तर जग करत असतात, आज तुम्ही माझं कौतुक केलं, पण मी कोणाचं तरी कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. की परदेशामध्ये ज्या मराठी संस्था आहेत, महाराष्ट्र मंडळ आणि मराठी मंडळ, ते आपली भाषा जपण्याचा, मराठी जिवंत ठेवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा खूप प्रयत्न करतायत. मराठी संस्कार आपल्या मुलांना मिळावे खूप प्रयत्न करतायत. तर ते काय काय उपक्रम करतात त्यासाठी, हे सगळे करण्यासाठी, ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्या संस्था चालाव्यात म्हणून काय काय योजना करतात, कसं करतात, त्यांचे कोणते कोणते सण साजरे करतात, मुलांना मराठी शिकवाय म्हणून मराठी शाळा कशा करतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी. केवळ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया नाही, तर अनेक देशांमध्ये संपर्क करून,
2: आता एकही देश नाही की जिथे मराठी माणूस नाही,
1: सगळीकडे
0: माहिती नसते आपल्याला की ही माणसं बाहेर नेमकं काय काम करतात.
1: म्हणजे अक्षर तुम्हाला याच्यात हाँगकाँग आणि केनिया पण सापडेल की त्याच्यामध्ये मराठी लोक नाटकं, अरे केनियामध्ये नाटकं किती होतात.
0: म्हणजे हे खूप मोठं काम आहे, अतिशय मोठं.
1: हे जमवून ठेवले हा एक, म्हणजे आता हे झालेलं आहे, दस्तावेज झालेला आहे की अनेक देशांमध्ये काय काय चालतं.
2: नक्कीच. आणि तसंच हे मराठी साता समुद्रापार,
1: साता समुद्रापार पहिलं ह्याच्या आधी तेच लिहिलं होतं.
2: अच्छा.
1: तर एकदा मी जागतिक मराठी परिषदेच्या संमेलनाला गेली, तिथे डॉक्टर विद्या जोशी म्हणून होत्या, तर त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की त्या मराठी शाळा काढतायत, आणि म्हणजे काढलीच होती त्यांनी, आणि शिकागोमध्ये ती मराठी शाळा चालते, तिथे 100 मुलं आहेत. दॅट वॉज द फर्स्ट थिंग, की म्हणजे पहिल्यांदा मी ते ऐकलं की अशी मराठी शाळा परदेशात आहे. हे साधारण 2017-18 मध्ये. त्यानंतर मग मी त्याच्या मागेच लागले की कुठे कुठे मराठी शाळा आहेत, त्याचा सगळा आपण शोध घेऊया आणि त्याच्यावर लिहूया. मग या पुस्तकामध्ये अनेक देशांमधल्या ते सगळं मी शोधलेलं आहे की अमेरिकेत मराठी शाळा कधीपासून सुरू झाल्या, किती आहेत, न्यूजर्सीत किती आहेत, आणखी ऑरलँडो, सगळीकडे किती किती मराठी शाळा आहेत, कशा आहेत, कशा चालतात, अभ्यासक्रम कसा झाला त्याचा तयार, या सगळ्या संशोधनाचं हे पुस्तक.
2: सुंदर. मला असं ते विचार असं वाटतं की एवढ्या सगळ्या ठिकठिकाणी तुम्ही गेलात, काही परदेशी श्रोत्यांचे काही किस्से किंवा आठवणी तुम्ही सांगू शकाल का की आपला भारतीय मराठी लोकांचा कसा अभिप्राय येतो हे आपल्याला माहिती असतं, पण परदेशी लोक कशी रिॲक्ट होतात, कारण त्यांचं ते कला जगत वेगळंच असतं. ते कसं म्हणतात बॅले आणि त्या संस्कृतीतली माणसं,
1: जेव्हा तुम्ही मराठी संस्कृतीसाठी जुळतो आहे, म्हणजे जेव्हा आपण मराठी म्हणून कार्यक्रम करायला जातो ना तिथे, तर तेव्हा ना त्यांना हे हवं असतं की महाराष्ट्रातलं मराठी पण आपल्याला मिळावं आणि आपल्या मुलांनाही कळावं. तर तसं सांगितलं की त्यांना आवडतं. दुसरं म्हणजे गोष्टी सांगायच्या, म्हणजे त्यांचं जे तिथे नीती नियम सगळे जे काय असतील त्याच्याशी पण आपल्याला जोडून घ्यावं लागतं ना. आता पहिल्यांदा एकदा महाराष्ट्र मंडळामध्ये आमची मीटिंग ठरली होती, तर मी माझ्याऐवजी त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरना पाठवलं त्या मीटिंगला, आणि ते थोडे उशिरा पोहोचले तिथे कारण ट्रेनच नव्हती मिळाली, तर ते 1.5 तासाचं अंतर होतं. 11:00 मीटिंगला ते 11:30
2: पोहोचले,
1: तर तिथे देशमुख साहेब होते ते म्हणाले की आपली 11:00 मीटिंग होती, सॉरी मला 11:30 तुम्हाला भेटायला येणार. ते 1.5 तास जरी प्रवास करून गेले होते ती मीटिंग झाली नाही, तो माणूस निघून गेला.
2: ते किती पंक्चुअल असतात.
1: पण त्याच माणसानी नंतर आमचा कार्यक्रम ठेवला 2 दा, नंतर परत मी गेले दुसरा, मी काय सोडलं नाही, परत दुसऱ्या बुधवारी गेले. दर बुधवारीच फक्त ते बसायचे. तर ते त्यांनी ठेवला नंतर आमचा कार्यक्रम. पण मला हे कळलं की इथं माणसं पंक्चुअल असतात, कसे वागतात हे ना, तर त्यांना काय
2: टाइम इज मनी.
1: त्यानंतर एक अनुभव आम्हाला असाला, लंडन महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम झाला, अतिशय रंगला, 1.5 तास कार्यक्रम झाला. त्यानंतर ओव्या वगैरे पण म्हटल्या होत्या त्याच्या, आणि त्यानंतर एक मला पाकिट मिळालं आमचा मानधन ठरलंच नव्हतं, कारण ते म्हणाले की आमच्याकडे मानधन देत नाहीत वगैरे, तरी आम्ही फक्त जाण्याचा खर्च देऊ, किती डॉलर्स होतात वगैरे, तर ठीक आहे. तर म्हटलं हे पाकिट कसं काय मिळालं, आम्ही त्यांना म्हटलं, ते म्हणाले एका प्रेक्षक बाईने तुम्हाला हे बक्षीस दिलेलं आहे. तर ती कोण आहे तिने नाव नाही सांगायचं
2: सांगितलं,
1: तर थँक्स पण देता येणार नाही. मग आम्ही निघालो, जेव्हा सगळे जण गेले, जेवण वगैरे झालं, सगळे निघाले, तर ती एक बाई आली आमच्याकडे आणि म्हणाली की तुमचा कार्यक्रम खूप आवडला आणि माझ्या जीवनात परिवर्तन झालं. म्हटलं काय झालं, तर म्हणाले की मला आत्महत्या कर अशी वाटत होती, तर ती म्हणजे मी पेपर वाचून पाहिला, रेडिओ ऐकला, टीव्ही बघितला, फिरायला गेले, काही झालं तरी माझ्या मनातून आत्महत्येचा विचार काही जातच नव्हता. पण तुमचा आता दोघांचा कार्यक्रम परफॉर्मन्स बघितला आणि मी खूप आनंदी आणि खूप छान वातावरण तयार झालं. मला असं वाटतं की जगायचं आहे अजून, मला जगायचं वाटतं.
0: किती मोठी गोष्ट.
2: खरंच
0: खरंच. आणि समाधानकारक, कायम आपल्याला आनंद द्यायचा
1: कार्यक्रमाने जे वातावरण तयार होतं ना, हलकं फुलकं मनावरचं ताण उडून जातो.
0: मला महत्वाचं वाटतं की आता आजकाल अमेरिकेत तर बरेच लोक कार्यक्रम करत असतात किंवा

0: त्यांचे सचिव दोघांनी खूप मेहनत घेऊन तिथे नोहा मसील जे अध्यक्ष होते त्यांनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हणून दाखवलं. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता इस्रायल मध्ये.
1: तुम्हालाही आठवत असेल मुंबईत कितीतरी जू राहत होते जे नंतरच्या काळात गेले. मला आठवत आहेत ना माझ्या अवतीभोवती असणारे कितीतरी लोक
0: कितीतरी होते मुंबईत. आणि जे म्हणजे
2: हे सगळे आता
0: कोकण किनारपट्टी वगैरे
1: आणि ते त्यांची भाषा विसरलेली नाही.
0: पण तिथे जू असले तरी ते मराठी होते. महाराष्ट्रातून गेल्यामुळे ते म्हणले आमची मायबोली आहे ना ती मराठी आहे म्हणून तो मायबोली नावाचाच कार्यक्रम होता. मायबोली नावाचं मासिक तिथे काढतात आणि जवळजवळ मला वाटतं 400-500 लोक उपस्थित होते कार्यक्रमात. थिएटर होतं त्या थिएटरमध्ये मी कार्यक्रम केला. तर हे कार्यक्रम इतका सुंदर झाला ना खरंच. हा आणि सांगायचं म्हणजे आता तीन म्हणजे दुसऱ्या वर्षी 2011 मी आणि माझे मिस्टर हेमंत साने आम्ही गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. पहिला कथा कथना गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. तीन ठिकाणी झाला तो. एलात मध्ये झाला, नमस्कार हॉटेल मध्ये झाला, रामले मध्ये झाला. तिन्ही ठिकाणी एक अनुभव आला.
1: नमस्कार हॉटेल
0: नमस्कार हॉटेल महाराष्ट्र. तर तिन्ही ठिकाणी एक अनुभव आला की तू गंगा की मौज में हे जे बैजू महाराजचं गाणं आहे त्याला तिन्ही ठिकाणी वंस मोर आला. म्हणजे गंगा यमुना हे जे भारतातले जे शब्द आहेत
1: बरोबर त्या लोकांच्या. एक प्रश्न असं आपण मगाशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही जे वेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे त्यामध्ये आता आपण ओव्यांबद्दल बोललो पण मला माहिती आहे की तुम्ही हायकू सुद्धा लिहिलेले आहेत आणि मला वाटतं शिरीष पेनकडे तुम्ही हायकूचं मार्गदर्शन देण्यासाठी जात होता.
0: पण ओव्या मी वाचलं नाही अजून. म्हणजे ओव्यांचं
1: ओव्या आणि हायकू
0: आहे. ओव्या मला हे आपापच सुचल्या आहेत. ही ओवी आहे किंवा नाही हे मी विचार करण्याच्या आतच सुचलेले आहेत. एकदा मी असं विवेकानंदांवरचं चरित्र वाचत होते तर ते मी 15-15 पानं रोज वाचून ठेवून द्यायचे आणि सकाळी उठून ओव्या लिहित होते. आणि ओव्या दोन प्रकारच्या असतात. एक तर तुम्ही ज्या ओव्या तुमच्या डोळ्यासमोर येईल की दळताना बायको ओव्या त्या ओव्या या नाही आहेत.
2: अच्छा
0: यांना म्हणतात ग्रांथिक ओव्या. ग्रांथिक ओव्या आणि लोकगीताच्या अंगाने ओव्या असे दोन प्रकार आहेत. तर ते जे असं दळणाच्या ओव्या त्याच्यामध्ये जीवन मांडलेलं असतं ना
2: त्याचं
0: असं बाई
1: केलेल्या.
0: आणि ग्रांथिक ओव्या बघा ज्ञानेश्वरांच्या ओव्या.
2: अच्छा
0: त्या दळणाच्या ओव्या नाहीत ना त्या त्याच्यामध्ये तुमचा विचार मांडलेला असतो. आता ह्याच्यामध्ये मी असं मांडलेलं आहे बघा. अक्षरात भरले ज्ञान अर्थाचे सुंदर रान विहरावे होऊन पक्षी विहरावे होऊन पक्षी गावे गाणं. म्हणजे अक्षरामध्ये आहे की तुम्ही जर का पुस्तकं वाचली तर तुम्ही किती छान विहराल मनातून. या सुंदर दुनियेत तुम्ही विहरा अक्षर अक्षर
2: ज्ञान शब्द.
0: ज्ञानाचे उघडे कवाड ज्ञानाचे उघडे कवाड तशात मन हे उन्हाळ तशात मन हे उन्हाळ चोरून घेई भंडार दिन दहाड. काय कोण शिक्षा करेल का तुम्हाला असं हे ज्ञानाचं भंडार उघडच आहे.
2: उघडच
0: आहे ओवी. नंतर पक्ष्यांची ही असती आपली आपली घरटी. पक्ष्यांची ही असती आपली आपली घरटी सारे वेगळे फिरती पंखांवरती. प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेऊन फिरतो बरं.
1: म्हणजे
0: पक्षी छोटा असं असतं. वायूसही होई ज्ञान सुगंधाचे कोठे राहणं. वायूसही होई ज्ञान सुगंधाचे कोठे राहणं परंतु तेथे न थांबे विसरून भान. वायू तिथेच नाही थांबत ना तो आपला प्रवास करून वाहत असतो. म्हणजे आपण
1: सुगंध एखाद्या ठिकाणी आहे म्हणून तिथेच थांबत नाही.
0: आपण पण असं नाही की अरे इथेच रमून गेलो
1: पण आवडलं
0: जीवन प्रवास करायचा आहे. तर अशा प्रकारच्या या 3-3.5 ओव्यांच्या चरणाच्या ओव्या असतात. त्यावर माझं हे मेघमणी पुस्तक आलेलं होतं ओव्यांचं. आणि ह्यातल्या ओव्या आम्ही मेघमणी कार्यक्रमात सादर करतो. माझ्या मिस्टरांनी त्याला चाली लावल्यास वेगवेगळ्या रागांमध्ये आणि त्या रागांमध्ये एक समूह पण असतो आमच्यावर सादर
2: करतात.
0: हायकूचा तुम्ही हायकूचे काही हायकू ऐकले हायकू ऐकलेत काही ग्रुप्सवर.
1: हा म्हणजे तरी पण तुम्ही एक सांगा माहिती की जर तुम्हाला माहिती
0: कसं आता त्यांना तुम्हाला एवढं माहिती की तो तीन ओळींचा असतो.
2: तीन ओळी विषय संपला.
0: अक्षर 17 असतात. पहिली 5 दुसरी 7 आणि पण लोक काय करतात तेवढंच लक्षात ठेवतात की 5-7 आणि 5 अक्षरांमध्ये लिहायचे पण काहीही लिहितात. पण मग त्याचा काहीतरी नियम असतात कसा हायकू असायला हवा. तो एक म्हणजे जपानी कवितेचा स्फुट प्रकार आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की तिसरी ओळ अशी कलाटणी असते की त्यातून काहीतरी तुम्हाला ज्ञान होतं. काहीतरी तुम्हाला दिसलं पाहिजे, नुसत्याच त्या आवडी

0: वर्णनात्मक असतात. पहिल्या दोन ओळीत वाटतं कशाचं तरी वर्णन आहे का, नंतर तिसऱ्या ओळीत काही तरी एकदम जाणवतो अरे याच्यातून एवढा मोठा अर्थ येतो. तो असतो हाय.
1: तिसरी ओळ ही आधीच्या दोन ओळींना कुठेतरी पूर्णत्व देणारी असते असं आपण
0: त्यातून त्याचे संशोधन तोपर्यंत संशोधन बाहेर येत नाही त्यातलं या माणसाला नक्की काय सांगायचं
1: म्हणजे अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा
0: तिसरी ओळ असते. आता पहा अगदी बारीक बारीक गोष्टींमधून तुम्हाला सांगते. सुखाची कल्पना, सुखाची कल्पना एक कप चहा तिच्या सोबत.
2: वा अरे
0: वा तर कुठल्या टपरीमध्ये मी तिच्यासोबत जरी चहा घेतला तरी तो मला क्षण
2: क्षण विसरू शकत नाही.
0: आता कशावरी कुठलाही विषय चालतो बरं का. दोन कुत्रे, दोन कुत्रे न भांडता शेजारी.
2: अरे वा असं होईल का.
0: दोन कुत्रे न भांडता शेजारी एकाच मालकाचे.
2: अरे
0: एकच मालक असला तर ते गप्प बसणार मध्ये मांडणार. ते पक्ष्यांमध्ये पण एक गोष्ट काय काय बघत असतात. आता तुम्ही म्हणता की जातीपाती खूप लोक मांडून भांडतात ते काय काय चाललेलं असतं. आता तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगते. रक्तदानासाठी, रक्तदानासाठी जातीची अट नाही. रक्तदानासाठी जातीची अट नाही जाहिरात द्या. जाहिरातीवर जे लोक येतील ते घ्या, ज्यांचा रक्तगट जुळतो त्यांचा त्यांना पाहिजे. मग तुम्ही एरवी लग्न करताना म्हणता आणि तुमच्या आता रक्त आतमध्ये जाते तरी काय जातीचे कारण तुम्हाला हवं आहे
1: तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न आला
0: तिथे का
1: नाही
0: तुम्हाला तिथे चालतं तुम्हाला कोणाचंही रक्त नाही नाही तुम्ही या द्या. आता बघ माझेच बूट मलाच चावतात असेही असते.
1: बूट आपल्याच
0: म्हणजे आपलाच माणूस आपला हे करू शकतो काही का
1: असंही.
0: माझेच बूट मलाच चावतात असेही असते. कोणतेही घर त्या उंदराला आपलेच वाटते असे उंदीर काही काही असतात. चला या घरात आलं
2: इथे
0: चमाल गप्पा करा. आणि शेवटचं मी बसते भारी पुस्तके तुमच्याकडे खूप असतात ना
2: भारी पुस्तकं
0: खूप मोठे विचार खूप मोठ्या लेखकाने भारी पुस्तके रद्देवाल्याकडे आली रद्देच झाली.
1: म्हणजे तुम्ही कुठे
2: देता
0: भारी पुस्तकं आहेत पण त्याच्याकडे आली तर त्याला रद्दी म्हणून तोलतोय काहीच त्याची किंमत नाही वाटते असं असतं. हे छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी पुढे आलं की नाही हायकू आहे.
2: अगदी छोट्या म्हणजे कमी शब्दात जास्ती मोठा आशय हायकू मध्ये प्रतीत होतो. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या शेवटच्या भागात भेटूया मेघनाताई साने यांना. तो तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका साहित्यिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधतोय.
1: मेघनाताई मला असं विचारायचंय तुम्हाला की तुमचा एकूण हा सगळा लेखन प्रपंच भरपूर आहे. तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत कविता ओव्या म्हणजे बरंच काही लिहिलेलं आहे. आणि आता मला असं वाटतं की तुम्ही असं आदल्या दिवशी किंवा ठरवून ठेवता का की उद्या आपल्याला ना कविता लिहायच्यात किंवा ललित लेखन करायचंय किंवा आज सकाळी उठल्यावर आज आपण काही ओव्या लिहू असं असतं. कसं ठरतं कसं की तुम्ही हे आज काय लिहिणार आहात किंवा हे जे लिहिलं जातं ते कशा प्रकारे एकत्र एकदा लिहिलं जातं का तुम्ही ते भागांमध्ये लिहिता कसं होते नेमकी ही प्रक्रिया कशी होते तुमची.
0: कोणीही लेखक तुला हेच सांगेल की आपण काहीच करत नाही आपल्याकडनं कोणीतरी लिहून घेते. सूचना हा प्रकार आणि कोणत्या साहित्य प्रकारात आपण लिहिणार हे आपलं पेन जेव्हा आपण लावतो तेव्हाच आपण ठरवतो ठरतं म्हणजे
1: ते माहितच ठरतं आधी.
0: हा काय आदल्या दिवशी घटना घडतात त्याच्यावरून मी उद्या काय लिहिणार आहे हे आपोआप ठरतं. जर एखादा भावनेचा ओघ असेल आज समजा माझी मुलगी सासरी गेली आहे किंवा एखादा प्रियकराला प्रेयसी सोडून गेली तर तो भावनेचा ओघ किती मोठा असेल आणि अशा प्रकारे देशप्रेमाचा सुद्धा ओघ असू शकतो ना. तर अशा प्रकारे काही असं भावनेचा ओघ असतो त्यातून ती कविता निर्माण होते है ना. आणि जर काही घटना घडल्या आणि त्याच्यातून मला एखादी संगती सापडली या घटनांमधून असं असं मला कळत आहे तर मग त्या सगळ्या घटनांना जोडून मी एक कथा लिहिते. जसं काल एखादी अचानक घटना घडली काहीतरी आणि मग आधीच्या घटना रिकलेक्ट होऊन माझं त्याच्यामध्ये एक रसायन तयार झालं आणि मग मी सकाळी उठून आज 8-10 पानांची कथा लिहिली. तर म्हणजे पहिले उठून 6:30 बसून ते लिहायलाच लागले. तर डायरेक्ट तो तेव्हा त्या क्षणी ठरली कथा होणार आहे. असं बालकवितांचं तर असं गमती जमती ते सहज लिहिल्या जातात.
1: छान. म्हणजे असं काही न ठरवता जसं तुम्हाला आतून वाटत तसं. पण मग आता हे त्यावेळेला वाटल्यानंतर जेव्हा ते कागदावर उतरत तर ती कविता एका विशिष्ट स्वरूपात किंवा एक असा बंध आहे तुमच्या कथा ज्या मी वाचल्यात ऍडजस्टमेंट मधल्या त्याच्यामध्ये एक व्यवस्थित असा बांधीवपणा आहे. तर हे सगळं आपल्या लेखनात यावं याच्यासाठी तुम्ही काय विशेष मेहनत घेतलीय किंवा काय केलेलं आहे?
0: नाही तशी आपण म्हणजे मेहनत म्हणजे आता समजा टायपिंगचा स्पीड वाढवावा म्हणून आपण एक मेहनत घेतो तसं नाही. वाचन लेखन सुरू ठेवावं लागतं. तुम्हाला आता अगदी सहज सगळेजण सांगत असतात वाचन करा वाचन. पण वाचन म्हणजे काय काय करा त्यातलं ते वाचताना आपल्याला ते कळलं पाहिजे की हे काय. जर मी माझ्या कोणाला सांगितलं की माझ्या कथा संग्रह तुम्ही बोला तर 10 मधले 8 लोक नाहीच बोलू शकणार. एक दोन लोकांनाच कथा कळलेल्या असतात की त्यातलं नेमकं त्यांनी काय वेचलं हे माझ्या लक्षात येतं. की बरेचदा ती कथा कळलेली नसते तेवढी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातल्या असतात त्यांच्या लक्षात येतात. ती कथा नक्की कशासाठी लिहिली आहे त्यातून काय दाखवलंय हे प्रत्येकालाच कळत असं नाही. तर मग आपण जेव्हा वाचताना सजगपणे वाचलेलं असतं ना ते आपल्या मनाला परिणाम करतं. अगदी छान असं म्हणजे आता सुरुवात आमची व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा वगैरे याच्यातून झालेली आहे. मग आता मधु मंगेश कर्णिकांचं साहित्य सगळं रिचवलं त्याच्यावरती पीएचडी करताना ते लिहावंच लागलं सगळं. पण ते खूप आवडलं. अशा साध्या साध्या विषयांवर कशा कथा होऊ शकतात हे कळलं. आणि मग जसं जसं तुम्ही लिहित जाता आणि दुसरं म्हणजे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात होत असतात तर तुम्ही ना सगळे कार्यक्रम ऐकायला गेला पाहिजे. ऐकणं हा एक रियाज असतो. तुम्ही कधी म्हणता की नाही साहित्य संमेलनात मला माझी कविता असेल तर मी जाणार आहे असं मी कधी करत नाही. तर तिथल्या मान्यवरांच्या ऐकायला जाऊ भाषण तो माहोल बघूया तिथे काय काय करतो त्या गमती जमती टिपूया. तुम्ही जेवढं जगामध्ये फिराल
2: तेवढं
0: सामग्री जेव्हा तुमची तयारी तीच तुमची तयारी असते. डोळेसपणे वावरा मात्र.
2: पण ह्या सगळ्या वलयंकित क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष आहात. एक म्हणजे काय आता काही अर्ध्या हळदीने हकंडाने पिवळी होणारी मुलं आहेत म्हणजे लगेच त्यांना आज रील बनवली आज प्रसिद्धी हवी असं सगळं माहोल आजूबाजूला असताना. पण 25 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही तशाच होता. आताही तुम्ही मी तुम्हाला पाहते तर तुम्ही तशाच आहात. म्हणजे काही तुम्हाला गची बाधा झाली नाहीये किंवा आपण एवढं परदेशात फिरतो एवढं आपण साहित्य लेखन केलंय पण कुठेही तुम्ही जशा पूर्वी होता तशाच अजूनही आहात. हा एक महत्वाचा गुण आहे जो आजच्या पिढीला आजच्या पिढीला समजला पाहिजे. कारण ते अळवावरचं पाणी असतं शेवटी जे आपण पाहतो सध्या सगळ्या मगाशी आपण विषय केला तो मोबाईल आणि ह्याचा तर तुम्ही हे सातत्याने टिकवून ठेवलंय म्हणजे तुमची साहित्य.
1: त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांना हायकू मध्ये जरा रस वाटायला लागला. रस वाटायला लागला म्हणून हायकू वाचले थोडेसे थांबलं
2: नाही केलं.
1: मला वाटतं तुम्ही एमफिलचा तो
0: एमफिलचा म्हणजे 1980 नंतरचा हायकू त्याचं स्वरूप आणि चिकित्सा असा विषय
1: घेतला त्यांनी. शिरीष पेन कडे गेल्या त्यांच्याकडून कारण हायकू म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रभुत्व असणारी ती त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी आणखी म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आपण असं
2: खोल
1: असा एक त्यांचा
0: वृत्ती आमच्या शाळेने शिकवली. हळस हायस्कूलमध्ये मी शिकले तर नागपूरच्या हळस हायस्कूलने आम्हाला शिकवलं एक अभ्यास हा नीट केला पाहिजे. प्रत्येक वेळी अभ्यास वृत्ती होतीच. पण तू जे म्हणतेस की आता तुम्ही एवढ्या लेखिका
2: किंवा
0: खरं सांगू का मला आता वाटतं की ही माझी सुरुवात आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट पुस्तक हे आताचं जे लिहिलं ते आताशी मला वाटतं एक 17 पुस्तकं झाली. पण हे 17 पुस्तक हे खरं पुस्तक आहे. म्हणजे आता कुठे लेखनाची सुरुवात झाली असं मला वाटायला
2: लागलं.
0: कारण की आपण किती पुस्तकं लिहितो हे महत्वाचं नाही. काय लिहायला लागलो समाजातलं काय वेचायला लागलो हे महत्वाचं आहे. आणि ते आपल्याला कळण्याची एक स्टेज येते ते हळूहळू येते ना कळण्याची की मला आज हे लिहावं लागतं आज मला हे लिहायला पाहिजे या समाजावरती आज असं असं घडतं आहे. तर या लोकांना ही दृष्टी द्यायला पाहिजे हे द्यायला पाहिजे. ती पण लेक्चर देऊन चालत नाही नकळत दिली पाहिजे असं. तर हे आहे आजच्या महिलांना पण मला थोडंसं सांगावं असं
2: वाटतं
0: की आपण असं म्हणतो की कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही, पण गॉडफादर मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी कौशल्य असावं लागतं. तेव्हा तुम्हाला तो गॉडफादर उचलून नेईल तिथे आणि म्हणेल की जरा बघा यांना घ्या कार्यक्रमात अमुक करा यांना. तुम्हाला काहीतरी यावं लागतं ना जर तुम्हाला काहीच नसेल. बऱ्याच बायका म्हणतात आम्हाला पण शूटिंगला बोलवा. आता शूटिंगला समजा त्यांना सांगितलं ना की आज तुम्ही येता का, आज महिलांचं शूटिंग आहे तिथे हळदी कुंकवाचं, त्याच्यामध्ये चार बायकांवर शॉट आहे. त्या दिवशी तेवढं नाही ग माझी सासू येणार आहे, आज माझं हे आहे ते आहे, नाही जाऊ शकत. तुम्ही इतक्या घरात अडकलेले असता की तेव्हा नाही जाऊ शकत. तुम्ही कशाला प्रायोरिटी द्यायची हे तुमचं आहे, म्हणजे काय मी सांगू शकत नाही. येस, पण त्यामुळे मग असं म्हणू नका की आम्हाला कोणी बोलवलं नाही. कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा सैनिकासारखं बाकी सगळं सोडून मला फक्त हे करायचंय तेच दिसत असतं फक्त, बाकी काही नाही. तर तुम्हाला गॉडफादर मिळू शकतो पण त्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी गुणांचं वैशिष्ट्य आहे हे दिसावं लागतं. आणि गॉडफादर तो आहे की आपल्याला मिसगाईड करणारा माणूस आहे हे तुम्ही ओळखावं लागतं. काही लोक तुम्हाला चुकीच्या रस्त्याला नेऊन ठेवतील आणि नुसतं वेळ टाइमपास करतील, तसं नको. त्या माणसाने पहिले काय केलेलं आहे, तो माणूस कसं बोलतोय, कुठे नेतोय, काय हे बघावं लागतं, नाही तर आयुष्यातला खूप वेळ वाया जातो.
2: आणि स्त्रियांमध्ये ती शक्तीच असते समोरच्या माणसाला पारखण्याची
0: असावी लागते. म्हणजे नाहीतर ना वेळ खूप वाया जातो, अनेक वर्ष वाया जातात की आपण तिथेच राहतो, ते लोक आपल्याला नुसते गोडगोड बोलत ठेवून देतात एका ठिकाणी आणि पुढेच नेत नाहीत.
2: फार मोठं
0: त्यापेक्षा तेवढी वर्ष आपण आपलं कौशल्य वाढवण्यासाठी घालवली ना तर आपण आपोआप पोहोचू कुठेतरी शिखरावर.
2: आणि आता अर्थातच कार्यक्रमाच्या शेवटी एक सुंदरशी कविता तुम्ही सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती
1: करायचं.
2: तुमच्या संग्रहातली कुठली एक आवडती कविता सादर करावी
0: आता, म्हणजे स्त्रीवरचीच कविता.
2: आज आणि जागतिक महिला दिन साजरा करतोय,
0: सर्व स्त्रियांसाठी आपण एक कविता सादर करूया. स्त्रीचं गुपित कोणाला माहिती नाहीये.
2: अच्छा,
0: ते गुपित मी या कवितेत सांगणार
1: आहे.
0: तर आता स्त्रीचं गुपित नेमकं काय आहे, फक्त सात आठ ओळींचीच कविता आहे. स्त्रीच्या काही गोष्टी, स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. पण स्त्रीच्या हृदयाची उंची, स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार. स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार, कारण ती वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते बापासाठी, भावासाठी, पतीसाठी, नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी.
2: सुंदर खरंच. आणि जागतिक महिला दिनानिमित्त ही खास काय सांगितिक भेट तुम्ही सादर केली, काव्यमय भेट सादर केली, त्याबद्दल खूप खूप आभारी. आणि खरंच हा कार्यक्रम अगदी देखणा झाला तुमच्यासारखाच असं म्हणे,
0: तुम्ही काय कमी देखणे.
2: तर आभारी म्हणजे खरंच आचार्य 90 FM तर्फे मी तुमचे आभार मानते. आपल्या प्राध्यापिका जयश्री जंगदे मॅडम तुमचेही आभार. आमच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो खास कार्यक्रम सादर केला त्यात तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल दोघींचेही आभार.
0: खूप छान 90 FM आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळेजण मला भेटलात या चॅनलच्या थ्रू, माध्यमाच्या थ्रू. खूप मुलं ऐकत असतील, कॉलेजची मुलं, त्यांचे आई वडील किंवा इतर सुगा, तर खूप आनंद झाला. धन्यवाद.
2: तर प्रेक्षक हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका साहित्यिका मेघराताई साने यांच्याशी संवाद साधला. आपल्यासोबत होत्या आपल्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम आणि आमची ही मुलाखत आणि आमच्या ह्या गप्पा आणि सगळा मेघराताईंचा साहित्यिक प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आमची ही मुलाखत आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि आम्ही म्हणजे मेघनाताई मराठी पोहोचवण्याचा देशा परदेशात प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मेघनाताई खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असाच चिरतरुण तुमचा चेहरा आहे तो असाच कायम हसमुख राहू दे अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि ही मुलाखत इथेच संपन्न झाली असं जाहीर करते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: जा।

0: आजभर. चलो रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष प्रोग्राम सुरू आहेत आणि नवरात्र नवविधा त्याचबरोबर नवरात्र नवदुर्गा या कार्यक्रमांमध्ये आपण विविध क्षेत्रातील आपल्या ज्या स्त्री आहेत ज्यांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये एक उच्च स्तरावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे अशा स्त्रियांच्या मुलाखती आपण घेत आहोत. आणि आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वुमन एंटरप्रेनर बिझनेस वुमन अर्चना करात मॅम. अर्चना करात मॅम बद्दल जर सांगायचं झालं तर प्रायर टेक्नो वर्ल्ड च्या त्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर मॅजिकल मुवमेंटच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत आणि प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीज ज्यांनी एक छंद म्हणून ती आवड जोपासलेली आहे पण त्याच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत. तर एकंदरीत एक स्त्री जी बरंच काही करू शकते असं आपण नेहमी म्हणतो पण याचंच एक अतिशय ज्वलंत उदाहरण आज माझ्यासोबत माझ्या बाजूला बसलेलं आहे. अर्चना मॅम, तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे उपवास सुरू आहेत त्यातूनही तुम्ही आज इथे आलात आणि त्याचबरोबर आज आपण छान गप्पा मारणार आहोत. खूप छान वाटतंय आज तुम्ही इथे आहात. काय सांगाल, कसं वाटतंय आज, कसे नवरात्राचे उपवास कसे चालू आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तर
1: खूप छान चालू आहे आणि सर्वप्रथम तुला आणि तुमच्या पूर्ण टीमला धन्यवाद की इथे मला तुम्ही रेडिओवरती अपॉर्च्युनिटी दिली, बोलण्याची काही संधी मिळाली त्याबद्दल. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना पण मी नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना
0: थँक्यू सो मच. मॅम, आपण मुलाखतीला सुरुवात करतोय पण मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुरुवातीला तुमची ओळख किंवा तुमचं शिक्षण कुठे झालंय, त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला जॉबही करतो तर तो कुठे करत होतात याविषयी आपल्या श्रोत्यांना काही कल्पना द्यावी.
1: माझं शिक्षण म्हणाल तर ऍक्च्युली मी माझ्या आईवडिलांची पाचवी मुलगी.
0: अरे बापरे. हा,
1: माझ्या मामांकडे माझं शिक्षण अंबाळणीला 10वीपर्यंत आणि त्याच्यानंतर माझं वजे कॉलेजला, केळकर कॉलेजला
0: कॉलेज
1: सायन्स स्ट्रीममधून आणि फादर एग्नेल कॉलेज जे आहे वाशीचं तिथे माझं इंजिनिअरिंग झालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग.
0: अच्छा, आणि मग नंतर तुम्ही जॉब करत होता?
1: हो, नंतर ऍक्च्युली माझं लग्नच कॉलेजला असतानाच झालं.
0: अरे बापरे.
1: सेकंड इयरलाच माझं लग्न झालं त्यामुळे मी कॉलेज करत असतानाच पॅरलली माझे छोटे छोटे उद्योग तेव्हाच सुरू झाले, जसं ट्युशन घेणं, क्लासेस घेणं. अगदी थर्ड इयर ऑफ जेव्हा मी होते तेव्हा MSCIT चे कोर्सेस सुरू केले, घरात ट्युशन सुरू केल्या आणि हळूहळू पॅरलली कॉलेज पण केलं आणि घरातलं सुद्धा मला खूप मॅनेज करावं लागलं.
0: म्हणजे अगदीच ते बाळकडूच म्हणावं लागेल, म्हणजे ते लहानपणापासून एक असतं ना की काही संस्कार असतात आणि काही गोष्टी असतात ज्या एक आपल्याला इनबिल्ड येतात. आणि बिझनेस वुमनचं हे जे काही एक तुमच्या ऑलरेडी मला असं वाटतं रक्तातच ते आहे, कारण कॉलेजमध्येच असताना, कॉलेज करत असताना तुम्ही सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी करत होतात. पण मग अगोदर तुम्ही जॉब करत होता तर तो जॉब काय होता किंवा कसा होता?
1: खरं सांगायचं म्हणजे लग्न कॉलेजला असतानाच झाल्यामुळे खूप चॅलेंजेस मला येत होते फायनान्शियली आणि थोडं फायनान्शियल बॅकग्राऊंड. आम्ही सर्वसाधारण फॅमिली, अगदीच गावी शेती आणि अशा फॅमिली म्हणजे सासर माझा आहे, तर तिथे म्हणजे दिरांना पण थोडा चॅलेंजेस होते. तर खूप सारे चॅलेंजेस हँडल करण्यासाठी आम्हाला छोट्या छोट्या खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या. म्हणून त्यावेळेला आम्ही जॉब प्लस कॉलेज प्लस फॅमिली ह्या तिन्ही गोष्टींना कसं मॅनेज करायचं त्याच्यावर आमचं काम चालू होतं. मग मी माझा रिझल्टही नव्हता आला इंजिनिअरिंगचा, त्यावेळेला मला भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे तिथे विजिटिंग लेक्चरर म्हणून मी जॉईन झाले. आणि त्याच्यानंतर जसे मी विजिटिंग लेक्चरर म्हणून जॉईन झाले एक दीड वर्षामध्येच मला एक अपॉर्च्युनिटी आली, म्हणजे मी एक टेस्टिंगमध्ये कोर्स केला IT मध्ये, त्याच्यानंतर SQTL म्हणून एक तेव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती तिथे मला ट्रेनर म्हणून अपॉर्च्युनिटी आली. आणि त्याच्यानंतर मग माझं करिअर थोडं बूस्टअप झालं, मग मला कॉर्पोरेट ट्रेनरची अपॉर्च्युनिटी आली. ओमनीटेक अंधेरीला एक कंपनी होती ओमनीटेक म्हणून, तिथे मी केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन एक्सेंचर केलं,

0: मध्ये जवळजवळ 7 साडेसात वर्ष होते.
1: क्या
0: जेव्हा
1: बात आहे.
0: प्रेग्नेंट असताना नंतर मला पुढे गेल्यावर माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा मला असं चॅलेंजेस होतं की मुलीला कसं मॅनेज करायचं आणि ऑफिस, कारण आय टी म्हटलं तर जवळजवळ आम्ही रात्री 10-10, 11 कधी वाजायचे ते माहीत नाही. तर ते सर्वात मोठं चॅलेंज मला वाटलं होतं त्यावेळेला की माझी मुलगी आणि मी एकत्र कसं राहू, कारण अक्षरशः तिला मला बेबी सिटिंगला ठेवायची वेळ आली होती आणि मी जेव्हा मी सर्वात लेट पॅरेंट तिला बेबी सिटिंग मधून पिक करणे आणि मी जेव्हा जायची अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायचं, अरे म्हणजे शी वॉज लाईक वेटिंग फॉर मी आणि मम्मा कधी येईल मम्मा कधी, अशी अगदी खूप हे
1: वाट बघत
0: बघायची. आणि तिथले सगळे जे सांभाळणारे होते ते सुद्धा मॅडम कधी याल, खूप रिषा वाट बघते आणि 8-8:30 पळत पळत पळत कधी 9 व्हायचे कधी 9:30 व्हायचे आणि मी आणि ती आली की अशी जम्प करायची. त्यामुळे मग मला तेव्हा कुठेतरी असं वाटलं की नाही आपण असं काहीतरी करिअर चूज केलं पाहिजे की जिथे आपली फॅमिली म्हणजे माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकेल आणि माझं फायनान्स पण मॅनेज होऊ शकेल, म्हणजे मला दोन्हीकडे
1: दोन्ही गोष्टी करता
0: येतील. ऍक्च्युली म्हणून मी एवढा चांगला आय टी चा जॉब होता माझा रिलायन्स मध्ये एक्सेंचर मध्ये नंतर लायन ब्रिज मध्ये पण होता जिथे मला वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी मिळालेली, पण 24/7 असल्यामुळे आम्हाला कधी नाईट प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी असेल तर आम्हाला काम करावं लागतं. मग ऍक्च्युली मी माझ्या माझं तिचं नाव प्रीशा आहे आणि तिच्यासाठी मी विचार केला आणि एक बिझनेस स्टार्ट करायचा. तर बिझनेस काय करायचा सुरुवात तिथून, बिझनेस असा बिझनेस आम्ही विचार केला की जिथे इन्व्हेस्टमेंट नाही लागणार आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंट, कारण आधी आम्ही थोडा बिझनेसचा ट्राय केलेला तेव्हा आम्हाला चॅलेंजेस आले
1: होते.
0: नंतर विचार केला की ट्रेनिंग हा बिझनेस इतका बेस्ट बिझनेस मला वाटला की ज्याच्यामध्ये ऍज अ फ्रीलान्सर मी काम करू शकते, ऍज अ फ्रीलान्सर लोकांना
1: इतर कोणाचं
0: बंधन नाही, माझ्या फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे मी काम करू शकतो. ट्रेनिंगचा बिझनेस मी स्टार्ट करायचा विचार केला. मग तशी ट्रायर टेक्नो वर्ल्ड ही कॉर्पोरेट ट्रेनिंग कंपनी आम्ही रजिस्टर केली अँड देन वी स्टार्टेड द प्रॉपर बिझनेस. आणि आता खरं सांगायचं तर आमचे खूप चांगले क्लायंट्स आहेत ट्रायर टेक्नो वर्ल्डचे, म्हणजे जे आता आय टी मध्ये मार्केटमध्ये, आणि इव्हन त्यावेळेस माझा तर फंड पण नव्हता, म्हणजे विथ झिरो कॅपिटल वी हॅव स्टार्टेड दिस इयर्स
1: प्रॉपर.
0: पण एक होतं की माझ्याकडे भले कॅपिटल नव्हते पण लोक माझ्याकडे कनेक्टेड चांगले होते, नेटवर्क होतं, कारण एवढी वर्ष जवळजवळ 20-22 वर्ष आय टी मध्ये काम केल्यामुळे जो नेटवर्क बनला होता आणि आय टी मध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंगमध्ये काम केलं होतं त्यामुळे चांगलं रिलेशन्स बिल्ड झाले होते, त्यामुळे बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट माझ्याकडे होते आणि त्यामुळे इथे मला सेटअप करायला खूप सोपं
1: इझिली
0: झालं आणि हळूहळू बरेच लोक जॉईन झाले. मग होत गेलं म्हणजे ते जस्ट स्टार्ट
1: केलं आणि नंतर ते बाय गॉड ग्रेस आणि या सगळ्या गोष्टी तुमची मेहनत आणि या सगळ्या गोष्टींनी ते सुरू झालं. खरं तर खूप
0: आणि माझ्याबरोबर माझे जे म्हणजे जे पण कलीग होते म्हणजे अमित म्हणा रमेश म्हणा म्हणजे माझे हजबंड
1: टीम तुमचे
0: ह्या लोकांचा पण सपोर्ट मला तेवढा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सगळे आम्ही एकत्र काम म्हणजे सगळ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आमचं होत गेलं.
1: नाही आणि एक्झॅक्टली कसं आहे ना की म्हणजे मला असं वाटतं की टर्निंग पॉइंट ठरला ज्या काही तुम्ही गोष्टी फील केल्या, मला असं वाटतं ते प्रत्येक आई फील करत असते की जेव्हा ती तिच्या बाळाला थोडंसं लांब ठेवते आणि मग त्याच्यातून तिला काहीतरी ते फील होतं. पण काही स्त्रिया असतात ज्या तिथे स्टॉप घेतात किंवा तिथेच मग करिअर त्यांचं थांबलं जातं मग किंवा करिअरमध्ये किंवा गॅप तरी येतो. पण तुम्ही असं काही न करता तुम्ही एक वेगळा विचार केला आणि जो तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या अर्थात त्रिशाच्याही हिताचा होता आणि असा विचार करून हा खरं तर बिझनेस सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल. मला याबद्दलच्या अजून गप्पा गोष्टी मॅमकडून जाणून घ्यायच्यात पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज आपल्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आपण ज्या काही मुलाखती घेत आहोत त्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्चना खरात मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच्या या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील पण घेऊया तिथेच एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष ज्या काही सुंदर मुलाखती सुरू आहेत त्याच्या या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत बिझनेस वुमन, आणि ज्यांनी ब्रेकपूर्वीच सांगितलं की त्यांचा हा एक एंटरप्रेनर म्हणून त्यांचा कसा काही त्यांची जर्नी सुरू झाली आहे अशा अर्चना करात मॅडम. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मॅम की तुम्ही सांगितलं की हा बिझनेस कशा पद्धतीने सुरू झाला किंवा प्रायर टेक्नोवर्ल्ड कसं सुरू झालं. सुरुवात करताना थोडंसं आपल्याला चलबिचल असते की सक्सेस होईल नाही होईल. आता तुमच्या बिझनेसला जवळपास 5 ते 6 वर्ष झालेली आहेत, काय प्रोग्रेस आहे, काय वाटतं?
1: हो, बिझनेस आता छान सेट झालेला आहे आणि बऱ्यापैकी चांगले क्लायंट्स कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे NIT बरेच क्लायंट्स आहेत, म्हणजे IBM आहे, साइन्स आहे, परत कॅपजेमिनी आहे, बरेच चांगल्या IT कंपनीमध्ये आमचे ट्रेनर्स आहेत आणि खूप चांगले एक्सपर्ट्स आम्ही कंपन्यांना देतो आहे. आणि आत्ताच्या IT च्या ज्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे, क्लाउड म्हणा, डेवॉप्स म्हणा, अजोर म्हणा, किंवा बऱ्याच ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस अपकमिंग आहेत, आमचे ट्रेनर्स सगळे त्याच्यावरती काम करत आहेत आणि दे आर प्रोव्हायडिंग द अल्टिमेट ट्रेनिंग आणि मास्टर स्किल ट्रेनर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप चांगलं आहे. इवन लॅब रिलेटेड क्लाउड, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता सगळं वर्ल्ड ऑफ डिजिटल क्लाउडमध्ये, क्लाउड टेक्नॉलॉजी म्हणजे डेटा सेंटर टेक्नॉलॉजीमध्ये वी आर एक्सपर्ट आणि
0: ओके. आणि त्याच व्यतिरिक्त ज्या वेळेला कंपनी तुम्ही सुरू केलीत, मला एक विचारायचं आहे की लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं आणि आपण ते बदल कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतोय ते जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे अर्थात तुम्ही त्याला खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि तुम्ही तो पॉझिटिव्हली स्वतःमध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये बदल घडवून आणला. तुमच्या सासरकडच्या मंडळींकडून किंवा त्यांच्या सगळ्या तुमच्या फॅमिलीकडून त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळत गेला?
1: खरं सांगायचं म्हटलं तर माझं लग्न मी म्हटलं की
0: लवकर झालं,
1: तिथेच माझा टर्निंग पॉईंट होता. मी तर अगदी हॉस्टेलला राहतो, आम्ही तसं राहत होतो. म्हणजे वी वेअर लाईक जस्ट वी फॉरगॉट दॅट वी गॉट मॅरिड, पण माझं आणि हजबंडचा एकच फोकस होतो माझं करिअर. आणि त्यामुळे आणि इवन मला सासर माहेर ऍक्च्युली सेम, मला फ्रीडम, म्हणजे आय एम लकी
0: टचवूड
1: की मला कुठलं बंधन कोणी, म्हणजे कधी कोणी कोणाचं नव्हतं की तू हे करू नको, तू ते करू नको, तुला जे हवं ते कर.
0: क्या बात
1: आहे, ते माझं प्लेजर आहे. आणि थँक्स टू गॉड अँड थँक्स टू एव्हरी वन की जे पण माझ्या आजूबाजूभोवती आहेत त्यांना सगळ्यांना मी थँक्स म्हणते त्यासाठी की गिव्हन फुल फ्रीडम.
0: आणि त्या फ्रीडमचा तुम्ही ना अगदी पुरेपूर फायदा आणि चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला असं मला म्हणावं लागेल. या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि या व्यतिरिक्त म्हणजे अजून दोन तुम्ही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे माणसाने ना आयुष्य छान आनंदात जगलं पाहिजे हे मला असं तुमच्याकडे बघून फार वेळा शिकायला मिळतं की हा काम होत असतात, स्ट्रेस येत असतो,
1: पण ग्रेसमध्ये माझी काम. आणि मी पहिल्यापासून माझा एक हे होतं की वर्ड्स क्रिएट द वर्ड, तुम्ही जे म्हणाल ते होणार तुमच्या म्हणजे जिभेवर म्हटलेलंच आहे की ब्रह्मांड म्हणजे सरस्वतीचा वास असतो आणि ते खरंच आहे. आतापर्यंत मी मला वाटलं की नाही आता ह्या कंपनीमध्ये आपण जॉब करायचा. इव्हन माझं पर्सिस्टंट मध्ये मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा हजबंड टेक महिंद्रात होते आणि समोरच पर्सिस्टंट कंपनी होती. आय जस्ट क्रिएटेड की नाही मला नेक्स्ट मंथ मध्ये इथे जॉब मिळेल आणि खरंच असं झालं.
0: क्या बात
1: आहे, म्हणजे असं बरं. आणि इव्हन माझा जॉब बिझनेस मी स्टार्ट करत होती पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये रिगस म्हणून होतं. तिथे जसं एक विश केलं की अशा कॅम्पसमध्ये माझं ऑफिस पाहिजे आणि ते क्रिएट केलं, होत गेलं. फक्त त्यासाठी मग ऍक्शन आपल्याला घ्याव्या लागतात,
0: घ्याव्या लागतात. बरोबर,
1: जस्ट क्रिएशन विल नॉट वर्क बट वी हॅव टू फॉलो द ऍक्शन बिहाइंड दॅट. आणि त्या रिगरसली कन्सिस्टंटली आपल्याला घेतल्या,
0: म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं.
1: माझ्यामध्ये तुमच्याकडे जर एक कन्सिस्टन्सी असेल कुठल्याही गोष्टी, म्हणजे प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या जर असतील तर तुम्ही कुठे मागे पडणार
0: नाहीत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि आता आपण ह्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे मला मी जसं मगाशी म्हणाले की तुम्ही खूप छान बऱ्याच गोष्टींकडे पॉझिटिव्हली पाहत असता आणि तुमचा जो प्रत्येक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि मग त्यामध्ये बघायचं गेलं तर तुम्ही मॅजिकल मुवमेंट म्हणून पण एक तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे एक फर्म सुरू केलं, कंपनी सुरू केली 2018-19 मध्ये. आणि त्यानंतर मग प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी, म्हणजे हा काहीतरी भन्नाट वेगळाच, म्हणजे जे काही त्यांचे बिझनेसेस आहेत ते टोटली एकमेकांपासून फार वेगळे आहेत. पण मग आता मग मला विचारायचं की मॅजिकल मुवमेंट सुरू कसं केलं, किंवा व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, म्हणजे हे असं करावं असं का वाटलं?
1: खूप माझा आवडता विषय हा मॅजिकल मुवमेंट. हा शब्दच खूप छान आहे.
0: येस ऍक्च्युली
1: मग पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंग पासून मला पॅशन वरती काम करायला खूप आवडतं. आणि मला माहिती आहे की जे लोक पॅशन वरती काम करतात त्यांना 100 कारण ते तिथे टाइम आपण बघत नाही. वी कम्प्लिटली गिव्ह 100% डेडिकेशन टू दॅट वर्क. ते एक ट्रॅव्हल एक असं होतं की खूप आवड होती पहिल्यापासून फिरायची आणि फिरवायची पण.
0: त्या वाट आहे.
1: त्यामुळे माझ्या मुलीला आणि मेन म्हणजे काय झालं, एकदा मी माझ्या मुलीला साखर कारखान्यात घेऊन गेले प्रीशाला, तिने तिथे बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि तिने नोटही केल्या आणि तिने दुसऱ्या दिवशी त्याचं इतकं छान प्रेझेंटेशन त्याच्यावरती बनवलं आणि शाळेमध्ये प्रेझेंट पण केलं स्कूलमध्ये. तर मला कुठेतरी वाटलं की अरे हा आपण विषय जर एज्युकेशनल टूर म्हणून हा कॉन्सेप्ट आपण केला तर का नाही चालणार, खूप चालेल. मग तेव्हापासून आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांनाच नाही तर पॅरेंट्सला पण इन्वॉल्व्ह केलं. तर बऱ्याच कंपन्यांना आम्ही अप्रोचेस केले, जसं अमूल फॅक्टरी म्हणा, मॉन्जिनीस म्हणा, बेकर स्ट्रीट म्हणा, त्याच्यानंतर बऱ्याच साड्यांच्या फॅक्टरी, बऱ्याच फॅक्टरीजला, बॅट फॅक्टरी, बरेच असे व्हिजिट करून त्यांची कॉन्टॅक्ट मिळवून आम्ही, मी आणि माझे पार्टनर होते, तर आम्ही सगळ्यांनी मिळून ते एक एफर्ट टाकले. इवन डॉम्स फॅक्टरी जी आहे ती तिथे आणि आम्हाला मिळत गेलं आणि आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले, आम्हाला तिथे जायची संधी मिळाली, आम्ही लोकांना घेऊन गेलो मुलांना, मुलांनी खूप एन्जॉय केला. पॅरेंट्सने जवळजवळ 50 ट्रीप अशा आम्ही कम्प्लीट केल्या आणि एज्युकेशनली ह्या 50 ट्रीप तर केल्याच केल्या. त्याचबरोबर आम्हाला लोक म्हणाले नाही आता तुम्ही त्याच्याबरोबर जरा बाहेरच्या पण
0: प्लॅन करा.
1: मग सगळ्यात माझं जमतं म्हणजे एक ज्येष्ठ नागरिकांशी खूप चांगलं रिलेशन
0: कनेक्टिव्हिटी
1: आहे, त्यांच्यासाठी पण मग विचार केला की आपण धामचे 4 ट्रीप आहे द्वारका म्हणजे असे सुरू केले ज्योतिर्लिंग. तर ते बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स. हा पण एक आहे आयटी म्हटलं म्हणजे आम्हाला मी कम्प्लिटली प्रोफेशनल तिकडे मला वेगळा रोल
0: प्ले करा,
1: तिकडे वेगळा आहे. आणि इथे म्हटलं तर अगदी त्यांना ट्रॅव्हल
0: फॅमिलीला
1: घेऊन गेल्यानंतर अगदी त्या रूम मध्ये लाईट लावून देण्यापासून, गुड नाईट चालू आहे की नाही गरम पण अगदी हा रोल प्ले करावा लागला. इथे आम्ही डिफरन्शिएट
0: नाही करू शकत,
1: जसा म्हणजे ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात त्या
0: प्रोफेशन मध्ये तुम्हाला
1: वर्क म्हणजे तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. मी तिथे म्हटली नाही की नाही मी आयटी मध्ये ह्या पोझिशनला आहे किंवा इथे ट्रेनिंग देते तर मी हे नाही करणार. हा ठीक आहे, माझी फॅमिली, माझी जबाबदारी आहे इथे,
0: मला हा काम करायचं
1: आहे. आणि खूप छान लेडीजचाही ग्रुप मला कनेक्ट झाला, बरेच ज्येष्ठ नागरिक आले आणि खूप छान ट्रीप. आणि ट्रीप खरोखर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला.
0: क्या बात आहे, म्हणजे काय ना की तुमच्या पॅशनला तुम्ही.
1: आणि आमचं एक विशेष सांगते कुमार, आम्ही कॉन्सेप्ट असा ठेवलेला आधी लर्न अँड अर्न आउट ऑफ फन. नॉट जस्ट फन बट यू मस्ट लर्न अँड अर्न आउट ऑफ फन. तुम्ही कमवा, तुम्हालाही ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा शिका त्याच्यातून. कारण ट्रॅव्हल म्हटलं म्हणजे फक्त फिरणं नाही आहे, ट्रॅव्हल बरोबर बऱ्याच गोष्टी येतात. ट्रॅव्हल म्हटलं की तुम्हाला नॉलेज आत्ताच्या सगळ्या गोष्टी पुस्तकं वाचून पण नाही
0: होत, नाही
1: काही ऑडिओ इफेक्ट म्हणजे आपण म्हणतो ना बघून काही मुलं शिकतात, काही मुलांना लहान मुलांना पण बऱ्याच गोष्टींचं आकलन होतं जेव्हा ते ऍक्च्युली. इव्हन गोवर्धन चीज फॅक्टरीला आम्ही जेव्हा मुलांना घेऊन गेलो मुलांना कळलं की ऍक्च्युली मजरीला चीज कसं बनतं, ते ऍक्च्युली किती टेम्परेचरला आपण फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, इव्हन त्याच्यानंतर नॉर्मल क्यूब्स

0: जे असतात ते कुठे ठेवायला पाहिजे, ते कसे बनतात आणि कशा पद्धतीने, इव्हन आपल्याला कुठे माहित होतं गोवर्धनची चीज, आपल्याला अमूलच माहित होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कळतात आणि ज्या इव्हन मुलांचंच नाही तर पॅरेंट्सलाही त्या गोष्टींची, आणि प्रत्येक इंडस्ट्री व्हिजिट्सला ते लोक त्यांचं प्रेझेंटेशन देत असतात, त्यातही बऱ्याच गोष्टीचं
1: इन्फॉर्मेटिव्ह
0: व्हॅल्यू ॲडिशन आहे. आणि त्यामुळे हा कॉन्सेप्ट, आणि आताही मला अजूनही माझं खूप इच्छा आहे की मला सगळ्या मॅक्झिमम एज्युकेशनल ट्रीपमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं.
1: नाही कारण एज्युकेशनल ट्रीपमध्ये आपण आता जसं की लहान मुलांचं म्हटलं तसं कॉलेजमध्ये तर मला इंडस्ट्रीयल व्हिजिट असतं, सो या गोष्टी जितक्या आपण फन एलिमेंट म्हणून त्यांच्याकडे पाहतो पण त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आता आम्ही ज्या वेळेला मास मीडियाला होतो त्यावेळेला आमच्या सुद्धा आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे दुसऱ्या स्टेट्समध्ये हे जायचं, मग तिथे न्यूजपेपर कसा बनतो किंवा दैनिक जे अगदीच ओल्ड न्यूजपेपर आहे तो कसा सुरू झाला किंवा तिथून सप्लायज कसं होतं, म्हणजे या बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या इंडस्ट्रीयल व्हिजिटच्या माध्यमातून पण बऱ्याच शिकायला मिळतात. सो खरं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि रादर फार क्रिएटिव्ह आहे असं म्हणावं लागेल, कारण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात यामधून. आणि जितकं आपण दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसाठी काहीतरी प्लॅन आउट करत असतो त्यामध्ये त्यावेळेला आपल्या स्वतःच्या नॉलेज मध्ये भर पडते. सो हा एक झाला बिझनेस. पण आता या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून एक छोटासा बाळ आहे तुमचं, ते बिझनेसच म्हणेन कारण प्रिशा एक त्यांची बेबी एकटीच आहे ती, पण या व्यतिरिक्त त्यांनी ही तीन बाळ खूप सांभाळली आहेत. सो याविषयी पण जाणून घेऊयात, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया श्रोते हो. आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये अर्चना मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासोबतच्या दिल्या खुल्यास गप्पा अशा सुरू राहतील, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अर्चना करात मॅडम. आणि अर्चना मॅम सोबत या छान दिल्या खुल्यास गप्पा आपण अशाच मारत आहोत. अर्चना मॅम तुम्ही आता बऱ्याच वेळेला मॅजिकल मुमेंट याविषयी बोलत आणि बऱ्याच वेळेला तुमच्या बोलण्यातून उल्लेख आला किंवा ते जाणवलं की आपल्याला पॅशन आपण फॉलो केलं पाहिजे. तर मला एक म्हणायचं की एक IT म्हणजे जे अतिशय प्रोफेशनल वर्ल्ड आहे ते वर्ल्ड मॅनेज करताना एक ज्या वेळेला तुम्ही पॅशनसुद्धा फॉलो करता कसरत होते का दोन्ही गोष्टी मॅनेज करताना?
1: कसरत होते पण ती जाणवत नाही ॲक्च्युली. काय माहिती जेव्हा आपण पॅशनवरती काम करतो ना, मी मगाशी म्हटलं जसं पॅशनवरती काम करताना आपल्याला कधी त्रास होत नाही. ते जबरदस्ती आपल्याला कोणी करायला लावत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे पॅशन म्हटलं म्हणजे कसरत होते पण त्याचा त्रास नाही होत.
0: बरोबर बरोबर. म्हणजे असतं ना की मन थकत नाही, शरीर कधी कधी थकतो, आता शेवटी ती बॉडी आहे.
1: आणि मी तर म्हणेन म्हणजे मला तर अजून जाणवत नाही. ठीक आहे, म्हणजे खूप एनर्जी म्हणजे मला थँक्स टू गॉड होत
0: आहे.
1: आणि मी ह्याच ह्याच्या स्पेस मध्ये असते की होईल
0: आपण
1: आणि जे होईल ते होईल.
0: येस. आणि ना हीच शिकवण त्यांनी त्यांच्या मुलीलाही दिली आहे, म्हणजे तीही तितकीच पॉझिटिव्ह आणि प्रचंड एनर्जेटिक आहे. सो एक असतं ना की आपण एखाद्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली पाहतोय आणि ते किती पूर्ण करण्यामागे आपण किती मेहनत देतोय आणि किती कंटिन्युटी ठेवतोय. मॅम खरं तर मॅजिकल मुमेंटबद्दल पण तुम्ही सांगितलं किंवा प्रायर टेक्नो वर्ल्डबद्दल पण सांगितलं, प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी म्हणजे मला एक कळत नाही आहे की ह्या दोन गोष्टी ऑलरेडी इतक्या छान आणि वेगळ्या वेगळ्या असताना प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीचं कसं काय ते कसं काय बॉन्ड झालंय?
1: अजून एक आवडता विषय.
0: येस.
1: साडी म्हटलं म्हणजे माझा फेवरेट विषय आहे.
0: येस.
1: खूप साड्या घालायला आवडतात आणि कलेक्शन करायला आवडतं स्पेसिफिकली.
0: क्या बात आहे.
1: आणि बेसिकली काय होत होतं, आम्ही इंडस्ट्री ट्रॅव्हलचा बिझनेस असल्यामुळे किंवा ट्रॅव्हलमध्ये आम्ही फॅक्टरी व्हिजिट करत असल्यामुळे बऱ्याचशा स्टेटमध्ये आम्ही जेव्हा लोकांना घेऊन जातो तर बऱ्याच फॅक्टरीचे कॉन्टॅक्ट होतात आणि बऱ्याच फॅक्टरीमध्ये इवन चांगले रिलेशन्स बिल्ड होतात. तर असं करता करता आणि इवन माझी मुलगी ऑलरेडी तिला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तिला सजायला मी खूप आवडतं आणि तिच्याबरोबर काम करत असताना मला असं कुठेतरी वाटलं की ही उद्या जाऊन जॉब तर करणारच आहे. ओके. पण तिची आवड बघताना मला असं वाटलं की का नाही तिच्यासाठी एखादा आतापासून बिझनेस एक छोटासा सेट करून उद्या ती करेल किंवा नाही करेल मला झेपेल करेल पण एक सुरू करून त्याला सेटल व्हायला 5-6 मिनिमम एखादा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याला 3-5 वर्ष
0: सेटल
1: व्हायला लागतात. तर का नाही आतापासून चालू व्हावा. आणि बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहेत, बऱ्याच लेडीज ग्रुप मध्ये आपण आहे, ती मराठी बाणामध्ये काम करते तर बऱ्याच मुली तिथे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहेत, बाकीच्या ग्रुपमध्ये पण चांगले
0: काम करते.
1: तर का नाही आणि कलेक्शन करायची आवड आहे म्हणजे साड्या सिलेक्ट करून आणायची खूप आवड, त्यामुळे का नाही म्हणून तो बिझनेस सुरू झाला.
0: बरं, पण मग प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी सुरू केल्यानंतर कसं काय कसा हे मिळाला म्हणजे प्रतिसाद कसा मिळाला?
1: ऍक्च्युली खरं सांगू प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीजला खूप छान रिस्पॉन्स मिळाला कारण कलेक्शनच एवढं सुंदर स्टार्टिंग पासून झालं आणि स्टेट वाईज कलेक्शन खूप झालं. महेश्वरी आहे, बनारसी साडीज आहे, पुन्हा साऊथच्या केरला आहे, कोईमतूर सिल्क आहे, असे ज्या पॅटर्न्स जे युनिक पॅटर्न्स आम्ही घेऊन आलो आणि लोक म्हणजे जे आता एखाद्या शॉपमध्ये जाऊन काय होतं आपल्याला साड्या खूप शोधाव्या लागतात. आपण सगळ्यात सुंदर साड्या कमीत कमी सुंदर साड्या आणून ठेवल्या त्यात सिलेक्शन करायला खूप म्हणजे फास्ट सिलेक्शन होतं लोकांचं आणि घरूनच किंवा ऑनलाईनच हा सुरू केल्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी जेवढ्या नेटवर्कमध्ये आहे चांगले क्लायंट्स मला त्याच्यामध्ये मिळाले आणि आता ते रेग्युलर बेसिसवरती ऑर्डर चालू
0: आहेत. म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे की आता तुमचे जो काही साड्यांचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही एक जर स्टार्टअप म्हणून सुरू केलेले आहेत पण आता लोकांकडून काय फीडबॅक मिळतात? कारण सध्या बघायला गेलं तर पुन्हा एकदा कुठेतरी सोशल मीडियामुळे लोक ह्या साड्या किंवा आपलं ट्रेडिशनल आपलं कल्चर फॉलो करायला लागले तो कसं काय सांगाल?
1: लोकांकडून चांगलाच फीडबॅक मिळतोय. आता रिसेंटली सुद्धा जेव्हा मी पनवेल थिएटरला स्टॉल्स लावले होते आपल्या फिशर्स वर्ल्ड ऑफ सारीचे, तेव्हा अगदी निवेदिता सराफ यांनी सुद्धा खूप त्यांना खूप आवडला आणि त्यांनी सुद्धा कलेक्शनला खूप छान रिस्पॉन्स दिला. इव्हन त्यांच्या कला बाकीच्या कलाकारांनी सुद्धा, त्याचबरोबर धनश्री, म्हणजे खूप फीडबॅक म्हणाल कारण युनिक ज्या मंगलगिरी आहे त्या साड्या ज्या आपल्या महाराष्ट्रात सहजासहजी अवेलेबल होत नाही आहेत, ज्या आपल्याला शोधून आणायला लागतात, त्या त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि कस्टमरच हेच म्हणणं आता की तुम्ही एक शोरूम लवकर
0: म्हणजे हा एक्झॅक्टली, कारण प्रायर टेक्नो वर्ल्ड तर आहेच, मॅजिकल मुवमेंट आहे, आणि नाव आता आपण प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीचं शोरूम पण लवकरच बघू शकतो काहीतरी असं छान,
1: म्हणजे ड्रीम तरी आहे बघू.
0: नाही आणि तुम्ही म्हणालात ना तसं की तुमच्या जिभेवर आलेले शब्द लवकर पूर्ण होतात, तसंच हेही पूर्ण होईल नो डाऊट. सो खूप शुभेच्छा आहे तुम्हाला, आणि तुम्ही खरंच एक असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीने काही एक्झाम्पल्स डोळ्यापुढे ठेवले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण फक्त अशाच टेन्शनमध्ये असतो की हे असं का होत नाहीये, किंवा हे असं का होतंय, आता काय होईल, मग काय होईल, म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि आपण मग कधी कधी लवकर हार मानतो. पण तुम्ही आलेल्या प्रत्येक काहीतरी शिकत गेलाय.
1: मला असं प्रत्येक वेळी की यश अपयश ह्या गोष्टी आपल्या बरोबर असणार आहे, म्हणजे फेल्युअर झालं तर त्याला घाबरायची गरज नाही, ते इट इज म्हणजे ते येणार आणि तुम्हाला हार्डर्स चॅलेंजेस येणारच. बिझनेस म्हटल्यानंतर सहजासहजी तो होणार नाही, पण तुम्ही अपयशाला कसं एक्सेप्ट करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी काय, ठीक आहे इफ यू आर गेटिंग फेल की
0: नाही जमलं
1: तर त्या फॉलो नका करू, गेट रेडी विथ द नेक्स्ट सेट ऑफ स्टेप्स.
0: येस एक्झॅक्टली. सो हेच की अपयश यश या गोष्टी येत राहतात, पण यश मिळाल्यामुळे आपण जास्तही आनंदात अगदीच वरती जायचं नाही आणि अपयश आल्यामुळे अगदीच खचून जायचं नाहीये. तर प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक अडचणींमधून मार्ग हे निघतातच. आणि मॅमनी आज आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा मी त्यांना लाईव्हली बऱ्याच वेळेला भेटलेली आहे
1: की बऱ्याच लोकांना म्हणजे फायनान्शियली खूप चॅलेंजेस वाटतात, पण फायनान्शियल फ्रीडम मध्ये

0: मला खूप शुभेच्छा आहेत आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत छान दिलेखुलास गप्पा मारल्यात आणि आमच्या सगळ्या महिलांना सगळ्या स्त्रियांना मोटिवेट केल्या आणि नक्कीच त्या मोटिवेट झाल्या असेल तुमच्या बोलण्यातून. सो वन्स अगेन थँक्यू सो मच.
1: थँक्यू वन्स अगेन आचार्य 90 FM. सगळ्यांना खूप खूप नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा.
0: हा येस. आणि तुम्हाला सुद्धा आपली जी पिशाच्या व्यतिरिक्त जी 3 बाळ आहेत तुमची त्यांची खूप खूप चांगली ग्रोथ होऊ दे, चांगले प्रोग्रेस होऊ देत अशीच मी इथे इच्छा व्यक्त करते. आणि एकंदरीत तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे तुमचे फॅमिली मेंबर्स अर्थात आणि त्यांचा प्लस पॉईंट आणि त्यांची पॉझिटिव्ह वाईब्स जिकडून येते ती त्यांची मुली गीतरिषा. सो तिला सुद्धा खूप शुभेच्छा, तिला सुद्धा खूप खूप थँक्स. आणि श्रोते हो, तुम्हालाही आजची मुलाखत, आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल अर्चना मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, जागतिक महिला दिनानिमित्त आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि खरंच अष्टावधानी कोण असेल तर आज आपले गेस्ट आहेत आणि त्यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत मौसच्या मुख्य संपादिका, लेखिका, साहित्यिका मोनिका गजेंद्र गडकर मॅम. मोनिका मॅम, मनपूर्वक स्वागत आणि खूप सुरुवातीलाच आभार मानते की तुम्ही आमच्या आचार्य 98.1 मध्ये आलात आणि सुंदरशी आपण आता मुलाखत तुमची.
1: खूप आनंद झाला, खूप छान आहे हा स्टुडिओ. हा, आणि पाहता क्षणी अगदी असं वाटलं की खरंच इथे गप्पा छान
0: रंगतील. मॅडम, खरंच म्हणजे आम्ही ज्यांना आदर्श मानत आणि या साहित्य क्षेत्रात आलो किंवा थोडी चालतो आहे आणि श्रीपूरवर अगदी फार मनापासून प्रेम, म्हणजे अगदी आमच्या आजोळी आणि आता सुद्धा आईना आणि सगळ्यांना आम्हाला घरात खूप हरवले पण होतं. म्हणजे श्रीपूर म्हणजे असं स्वतःच आजोबा वाटायचे ते, इतकं आमचं श्रीपूरवर प्रेम होतं. आणि त्यांच्या तुम्ही कन्या तर म्हणजे श्रीपूरबद्दल तर विचारणारच आहे, पण अर्थात वडील तुमचे विद्याधर पुंडलिक यांच्याविषयी थोड्याशा आठवणी तुम्ही.
1: तुम्ही आता श्रीपूरचा उल्लेख केला तर मला अगदी मनापासून इथे सांगा असं वाटतं की मला दोन वडील होते ज्यांनी मला जन्म दिला ते विद्याधर पुंडलिक आणि ज्यांनी मला वाढवलं. कारण या क्षेत्रात लेखनाच्या येण्याच्या अगोदर म्हणजे माझे वडिलांचं जे काही साहित्यिक असं व्यक्तिमत्व होतं ते पाहत मी मोठी झाले. पण दुर्दैवाने मला ते फार कमी लाभले. पण कदाचित श्रीपूरचा सहवास, त्यांचं वडील पण लाभणं हे माझ्या आयुष्यात लिहिलेलं असेल नियतीने. त्यामुळे मला माझे वडील गेले आणि श्रीपू मिळाले असं काहीतरी झालं. आणि त्यामुळे कदाचित ते माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे यायचे पुंडलिक, कारण माझे वडील सत्यकथेचे लेखक आणि आमच्याकडे खूप लहानपणापासून जी काही माणसं यायची त्याच्यात श्रीपूर असायचे. आणि श्रीपूरचे म्हणजे ते दैवतच होतं आमच्या घरचं, म्हणजे विशेषतः माझ्या वडिलांचं. तर त्यामुळे ते मला लहानपणापासून बघत होते आणि मला ते सतारिया म्हणायचे, कारण मी सतार वाजवायचे आणि त्याचं म्हणजे वाजवते अजून. पण त्याचं त्यांना अतिशय कौतुक होतं श्रीपूरना, कारण त्यांना एकूणच कला आणि साहित्य हे सगळं आणि त्याचं एक कलावंत म्हणून, प्रतिभावंत म्हणून त्यांना विलक्षण आदर वाटायचा. त्यामुळे माझं वय लहान होतं पण ते मला असं म्हणायचे, काय सतारिया, काय कुठला राग असा चाललाय. तर मला असं वाटायचं की म्हणजे माझं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे हे त्यांनी अधोरेखित ओळखलंय. तर त्यामुळे हे दोन वडील मला लाभले असं मी नेहमी म्हणते. तर त्यामुळे खूपच आनंद झाला की सुरुवातीलाच तुम्ही श्रीपूरचा उल्लेख केला.
0: खरंच, आणि एक काय म्हणतात तसंही वडिलांचं आणि मुलीचं भावनिक नातं असतं. आणि म्हणजे आताही तुमचे डोळे पाणावलेले आहेत जेव्हा आपण श्रीपूरबद्दल तुम्ही बोलताय आठवणीत. अगदी मागे जरी आपण गेलो तरी वडिलांचं आपण अस्तित्व किंवा अजूनही आपण आपल्याला वाटतंय की आपल्या पाठीशी ते उभे आहेत, आपल्यावर साहित्य संस्कारांवर त्यांचा कुठेतरी संस्कार झालेला आहे. नेमकेपणाने श्रीपूरकडनं किंवा वडिलांकडनं साहित्यिक वारसा काय उचललेला आहे ते जाणून घ्यायचंय.
1: वारसाच्या बाबतीत मला नेहमी मी सांगत आली आहे की वारसा सांगणं खूपच सोपं असतं की मी त्यांची मुलगी वगैरे, पण तो निभावणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि सातत्याने ज्या लेखकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ज्या व्रतस्थ निष्ठेनं लेखन केलं, कुठेही तडजोड गुणवत्तेच्या बाबतीत केली नाही, त्यासाठी कमी लिहिलं की त्यांना वेळ लागायचा, कारण त्यांच्याकडून जे लिहिलं जाईल ते मी कसदारच लिहिली
0: दर्जेदार.
1: आणि त्यामुळे त्यांची वर्षाला एक ते दीड कथा अशी चेष्टाही व्हायची. पण ते म्हणायचे की मी त्या कथेवर किती काम केलंय याच्यापेक्षा माझी कथा कशी उतरली हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आजही त्यांची कथा अंमलात झालेली नाही, ती टवटवीत वाटते. त्याला कारण त्यांचं कदाचित त्या मागची अभंग अशी निष्ठा आहे. त्या निष्ठेचा माझ्यावर खूप मोठा संस्कार झाला. म्हणजे मी लहान होते आणि मग आमच्या घरी खूप लेखक मंडळी येत जात असत, त्यांच्या चर्चा मी ऐकलेल्या आहेत. पण अर्थातच खूप लहान असल्यामुळे त्या चर्चांचा असा अप्रत्यक्षपणे कदाचित माझ्यावर संस्कार झाला असेल. कारण काय साहित्य आणि कथा वगैरे याचं काही फार मोठं काही माझ्या त्यावेळच्या बालवयात संस्कार नव्हता. मी वाचत असे पण माझं म्हणजे निबंध वगैरे चांगले असत ते वाचले जायचे. त्यामुळे तो कदाचित न कळत त्या चर्चांचा माझ्या वडिलांच्या मी म्हणजे त्यांना सतत लिहितच बघत आले. म्हणजे ते सतत लिहित असायचे आणि दुसरं म्हणजे त्यांना भान नसायचं. म्हणजे आम्हा मुलांचं सुद्धा आम्ही कितवीत आहोत काय करतो आहोत याचे पण त्यांचं ते रूपच मला खूप आवडायचं. की असं वाटायचं की माझे वडील काहीतरी असामान्य आहेत वेगळ्या प्रतिभेचे आहेत. आणि त्यामुळे इतर मैत्रिणींचे वडील आणि माझे वडील असे नकळत तुलना व्हायची तेव्हा वाटायचं की नाही माझ्या घरचं वातावरणही
0: ग्रेट आहे.
1: आणि बाहेरही मला कुंडलिक म्हटल्यावर मग विद्याधर कुंडलिकांचे कोण तर तेही मला खूप माझी मान अगदी ताठवायची की हा मी माझे वडील ते वगैरे. त्यामुळे अशा काही संस्कारांचा नक्कीच वाटा आहे. पण मी लिहिती होईन म्हणजे आणि त्यांच्यासारखी कथा लिहीन असं माझं कधी स्वप्नही नव्हतं आणि माझ्या डोक्यातही आलं नाही की माझ्याजवळ असे शब्द येतील. पण मध्यंतरीच्या काळात माझा भाऊ गेला 80 साली आणि मग त्या दुःखाने म्हणा किंवा एक म्हणजे टिअर्स हेच तुमचं कदाचित सर्जनशीलतेचं मोठी वेदना ही तुम्हाला लिहित करत असते. त्यावेळेला मी प्रथम कविता लिहायला लागले आणि मग ते म्हणजे लक्षात आलं की ह्या सगळ्या खूप भावनिक लेवलवर किंवा वैयक्तिक आपल्या दुःखाची ती एक प्रकारची आविष्कार करणारी अशी गोष्ट आहे. ती कविता म्हणून त्याला काही प्रतिभेचा स्पर्श नाही हे लवकर लक्षात आलं माझ्या. त्यामुळे माझी कविता थांबली पण श्रीपूनकडे नंतर मला मी जायला लागले आणि त्यांनी मला विचारलं की तू काय करणार आहेस. मी माझं लग्न झालं दरम्यान अभिजित गजेंद्रगडकरांशी आणि मग मी आले आणि अगदी श्रीपूनच्या जवळ एक स्टॉप होता आणि मग त्यांनी मला एक दिवस काय करायचं असं काहीतरी करायचं होतं. मग मी सरोजिनीबाईंना जाऊन भेटले, वैद्यांना, शंकर वैद्यांना भेटले, पुष्पाबाई भाव्यांना भेटले की मला काहीतरी करायचंय, मला शिकवायचंय. पण ते मला काही प्रोफेसरशिप मिळाली नाही. दरम्यान मला श्रीपूनने एक दिवस माझी परीक्षण वाचून बोलवलं आणि मग ते म्हणाले मला मदत करशील का तू. मी म्हटलं संपादनातलं मला खरोखरच काही माहिती नाही आणि मी काय या माणसं आणि एवढे विचक्षणचा मला दडपणच आलं. ते म्हणाले काही नाही आपण बघूया, मी तुला असं समजतो की मातीचा गोळा आहे, मी बघतो त्याला आकार देता येतो का. आणि मग मी त्यांच्याकडे जायला लागले. ते त्यांच्याकडे जाताना गेल्यानंतर मला जे काही मौजेकडे आलेलं साहित्य वाचता तिथल्या लेखक परत तिथेही येत होते जसे माझ्या घरी येत होते ते सगळं ऐकता ऐकता कुठेतरी माझ्यातला लेखक जागा होऊन गेला असावा. किंवा अनेक तऱ्हेचं लेखन मग मौजेकडे यायचं ते वाचता वाचता मला एक प्रकारचं माझ्यातला लेखक जसा जागा होत गेला तसा माझ्यातला संपादकही हळूहळू घडत गेला आणि ते दोन्हीच एकमेकांना पूरक असं काहीतरी मिळत गेलं आणि मी कथा लिहायला लागले. आणि ती कथा जी होती ती मला माझं काहीतरी ते आहे म्हणजे माझी ओळख आहे हे कुठेतरी. कारण पहिली कथा लिहिल्यानंतर असं वाटलं की मी काहीतरी खूप मोठं साध्य केलं.
0: अरे वा.
1: आणि खरं म्हणजे ती कथा काही अर्थ नव्हतं त्या कथेला पण कुठेतरी मला मी सापडले त्या कथेतून. आणि मग मी श्रीपूनकडे संपादनाचं काम करता करता लिहू लागले. मग माझ्यातला संपादक माझ्यातल्या लेखिकेला मदत करायला लागला, कधी लेखिका संपादकाला मदत करायला लागली. आणि मला श्रीपूनचा खूप मोठा फायदा असा झाला की माझी प्रत्येक कथा झाल्यावर ते वाचत होते. सुरुवातीला मग त्यांनी काय मला फारसं उत्तेजन दिलं नाही कारण त्यांना ती कथा काय फारशी पडली. मला आठवतं की मी एकदा तर ते मला म्हणाले की कथा कशी नसावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुझी कथा आहे. पण त्याने मी नामोहरम झालं नाही. जसं सतार वाजवताना आपल्याला ती गोष्ट हातातून निघण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, रियाज करावा लागतो, तसा तो रियाज करणं मी शब्दांचाही सोडलं नाही आणि लिहित राहिले. मग पहिली कथा, दुसरी कथा, अशा एक एक, जसं माझे वडील वर्षाला एक कथा लिहित, तशा माझ्या कथा व्हायला लागल्या. पुढे टिकेकरांनी, अरुण टिकेकर लोकसत्ता, त्यांनी माझी जी मला थोडीशी जमली होती ती कथा अतिशय त्याचं स्वागत केलं आणि लोकसत्ता दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली. आणि मग त्याचं मानधनही त्यांनी मला जबरदस्त दिलं की ते म्हणाले की ही तुझी सुरुवात आहे पण मी तुला मानधन असं दिलंय की ह्याच्यातून तुला पुढे लिहिण्यासाठी निर्मितीला खूप काहीतरी मिळेल असं मला वाटतं आणि तू त्या दिशेने जाशील असं टिकेकरांनी मला त्यावेळेला सांगितलं. आणि मग माझं नातं, त्याच्या पुढची जी कथा होती त्याला साप्ताहिक सकाळचं पहिलं बक्षीस मिळालं. त्यावेळेची ती साप्ताहिक सकाळची कथा स्पर्धा फार महत्वाची होती आणि जवळजवळ परदेशातून वगैरे त्यात खूप भाग घेणारे असे 1500 वगैरे असे 2000 कथा येत असत त्यावेळेला. त्याच्यातून ती पहिली निवडली गेली आणि मग हळूहळू एक एक करत ते मौजेने काढणं एक माझं स्वप्न होतं आणि तिथेच मी काम करत होते. तर मी भेटच श्रीपूंना विचारलं की माझा पहिला कथा संग्रह मौज काढेल का. ते म्हणाले तुझ्या किती कथा झाल्या आहेत ते घेऊन ये. सगळ्या जेवढ्या म्हणून लिहिल्या होत्या त्या मी त्यांना वाचायला दिल्या आणि ते माझं टेबल, मी त्यांच्या वरांड्यात माझं टेबल होत आणि तिथून अगदी सरळ बघितलं की श्रीपूंची पाठ मला दिसायची. ते त्या खुर्चीवर काम करत असायचे, ते डायनिंग टेबलवर बसले आणि मी हळूच बघायचे की माझी कुठली कथा ते वाचताय. त्यांचे रिमार्क्स असायचे समासात त्यांनी ठेवलेले किंवा खुणा असायच्या किंवा त्याच्यावर हे सुधारायला पाहिजे वगैरे असं ते बघण्यासारखं होतं. आणि ते मग जरा इकडे तिकडे गेले की मग हळूच जाऊन बघायचे की ह्या कथावर त्यांचा काय टिप्पण आहे असं. ते पहिला कथा संग्रह ते म्हणाले सगळ्या कथा वाचून की नाही माऊस तुझा पहिला कथा संग्रह काढेल माझा.
0: खरंच आणि भूप तसा प्रातःकाळी समयी होणारा राग आहे
1: आणि भूपने साधारण एक गाण्याची सुरुवात म्हणजे आपण गायला सुरुवात केली शिकायला की तो सोपा राग म्हणून
0: सोपा राग
1: असं हे करतात. किंवा माझ्या वडिलांनी त्याचं वर्णन केलंय की असं लहान मूल पटकन यावं आई वडिलांच्या जवळ आणि त्याला आई वडिलांनी कौतुकाने उचलून घ्यावं तसा तो भूप राग आहे असं एका कथेत त्यांच्या वर्णन आहे. तर तसा तो साधा राग सोपा म्हणून ते सुरुवाती करतात शिकवायला ते भूप.
0: आणि तुमचा असं सतारीचा म्हणजे शास्त्रीय संगीताचा
1: आणि माझी भूप नावाची कथा
0: पण आहे.
1: त्यामुळे त्याचं नामकरणही श्रीपूंनीच केलं.
0: एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या या अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात आपण नरेंद्र गडकर मॅडम यांच्याशी आपला संवाद साधत ठेवूया आणि त्यांचं साहित्यिक सगळं प्रवास आपण उलगडून बघणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमामध्ये मोनिका गजेंद्रेकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, आता तुम्ही म्हणाला तसंच रिपू आणि वडील विद्याधर कुंडलिक यांचे संस्कार झाले, पण आपण जेव्हा साहित्य वाचायला लागतो म्हणजे अगदी शाळा 8वी 9वीपासनं किंवा कॉलेजमध्ये, तर तुम्हाला कुठले इतर लेखक कोण आवडले किंवा?
1: मला मी म्हणजे लहानपणापासून आमच्या घरी म्हणजे पुस्तकच पुस्तकं असायची आणि माझे वडील म्हणजे आवर्जून हे वाचलं पाहिजे किंवा हा लेखक तू बघ, मला त्यांनी बलूत दिलं होतं, नंतर उपरा दिलं होतं. त्याचा तर प्रभाव माझ्यावर खूपच सुरुवातीला पडला होता. किंवा व्यंकटेश माडगुळकरांचं मांडेशी माणसं वाचलं मी होतं आणि ते इतकं मला आवडलं होतं तर मी माडगुळकरांना पत्र लिहिलं होतं आणि ते लिहिल्यानंतर मी मोनिका विद्याधर कुंडलिक असं त्याही तर मग माझे वडील म्हणाले की असं कशाला लिहितेस, मग ते तुझं पत्र म्हणजे तू माझी मुलगी आहे म्हणून ते बघतील, तर म्हणून मग मी विद्याधरवर असं गिरगटवून कोंडलं होतं पण ते त्यांना नॅचरली कळलं आणि मग व्यंकटेश माडगुळकर मला भेटायला आले की तुझं पत्र मला मिळालं आणि ते आमच्या घरी आले होते. मला खूप त्या पुस्तकाने वेळ लावलं होतं, मी इतकं वाचायचे ते पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचायचे. आणि मग मौजेमध्ये अनेक लेखक अधिक मला नव्याने समजून घेता आले, त्याच्यामध्ये मला आशा बघे खूप म्हणजे मला त्यांचा एक अनुबंध असा म्हणजे माझ्याशी काहीतरी संवाद साधणारी, माझ्या कथेशी संवाद साधणारी त्यांची कथा आहे असं कुठेतरी वाटलं आणि थोडस एक प्रभावही सुरुवातीला माझ्या कथांवर त्यांचा पडला आणि मग ते थोडस असं व्हायला लागलं की मला काही सुचतंय म्हटल्यानंतर त्यांची कथा वाचायला लागल्यावर माझ्या मनात आणखी काहीतरी चालू व्हायचं. पण ते लवकरच मला वाटलं की हे सगळं थांबवलं पाहिजे, आपण आपली वाट निवडली पाहिजे. पण आशा बघे, गौरी देशपांडे, सानिया या सगळ्या मला मौजेमध्ये वाचायला मिळाल्या आणि अजूनही इतरही लेखक मी वाचत होते. भारत साचणे होते, नंतर मिलिंद बोकील होते आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रवाह म्हणजे मी जसं दलित साहित्याचं मगाशी म्हटलं तसं बलूत उपरा यासारखे या पुस्तकांचाही माझ्यावर खूप प्रभाव होता. पण आवडते लेखक कवी मला मौजेमध्ये खूप सापडत गेले, म्हणजे याचं नाव घेऊ का त्याचं नाव घेऊ असं जीए होते. नंतर हे आठवतात मला अजूनही गंगाधर गाडगी, नंतर श्रीदा पानवलकर, नंतर शरदचंद्र चिरमुले, असे सगळे लेखक मी धडाधडा वाचत होते आणि ते मला फारच आवडत होते आणि कुठेतरी ते आमच्याकडे येतही होते, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आणि मी पाहिलेलं व्यक्तिमत्व आणि लेखक व्यक्तिमत्व असं ते दोन्ही काहीतरी मनात माझ्या उमटत जात होतं त्यावेळेला आणि त्याच्यात म्हणून म्हणजे माझ्या लेखक व्यक्तिमत्वावरही या सगळ्या वाचनाचा चांगलाच प्रभाव पडला, संस्कार झाले असं म्हणता येईल.
0: आणि मग जास्तीत जास्त कथा म्हणजे कथा तुम्ही लिहिल्या किंवा आपण म्हणून पुस्तक कादंबऱ्या लिहिल्या, परत कविता मागे पडली आणि म्हणजे तुम्हाला जसं आपण चित्रकार असेल तर चित्रातून व्यक्त होतो तसं तुम्हाला मला वाटतं कथेतूनच व्यक्त
1: व्हावं असं वाटलं. हो, कदाचित असं असेल, माझ्या वडिलांनी कथेवर म्हणजे जास्ती प्रेम केलं, त्यांनी नाटकं लिहिली नंतर व्यक्तिचित्र लिहिली, पण त्यांचा खरा पिंड हा असेल कथाकाराचा होता आणि त्यांनी म्हटलंही आहे की कथेतलं ती सौंदर्य किंवा सौंदर्य भावनेची अचूकता पकडणारी अशी कथेसारखी दुसरी मजा नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच मलाही वाटतं की तुम्ही त्याचं व्याप्ती कमी असते कथेची, पण तो जो धागा किंवा ते बीज चिमटीत पकडणं आणि ते कौशल्यानं कमी शब्दातून व्यक्त करणं, ती जी अव्यक्तता आहे किंवा जी सूचकता आहे त्यातला संयम आहे, ही कथेची फार मोठी वैशिष्ट्य आहे आणि ती लिहिताना फार मजा येते की तुम्हाला छोट्याशा अवकाशामध्ये खूप काही आयुष्याबद्दलचं अर्थसूचन मांडावं लागतं आणि ते मला आव्हान वाटतं. त्यामुळे मला कविता ही अलौकिक प्रतिभाचा एक मोठा वाङ्मय प्रकार वाटतो, तसं कथाही वाटते. ती कादंबरीपेक्षा कमी हे महत्वाची आहे असं बरेच जण म्हणून गेलेले आहे, पण कथा ही अधिक अचूक आणि कमी अवकाशात, मी मगाशी म्हटलं तसं, बरंचस काही सांगून जाणारी असते. त्यामुळे ते आव्हान जास्ती मोठं आहे असं मला वाटतं. त्यामुळे कथा माझा आवडता प्रकार आहे,
0: प्रांत आहे. मला ते एक विचारायचं होतं की नाटकात म्हणजे आपण जेव्हा नाटक लिहितो ते नाट्य म्हणजे नाट्य कलाकार सादर करतात आणि ते जास्ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि भावतं, तसं कथेचंही होतं का?
1: हो, प्रत्येक माध्यमाची एक मर्यादा जशी असते तशी स्ट्रेंथ असते, ताकद असते. त्यामुळे जसं नाटक हे माध्यम तुम्ही सादरीकरणातून दृश्य रूपातून अधिक पोचत असं वाटतं, पण काही कविता जर तुम्ही त्याचं सादरीकरण केलं तर काही कविता अशा आहेत की त्या तुम्हाला वाचनातूनच अधिक त्याचा तुम्ही आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता किंवा त्या अधिक समजतात तुम्हाला. त्यामुळे सादरीकरणाचा जो एक कलेचा प्रकार आहे तो नाटक आहे. आणि साहित्य हे तुम्ही तुमच्याशी संवाद करत ते तुम्हाला अधिक प्रगल्भ करत जातं मनातल्या मनात. म्हणजे एका प्रकारे तेही त्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे ती जरी मर्यादा वाटली तरी. पण कथा मला असं वाटतं की ती प्रत्येक कथा ही सादरीकरणाची कथा नसते. म्हणजे आता कथाकथनाच्या म्हणजे वपू करायचे तशा कथा तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता, पण तुम्ही अशा बघ्यांची कथा वगैरे घेतली किंवा जीएनची तर ती तुम्हाला
0: सादर
1: ती पकडता येत नाही तुम्हाला. ती तुम्हाला मनातच वाचून तुम्ही त्याचा प्रगल्भ आस्वाद घेऊ शकता.
0: नक्कीच. आणि तुम्हाला अर्थातच तुम्ही म्हणालात तसं कथा तुम्हाला हा प्रकार आवडतो म्हणून तुम्ही इतर कुठले प्रकार हाताळले नाही. मग आता जेव्हा तुम्ही दिवाळी अंकांचं संपादन करता, दिवाळी अंक म्हटलं की कथा, ललित हे सगळंच प्रकार आहे ना, मग त्याचं संपादन असंच विचार आहे नेमकं संपादन म्हणजे काय अभ्यास करावा लागतो आपल्याला जर संपादन?
1: संपादन ही एक अगदी फार मोठी कला आहे, म्हणजे कौशल्य ज्याला आपण म्हणतो. मला असं वाटतं की संपादक हा नुसता म्हणजे संकलन आणि संपादन याच्यात फार मोठा फरक आहे. म्हणजे चार लेख दिवाळी अंकासाठी या लेखकाला सांगूयात, त्या लेखकाला सांगूयात आणि ते गोळा करायचे आणि ते छापायचे, याला संपादन नाही म्हणा. त्याच्यामागे एक विचार असतो. म्हणजे निदान मौजेचं संपादन करताना मी तो श्रीपूनकडे बघत शिकलेली आहे की एखादा लेखक तुम्हाला जाणवावा लागतो आणि तो जाणवून घेणं हे संपादनात फार मोठं काम असतं. तर त्याची तुम्हाला त्या लेखकाची पोटेन्शियल काय आहे, तो कुठे तुम्हाला सर्जनशील म्हणून कुठे सापडतो हे फार शोधावा लागतो. तो म्हणजे संपादन हा एक प्रकारचा शोध आहे लेखकाचा घेतलेला.
0: पण मग तो तुमच्या पुरता मर्यादित असतो ना, तुम्हाला आवडलेली कथा इतरांना आवडेलच.
1: हो, त्याच्यात व्यक्तिसापेक्षता असतेच आहे. म्हणजे जसं राम पटवर्धन ज्या प्रकारचं संपादन करत त्याच्यावरही आक्षेप घेतले गेले की मौजेचा कंपू आहे, मग अशा प्रकारची किंवा कथेला टोक आलं नाही वगैरे त्यांच्या भाषेची चेष्टा केली गेली. पण किंवा विशिष्ट प्रकारचं वाङ्मयच मौज घेतं, दलित वाङ्मयाचा विचार केला गेला नाही, असं प्रकारचे जे आक्षेप घेतले जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर संपादकाची एक विशिष्ट अशी दृष्टी असते. त्या दृष्टीला तुम्ही परत असं म्हणू शकता की त्याची दृष्टी बायस आहे किंवा असंही काही झालं की ज्यांना मौजेमध्ये नाही प्रवेश मिळाला ते असं परत होऊ शकतं की नाही ते त्यांना असं नाहीच आवडणार. ते त्याच्या प्रकारचं लिहिलं तसं लिहिलं तरच मौज साहित्य, पण असं नाहीये खरं. म्हणजे त्याला अधिक व्यापक दृष्टी ही संपादकाला ठेवावी लागते आणि ती दृष्टी त्याची प्रतीत कशी होते तर तो ज्या प्रकारचं वाङ्मय त्याच्या अंकामध्ये आणतो. भले कदाचित असं असेल, आता मी गेली काही वर्ष जे संपादन करते त्याच्यामध्ये मला काही विचार पटतीलच असं नाही, तर तसेही विचार आणायला पाहिजेत, अधिक खुलं राहायला पाहिजे किंवा कुठल्याही भूमिकेशी संपादक हा बांधील असा कामा नये. किंवा अमुक साहित्याचे जे वर्ग करून ठेवलेत की ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आणि मग त्या वर्गाशी तुमचं किती नातं आहे हे बघून असंही ते करता कामा नये. त्यामुळे तो अधिक मोकळा पाहिजे. माझ्या दृष्टीने संपादक हा जाणकार वाचकच असतो आणि त्याची जी दृष्टी असते त्या दृष्टीला अधिक व्यापक ते लेखकच करत असतात. म्हणजे तुम्ही ज्या ज्या प्रकारचे लेखक त्यांचं साहित्य मागवल्यानंतर आमच्याकडे त्याच्यावर चर्चा होते किंवा त्या लेखकांशी बोललं जातं, त्याला सुचवलं जातं किंवा त्याची जी काही सामर्थ्य त्याच्या लेखनातून कळलेलं आहे जे त्याला कळलेलं नसतं कधी कधी, ते त्याला जाणवून देणं की तुझी एवढी एवढी क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं तू लिहू शकतोस आणि ते इथे कुठेतरी मिसिंग आहे. तू या दिशेने गेलास तर तुझं ही साहित्यकृती अधिक परिपूर्ण होईल हे सुचवलं जातं. आता काही अलीकडे असा काळ आलाय की मी जे लिहिलं लेखकाने लिहिलं ते अंतिम कोण मला सुचवणार, किंवा श्रीपोन पासूनही असं की रिपो म्हणजे
0: त्यात तुम्ही महिला
1: हो म्हणजे असं रिपेअर काय मौजेमध्ये कथा रिपेअर करावी लागते अशा प्रकारचे जे काही विनोद निर्माण झाले तसं ऍक्च्युली नाही आहे. म्हणजे श्रीपोंचंही तसं एक स्वातंत्र्य लेखकाचं मानूनच ते त्याला सुचवत असत की त्याची कलाकृती अधिक चांगल्या दिशेने अधिक ज्या उंचीवर आहे त्याच्यापेक्षा तो अधिक उंची गाठू शकेल हे ओळखून ते सुचवत असत आणि त्याच्यावर बंधनही नसते त्यांच्या टिप्पणीचं की मी असं म्हणतोय तर तू ते तसंच करायला पाहिजे. ते नेहमी म्हणत की हे मला वाटतंय, तुम्हाला ते पटतंय का बघा, कारण ही कलाकृती तुमची आहे, ती श्रीपू भागवतांची नाही आहे. त्यामुळे संपादकांनी ही दृष्टी जर आत्मसात केली आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ना लेखकाचा अहंकार फार महत्वाचा असतो, त्याचं मनस्वीपणही तुम्हाला जपावं लागतं, त्याला त्याच्या त्या अहंकाराला धक्का लागता कामा नये. पण तू कुठेतरी अजून पुढे जाऊ शकतोस हे त्याला ज्या नजाकतीने सांगावं लागतं ते जर संपादकाला साधलं तर तो संपादक अधिक जाणकार असा वाचक आणि त्याचा मित्र होऊ शकतो लेखकाचा. म्हणजे जसा एखादा लेखक लिहिल्यानंतर आपल्या मित्राला, लेखक मित्राला, की कसं वाटतंय बघ तुझं मत मला महत्वाचं आहे, तसं जर लेखकाने संपादकाला मित्र मानला तर ते अधिक चांगल्या प्रकारचं नातं आहे लेखक आणि संपादक. त्यामुळे अशा प्रकारचं संपादन मौजेच्या दिवाळी अंकाच्या बाबतीत मी करते. त्याने लेख पाठवल्यानंतर लेखकांनी काही सुचवणं किंवा त्याला त्याच्या पद्धतीने आपण अधिक विश्वासात घेणं आणि त्याच्यावर चर्चा करणं, त्या चर्चेतूनही लेखकाला बऱ्याचशा गोष्टी उलगडतात. कधी कधी त्याच्या मनातही काही संभ्रम निर्माण झालेला असतो, तो संपादकाच्या सुचवण्यामुळे अधिक मोकळा होतो. अशा ह्याला संपादन कौशल्य म्हणतात.
0: हो, आपण नेहमी यशस्वी माणसाला विचारतो तुझ्या यशाचं गमक काय आणि तुमचेच आम्हाला जाणून घ्यायचंय, कारण श्रीपूनसारखं ते मौजेचं जे आहे सगळं वलय आहे ते अजून तुम्ही अबाधित ठेवलेलं आहे हे तुमच्या यशाचं गमक आहे, तर त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. कारण आता एवढे दिवाळी अंक आले, एवढे कॉम्पिटिटर्स आले आणि एवढं सगळीकडे म्हणजे प्रिंट मीडियाच नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आले, तरी पण मौजेचा दर्जा हा तसाच आहे, टिकून आहे इतकी वर्ष शतकानुशतकं.
1: तर मला मी धन्यवाद म्हणते आधी मनापासून, कारण बरेच लोकां असं म्हणतात तेव्हा मला असं श्रीपूनची खूप आठवण येते की 2007 मध्ये ते गेले आणि 7 जो दिवाळी अंक होता तो मी करावा असं त्यांनी मला जाण्यापूर्वी म्हणजे मार्च वगैरे मध्ये
0: सांगितलं
1: आणि ते मला जबाबदारी फार मोठी वाटली होती. अर्थात ते माझा तो अंक बघायला नाही राहिले, पण एक जी नैतिक जबाबदारी मौजेचं संपादन करताना दरवर्षी माझ्यावर असते त्यामुळे माझ्याकडनं तो नैतिकतेचा हा जो निष्ठेचा भाग आहे तो कधी कमी होत नाही आणि तो मी कमी केलेलाही नाही. की ही एक परंपरा आहे माऊस म्हणजे, आणि ती परंपरा मला सांभाळायची आहे. आणि दुसरीकडे संपादक म्हणून माझाही ठसा त्याच्यावर उमटावा अशी माझी स्वतःची एक इच्छा असते. की म्हणजे जी परंपरा आहे ती नुसतीच सांभाळत राहणं म्हणजे माऊजेचा दर्जा सांभाळणं असं नाही, तर श्रीपूंच्या दृष्टीने नवीन नवीन लेखक शोधणं, त्यांना लिहित करणं, त्यांच्यावर नजर ठेवणं, किंवा ते एखादं चांगलं लेखन जर नजरेतून सुटलं दुसऱ्या दिवाळी अंकात त्यांनी वाचलं तर ते मला म्हणायचे हा लेखक आपल्या नजरेतून कसा सुटला, आणि ते अस्वस्थ व्हायचे की तो शोध आपला कमी पडला. तो शोध आपण वर्षभर घेतला पाहिजे. त्यामुळे मौजेकडे ज्या प्रकारचं अनाहूत साहित्य येतं त्याच्यातून तो शोध घेतला जातो, पण तो एक अभ्यासच करावा लागतो. की आणि आता आपल्याकडे नियतकालिकही उरलेली नाहीये की त्या नियतकालिकांमधून आपल्याला लेखक मिळतील, पण आता समाज माध्यम आले त्यामुळे त्यावरही खूप चांगलं चांगलं लेखन येतं. फक्त त्यांना ती फेसबुकवर लिहिण्याची जी सवय होते की थोडक्यात लिहायचं किंवा त्याचंही एक शैली आहे, त्या शैलीतून त्याला बाहेर काढून ह्याच्या करता मजे करता अधिक काय म्हणता येईल सखोल किंवा अधिक वेगवेगळ्या बाजूंनी त्याच्या ते करणं म्हणजे त्या लेखकावर तसे परिश्रम घ्यावे लागतात. तर ते परिश्रम घेताना आता आता सगळंच बदलत चाललंय त्यामुळे ते खूप मोठं आव्हान वाटायला लागलंय. कारण अलीकडचे लेखक तसं सहकार्य देत नाही, पुनर्लेखन करण्याची त्यांची तयारी नसते, आणि अशातून तो दर्जा परत गुणवत्तेचा राखायचा, नवीन लेखकही आणायचे, परत तेच तेच लेखक तुम्ही जर रिपीट केले तरी एक आक्षेप येऊ शकतो की हा त्या मौजेचा साचा तयार झालेला आहे, तर तोही साचा मोडायचा असतो. अशी सगळी आव्हानं त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातून एक दर्जा आजपर्यंत माझ्याकडनं राखला गेलाय याचं मला हे नवल वाटतं. मला खरंच नवल वाटतं, पण
0: ती त्यांचीच पुण्याई,
1: ती त्यांचीच पुण्याई. आणि एक श्रीपूंची नजर कुठेतरी मला बघतीये किंवा अजूनही मी काही संभ्रमात पडले की एखादं लेखन आलं आणि हे घ्यावं का नाही, हे थोडस कमी आहे, पण त्या लेखकाच्या मध्ये काहीतरी मला दिसलेलं आहे की ते त्याला उत्तेजन म्हणून द्यायचं का नाही. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न पडतात आणि मी अडचणीत येते तेव्हा शांतपणे परत श्रीपूंचाच विचार करते की त्यांनी आज काय केलं असतं, मी आज त्यांच्याशी बोलले असते तर त्यांनी मला काय उत्तर दिलं असतं. कधी कधी श्रीनिवास विनायक कुलकर्णींशी मग मी बोलते, विशेषतः माझंच लेखन जेव्हा मला कथा द्यायची असते तेव्हा माझी कथा त्यांच्याकडे जाते. संपादक म्हणून तो अधिकार मला जरी असला तरी माझ्याच लेखनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मी मानत नाही. तर अशा प्रकारचं थोडं मत किंवा आता श्रीकांत भागवत जे आहेत त्यांना वाचायला इथे जरा अडली आहे, तर असं प्रकारचं होतं संपादन.
0: त्यात श्रीपूंच्या चष्म्यातून तुम्ही सगळ्याची स्क्रुटिनी करता.
1: माझी तुलनाच नाही, ते फार वेगळे याच्यावर होते, पण थोडंफार जे काही अंशत मला घेता आलं ते
0: त्यांनी नजर दिली,
1: नजर दिली असं म्हणता येईल.
0: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रेक्षक हो मोनिका गजेंद्र गडकर यांच्याशी आपला साहित्यिक संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमाअंतर्गत मोनिका गजेंद्र गडकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, तुमचे बरेच कथासंग्रह आहेत, आर्त, शिल्प, उगम, शब्दांचा झुला वगैरे, तर ह्या सगळ्या कथा म्हणजे प्रासंगिक होत्या की तुम्ही असं ठरवून लिहायला बसलात म्हणजे नाही मला आता टार्गेट आहे दिवाळी अंक की दोन महिन्यावर आला आणि मला कथा लिहायची असं असं काही झालं
1: नाही. असं श्रीपोंच असायचं की तुम्ही असे वर्षातून दिवाळी अंक आलं कीच तुम्हाला कशा कथा सुचतात. पण खरं म्हणजे ते तसं नाहीये, वर्षानु म्हणजे वर्षभर काहीतरी आपण बघितलेलं अनुभवलेलं त्याचा एक कोलाज काहीतरी मनात सुरू असतो आणि कुठेतरी पटकन मी म्हंटल तसं एकदम शब्दातून एखादा शब्द सुद्धा कथा सुरू करून देतो. एखाद्याच्या तोंडातून सुटलेला शब्द सुद्धा असा काहीतरी आपल्याला खुणावतो आणि कथा मनात सुरू होते. त्यामुळे अशा किंवा अगदी खरं सांगायचं तर अगदी एखाद्याची देहबोली सुद्धा तुम्हाला म्हणजे अशी शरीर सारखी कथा आहे की जी मुस्लिम महिला एक रडत चालली होती रस्त्यातून जाताना बुरखाधारी आणि नुकताच बॉम्बस्फोट झाला होता. त्या बॅकग्राऊंडवर मला तिचं ते भयानक भेसूर रडणं हेच मला शरीर कथेचं बीज सापडून दिलं तिला. तर त्यामुळे कथा ही कशीही सुचू शकते ती म्हणजे आता लिहायची म्हणून चला आता मला दिवाळी अंकाची आमंत्रण यायला लागते म्हणून अशी लिहिता येते ती चालू असते.

0: आणि निर्मितीची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे, त्यामुळे ती शब्दातून अशी सांगता येणार नाही. पण मी म्हटलं तसं काहीही खुणावू शकतं तुम्हाला, आणि कथा सुचण्याचा तो क्षण फार अपूर्व आनंदाचा असतो, आणि तिथपासून जी कथा मनात सुरू होते ती. हा, आणि आपल्या बायकांचं माहितीये की आपला संसार एकीकडे चालू असतो, डबे करणं, मुलांचं बघणं, पण मनात कथा असते. मग कधी कधी होतात घोटाळे, माझ्या नवऱ्याला मग मी रिकामाच डबा दिलेला एक दोन, मग तो त्याची साथ तर फारच मला महत्वाची आहे. पण तो संध्याकाळी आल्यावर म्हणाले, ठीक आहे तू आज कथेत आहेस म्हणून, पण मला तू रिकामा डबा दिला होता वगैरे, असेही घोटाळे होतात. त्यामुळे तो निर्मितीचा संबंध थकवणारा असा प्रवास असतो.
1: आणि आपण आता म्हणजे मी तरी नाट्य चित्रपट क्षेत्रात असल्यामुळे असं वाटतं की ते लोक कथा लिहायला डेस्टिनेशनला
0: जातात.
1: अप्रूप वाटत.
0: आणि असं बायकांना नाहीच म्हणजे
1: डेस्टिनेशनला जाऊन
0: नाही, माझी जी एक खुर्ची आहे आणि माझं एक साधं पेन असतो त्याच्यावर, आणि मला लिहायला आवडतं. म्हणजे आता मी टाईप करायला लागली आहे, पण मला लिहिले तो जो आनंद आणि त्याचं जे समाधान असतं ना, ते खूप की मी काहीतरी लिहिलं असं, मला ते असं टाईप करताना असं वाटतं मी अक्षर नाही ना विसरणार, कसं त्याची वळणं वगैरे जी माझ्या हातात आहेत, आणि माझं अक्षर खूप चांगलं आहे, तर त्यामुळे मला लिहायला खूप आवडतं. आणि ते छान अक्षरात लिहिणं हे माझ्या कथेची पहिली सुरुवात असते, तर त्यामुळे ती गंमत अनुभवत चालू असतं ते लेखन.
1: आता अर्थात तुमच्या पुस्तकांची बरेच भाषांतरं झालेली आहेत, तर त्याबद्दल म्हणजे भाषांतराचं जग कसं असतं? म्हणजे
0: मला अगदी अनपेक्षितपणे म्हणजे माझ्या कथांचे अनुवाद झाले असं, म्हणजे मला अपेक्षाच नव्हती. पण एकदा प्रकाश भातांब्रेकर, जे अनुवाद क्षेत्रात फार मोठं नाव आहे, ते साहित्य अकादमीच्या ह्याच्यावर होते, सचिव होते, तर त्यांनी माझी साहित्य अकादमीचा एक कलासंधी नावाचा कार्यक्रम असतो, त्याच्यात एका लेखकाला बोलवलं जातं आणि त्यांनी त्याची कथा वाचायची आणि मग त्याच्यावर बोलायचं किंवा काही प्रश्न आले तर, असा तो कार्यक्रम होता. तिथे मी माझी धर्म नावाची कथा वाचली होती आणि ते आले होते, आणि ते वाचल्यानंतर ते खूप प्रभावित झाले आणि मला म्हणाले की मी याचं हिंदी भाषांतर करू का. तर त्याच्याही आधी गंमत म्हणजे कृष्णा किंबहुने, जे साहित्य अकादमीचे सचिव होते, ते आता मला वाटतं वेगळ्या शहरात आहे, तर ते मला म्हणाले की मला बोलवलं त्यांनी आणि ते म्हणाले की एक आहेत आणि त्यांना तुमची धर्मकथा करायची आहे. म्हणजे मला प्रकाश भातांब्रेकरांचं त्यांनी नाव नाही सांगितलं, तर मी म्हटलं कोण कोणाला करायचे, तर आहेत एक जण, आहेत एक जण, ते नाव सांगत नव्हते. आणि मग नंतर ती कथा तर ती तुम्ही आणून द्याल का मला, मग मी त्याची झेरॉक्स त्यांना दिली आणि मग काही दिवसांनी मला प्रकाश भातांब्रेकरांचा फोन आला की मी ती कथा वाचून फार त्यावेळेला प्रभावित झालो होतो, पण मी काही तुम्हाला म्हटलं नाही आणि मी आता त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि मग एक एक करून त्यांनी कथा इथल्या हिंदी त्यांच्या मासिकांमध्ये त्या येत गेल्या. नंतर अकादमीचं भारतीय समकालीन कथा आहे म्हणून त्यांचं निघतं, त्याच्यामध्ये माझी धर्मकथा आली आणि मग जवळजवळ पाच एक कथा माझ्या दीर्घ कथा असतात, तर त्या त्यांनी केल्या आणि मग मला दाखवल्या. त्यांचं हिंदी अतिशय उच्च पातळीवरचं अभिजात असं म्हणता येईल तसं, फार सुंदर त्यांनी त्या अनुवाद केले आणि मग त्यांनीच दिल्लीला प्रकाशनाला त्या पाठवल्या आणि प्रभात प्रकाशनातर्फे त्याचं दो छोरों के बीच नावाचा माझा कथा संग्रह आला. आणि त्याआधी त्याच समांतरपणे दैवय आणि दवे म्हणून गुजराती आहेत, गुजराती मला वाटतं ते शिकवतात किंवा प्रोफेसर आहेत वेगळ्या विषयाच्या, तर त्यांनी माझ्या कथा वाचल्या भूक मधल्या ह्याच्यातल्या आणि त्या म्हणाल्या मला गुजरातीत करायचं आहे. आणि धीरूबाई पटेल, धीरूबेन पटेल म्हणून गुजराती लेखिका, तर त्यांचं आम्ही किचन पोएम्स म्हणून अनुवादित पुस्तक केलं होतं मौजेनं, आणि मला प्रियदर्शनी अकादमीचा पुरस्कार होता, माझ्या अर्थकथा संग्रहाला, तर त्यावेळेला त्यांच्याही पुस्तक आला होता. तर त्यांनी मला त्या समारंभात सांगितलं की मला तुझं हे पुस्तक हवंय वाचायला. तर मग त्यांनी अर्थ वाचलं आणि मग त्यांच्या या किचन पॉइंट्सच्या प्रकाशन समारंभात त्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल न बोलता अर्थावरच बोलल्या आणि तिच्या कथा कशा छान आहेत आणि त्या गुजरातीत यायला पाहिजे असं त्यांनी तिथे आलेल्या अनेक लेखिकांना सांगितलं. त्यात देवय आणि दवे होते आणि मग त्यांनी एक एक करत गुजराती, पण ती प्रोसेस फार चांगली होती. देवय आणि दवे आणि माझी त्या चक्क माझ्या घरी येत होत्या आणि त्या प्रत्येक कथा त्यांनी समजून घेतली की याचा अर्थ काय, किंवा हा शब्द तुम्ही इथे वापरलाय तर मला तो गुजरातीत वापरताना त्याची छटा कुठली आहे, म्हणजे मी गुजरातीतला तसा शब्द तो खाली, किंवा त्यांना माझ्या कथांमध्ये जे संगीत आहे ते त्यांना संगीताचं थोडं आकलन समजण्याच्या दृष्टीने हे तुम्ही कुठल्या अर्थाने वापरलाय, म्हणजे जो बिटवीन द लाईन्स अर्थ जो आपल्या भाषेत येतो तो दुसऱ्या भाषेत आणणं फार कठीण आहे, तो समजून घेतला त्यांनी त्यातला गंध म्हणताय. आणि मग प्रत्येक ओळ अन ओळ त्या मला वाचून दाखवत होत्या की मला गुजराती येत नाही, पण नेहा सावंत म्हणून एक माझी मैत्रीण आहे ती मराठीची प्रो, तिला चांगलं येतं, ती माझ्या बरोबर यायची. आणि त्यांचं दोघींचंही होतं, दवे आणि सावंत, त्याही मैत्रिणी चांगल्या होत्या. त्यामुळे मग नेहा सावंतही मदतीने मला म्हणजे त्यांना सांगायची की त्याचा असा
1: अर्थ आहे.
0: त्यामुळे ती आमची अनुवादाची प्रोसेस फार चांगली होती.
1: पण जो कथेचा गाभा होता तुमचा तो तिथे रुपांतरित झाला व्यवस्थित,
0: ते कळायला मार्ग नाही कारण ते गुजराती आहे.
1: अच्छा.
0: पण मला नेहा सावंतनी सांगितलं, म्हणजे थोडं आपल्याला गुजराती समजतं पण जेवढा त्याचा फ्लेवर म्हणता येईल की त्या भाषेचा तेवढा मला नाहीये. आणि तसंच चंद्रकांत पोळे म्हणून अनुवादक आहेत, ते बरेच आपले मराठी कन्नड मध्ये करतात, तर त्यांनी अर्थ कन्नड मध्ये केलं. ते तर म्हणजे चान्सच नाही कारण माझा फक्त तिथे फोटो एवढाच मिळेल की हे अनुवाद हा अर्थच आहे एवढंच समजण्याला माझा फोटो तिथे आहे बस, बाकी आपल्याला ती लिपी ही येत नाही. पण त्यांनी मला काही विचारलं की आणि फार चांगला केलाय असं म्हणतात आता.
1: पण म्हणजे जेव्हा वाचक त्या त्या म्हणजे भाषेचे वाचक, कन्नड वाचक असते गुजराती वाचक असते, तेव्हा त्यांनी आवडला असं
0: मला, म्हणजे विशेषतः दो चोरों के बीच वाचून खूप फोन आले, दिल्लीहून पानिपतहून, आणि ते इतके वेगळ्या म्हणजे हिंदीतून त्या प्रतिक्रिया येत होत्या आणि ते किती सुंदर आहेत कथा, मग मराठीमध्ये वाचायला मिळतील का, म्हणजे आम्ही प्रयत्न करू बसून ते फोन आले होते. आणि पानिपत वगैरे होऊन आल्यावर मला अगदी म्हणजे खरंच धन्य वाटले की अरे आपली
1: आपल्याला न्याय मिळाला.
0: किंवा उडिया भाषेमध्ये माझी एक कथा गेली आहे तिकडनंही मला काही फोन आले, त्यामुळे आपल्याला याच्यावरूनच समजतं की कदाचित.
1: आणि अनदर फेदर इन युअर कॅप की आपण
0: आणि मराठी पलीकडे आपली कथा
1: करू शकतो,
0: हे चांगला आनंद असतो फार मोठा.
1: संमेलनांबद्दल बोलूया. साहित्य संमेलन म्हणजे आता इतकी वर्षाची परंपरा आहे, तुम्हाला या परंपरेबद्दल काय वाटतं, म्हणजे साहित्य संमेलन आपल्याला काय देऊन जातात हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
0: तो एक प्रकारचा उत्सव आहे आणि देवाणघेवाण आहे ती विचारांची, पण त्याला ते राजकीय जेव्हा रूप येतं ना तेव्हा ते सगळं बिनसत जातं. पण माझ्या मते पूर्वीची जी संमेलनं होती त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या चर्चा चालायच्या, किंवा दुर्गाबाई वगैरे ज्या प्रकारे त्यांनी भूमिका घेऊन राजकीयाच्यावर चढू दिला नाही एखादा नेता, यशवंतरावांना त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर यायचं नाही, आणि जे पूर्णपणे अगदी शुद्ध असं साहित्यिक वातावरण, आणि म्हणजे आम्ही अशी संमेलनं सुद्धा अटेंड केलेली आहेत की जिथे आम्हाला जे न भेटणारे साहित्यिक तिथे भेटलेले त्यांना पाहता आलेलं आहे, त्यांच्याशी बोलता आलेलं आहे, म्हणजे अगदी वसंत बापटांचं इथे शिवाजी पार्कला झालं होतं, त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जो मोठा वाद झाला होता आणि त्याला बापटांनी अतिशय उत्तर सुंदर दिलं होतं, हे सगळं अनुभवणं जे वाचकाला हवं आहे ते अलीकडची संमेलनं देत नाही. किंवा ज्या प्रकारचे परिसंवाद त्यात तोचपणा असतो, ते वक्ते सुद्धा आपले दळण दळत असतात, किंवा ज्या प्रकारची कवी संमेलन होतात ते आपले म्हणजे आपली कविता वाचत राहतात चाली आणि चाललेले 100-100 कवी, हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्याला अधिक असं सत्वशील असं रूप यायला पाहिजे जे पूर्वी होत, तसं आता कमी होत चाललेलं आहे. आणि मी म्हटलं तसं त्याला राजकीय आणि कुठेतरी एक वादाची ठिणगी दरवर्षी ती पडायलाच पाहिजे असा जो नियम होऊन बसला तो त्याच्यातून काही साध्य होतं असं नाही, नुसतंच वेगळ्या दिशेने ही संमेलनं जात आहेत. आणि संमेलनांचा हेतू हा शुद्ध पाहिजे, जो साहित्यिक पाहिजे, पूर्णपणे साहित्याला वाहिलेला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण, किंवा मी म्हंटल तसं की त्या लेखकांशी वाचकांना प्रत्यक्ष बोलता आलं पाहिजे, त्याला पाहता आलं पाहिजे, त्याच्याशी कम्युनिकेशन त्याच्या पुस्तकांबद्दल व्हायला पाहिजे. हे काय अलीकडे घडत नाहीये आणि त्यामुळे साहित्यिक उणे संमेलन असं होतंय.
1: अच्छा,
0: की साहित्यिकच जात नाहीत आता. माझ्यासारखे साहित्यिक तर म्हणूनच अवॉइड करतात की नको, म्हणजे हे असले रंग तिथे बघण्यापेक्षा न गेलेलं. आणि बाकी मग ती व्यवस्था आणि हे सगळं हा भाग वेगळाच, तोही काही.
1: पण तो पूर्वी जी व्हायची तो दर्जा आता
0: नाही,
1: राहिला
0: अनेक कारण आहेत आणि त्यामुळे तो भाग वगळता खरं म्हणजे संमेलन व्हायला पाहिजेत असं मला स्वतःला वाटत.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मोनिका गजेंद्र गडकर या मॅडमशी आपला साहित्यिक संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात मोनिका गजेंद्र गडकरी या मॅडमशी आपण संवाद साधतोय. आता अगदी पर्सनल प्रश्न विचारते तुम्हाला, तुम्ही एवढ्या सुंदर दिसता आणि म्हणजे तेव्हा पण आणि आता पण, तर तेव्हा बरीचशी म्हणजे तेव्हा बरेच म्हणजे फॅशन असू दे किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया पण तेव्हा नुकताच आला होता, पण मला वाटतं मौजेची मौजच अशी होती की तुम्हाला इतर व्यवधानं जाणवली नाहीत की इकडे जावं तिकडे जावं असं कधी वाटलं नाही.
1: हाय, परत एक श्रीपोंचा संस्कार असावा, कारण म्हणजे मी सुरुवातीला श्रीपोंकडे कामाला सुरुवात केल्याबरोबर मला खूप ती हौस होती, कारण मी पत्रकारितेतून गेलेली आहे. म्हणजे मी टीकेकरांनी मला एक सदर दिलं होतं की तू नाटकांचं कर, मला नाटक एक खूप आवडायचं म्हणजे अजूनही आवडतं आणि त्याच्यावर लिहायला फार आवडतं
0: परीक्षण.
1: तर मी त्यांना म्हणलं मला नाटकाच्या संदर्भात काही असलं
0: सदर,
1: हा मग त्यांनी मला एक छोट्या मुलाखतींचं दिलं होतं आणि मग या लोकांना भेटणं म्हणजे मी अगदी मोहन जोशींपासून अगदी त्या एवढ्याशा कॉलमसाठी कुठे कुठे जायचे भेटायचे आणि ते आवडायचं मला की त्यांच्याशी ओळख होती ते बघणं. म्हणजे मला मोहन जोशींनी एका स्टुडिओत बोलवलं होतं, त्यांचं शूटिंग चाललं होतं आणि मग मला त्यांचा तो सीन होईपर्यंत ते शूटिंग बघता आलं. अशा प्रकारचं खूप किंवा भक्ती त्यांचं ते आई रिटायर होते त्यावेळेला चालू होत. मग मी त्यांना नंतर जाऊन भेटले होते, मग त्या मेकअप उतरवताना कशा बोलत होत्या माझ्याशी वगैरे, ह्या सगळ्या आठवणी खूप मला घडवत होत्या त्यावेळेला, कारण मी नुकतीच लिहू लागलेली होते आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लिहायला लागले होते. तर त्यामुळे मला या सगळ्या लोकांमध्ये वावरायला आवडायचं. मग निवेदन कोणी म्हटलं तर निवेदन, मग मुलाखत घे तर मुलाखत घे, किंवा इकडे तू काय ऐकायला ये नाट्यवाचन तर मी तिकडे जायचे. मग श्रीपू हे सगळं एका डोळ्याने बघायचे आणि मग ते मला म्हणायचे की तुला काय व्हायचंय नक्की, हे तू कधी ठरवलंयस का. म्हणजे मग ते मला बापटांचं उदाहरण द्यायचं की एका व्यक्तीला खूप काही गोष्टी करता येत असतील तर शेवटी त्यांना एक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो. तसं बापटांची कविता अतिशय सुंदर होती पण त्यांना अभिनय येत होता, ते दलात होते राष्ट्रीय ह्याच्यात, त्यामुळे अभिनय करायचे. नंतर सुंदर त्यांचं ते लेखन तर म्हणजे कविता, पण त्यांचं म्हणणं होतं की ती जी कविता आहे त्यांचं संस्कृत सुंदर होतं बापटांचं,

0: गंभीरपणे लिहिण्याची गोष्ट आहे. आणि मला माझ्या वडिलांसारखंच त्या कथेमध्ये इतके सूक्ष्म पापुद्रे आणायचे असतात आणि त्याच्या करता एवढं अनुभवाचं उत्खनन करायचं असतं की त्याला एकटंच व्हावं लागतं. आणि कथा लिहिणं हे म्हणजे पहिलं एकटं होणं आहे. आणि त्यासाठी मला ती म्हणजे माझी जी काही काही पिसं होती ती जडून गेली आणि मग मी त्या दिशेनेच माझी पावलं पडत गेली असं म्हणता येईल. त्यामुळे ते सगळं परत रिपोनमुळे झालं की मी त्यावेळेला सावध झाले की मला हेही करायचंय. ते एकदा मला म्हणाले किती ठिकाणी नाचायचंय तुला, आणि तो त्यांचा शब्द मला खूप लागला की म्हटलं आपण खरंच नाचतो आहोत का. आणि मग त्यांनी मला सांगितलं की एकतर तुला ज्याच्यात खरा आनंद मिळेल, ज्याच्यात तू रमून जातेस, ते तुझं क्षेत्र आहे असं समज. आणि मी रमते माझ्या कथेमध्ये, त्यामुळे ती मला सापडली असं म्हणता येईल.
1: आता अर्थात पुढे अजून काय म्हणजे मोठेला कुठे अजून पुढे न्यायचंय किंवा वाचकांसाठी काही नवीन कथा संग्रह काही निर्माण करायचं?
0: आता माझं व्यक्तिचित्रांचं पुस्तक येत आहे, नंतर एक कथा संग्रही आहे तोही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आहेत अजून दोन तीन प्रोजेक्ट आहेत, कादंबरी ही एक डोक्यात आहे. त्यामुळे काय होतं की जबाबदारी मोठ्याची मोठी आहे, त्यामुळे दिवाळी अंक आणि याच्यामध्ये थोडस मग आपलंच लेखन मागे चाललं जात. ते आता झपाट्याने पुढे जायला पाहिजे कारण आत्ताच वेगवान जग आहे. त्या स्पर्धेत मी कधीच नव्हते आणि मला त्या राहायचंही नाही. मला माझ्या मला स्वतःला माझ्यातल्या लेखिकेला अवकाश देतच लिहिते, तर त्यामुळे. पण जी अगदीच सुरुवातीला मी फारच कमी महत्वाकांक्षी होते की फार नव्हतंच मला की म्हणजे हे इतके मी चालेन एवढंही माझं खरं म्हणजे क्षमता नव्हती असं वाटतं. पण तिथपर्यंत आले चालत चालत तसंच हळूहळू पावलं टाकत जायचंय, पुढे बघू किती चालता येत आहे.
1: आणि कधी आता मार्केटिंगचं थोडस सांगा की कसं म्हणजे मार्केटिंगचा आता सध्या संज्ञा सगळी बदललेली आहे कारण. पण मोजेला काही तसा मला वाटतं कधी प्रश्न आला नाही, पण आता जर नवीन लोक असतील तर त्यांना मार्केटिंगच्या विषयी काही
0: तुम्हाला आता तुम्हाला पुस्तक सुद्धा मार्केटिंगच करावं स्वतःच स्वतःच काय किंवा संपादन केलेलं सुद्धा त्याला इलाजच नाहीये. आणि मग तुम्ही जर त्याच्यामध्ये बसत नसाल तर म्हणजे मी आता त्या गोष्टी मला आवडतच नाहीत. म्हणजे फेसबुकवर माझं पुस्तक आलेलं टाकणं त्याच्या परीक्षणामधनं किंवा अगदी एवढंसं झालं दोन ओळी कोणी लिहिलं तरी तिथे टाकलं जात, तो माझा पिंड नाहीये आणि मला ते आवडतही नाही स्वतःची टिमकी वाजवत राहणार. पण मला असं म्हणजे मी कदाचित ओल्ड स्कूलची असेल मला माहिती नाही, पण आमच्याकडे पाडगावकर यायचे श्रीपूनकडे, तर पाडगावकर नेहमी म्हणायचे की आपलं काम बोलतो
1: वा,
0: आपल्याला वेगळं सांगावं लागतच नाही. आता तोही जमाना पण कमी झालाय की आपलं काम पोचलं पाहिजे ते पोचलं तरच होत. आणि आता म्हणजे ते काही वाईट आहे असं नाही, हे मार्केटिंग करावंच लागतं. आणि आता पुस्तकाला प्रॉडक्ट म्हणूनच तुम्ही सादर केलं तरच त्याचा खपकार वाचक कमी होत आहे. अशा काळामध्ये तुम्हाला त्याखेरीज पर्याय नाही आहे, त्यामुळे मार्केटिंगची वेगवेगळी तंत्र वापरून हरवलेला वाचक परत आणायचा खूप आव्हानं प्रकाशकांसमोरही जशी आहेत तशी लेखकां, कारण आपलं वाङ्मय वाचलं गेलं पाहिजे तर अर्थ आहे ना. तोच वाचायला जर वाचक नसेल तर लेखक कोणासाठी लिहिणार. म्हणजे शेवटी स्वांत सुखाय असं म्हणतो आपण, पण तरी वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यावर लेखकाला खूप मोठं आणि असं काहीतरी आपण आपलं पोचलं बाबा असं वाटतं. त्यामुळे हे मार्केटिंगचं तंत्र अवगत करायला पाहिजे आणि ते होतंय. म्हणजे समाज माध्यमामध्ये खूप प्रकारचं पण त्यामुळे होतंय काय की गुणवत्ता नसलेलंही नावाजलं जातं त्याचं मार्केटिंग अधिक आहे, त्यामुळे अशी पुस्तकही वाचकांना दिशाभूल करतात असं सगळं होतं.
1: पण तरी कितीही इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी

0: जो प्रिंट मधला जो आनंद आहे तो शाश्वत आहे,
1: शाश्वत आहे, तो टिकणार आहे,
0: टिकणार आहे.
1: तुम्ही म्हणता तसं शाश्वतच आहे.
0: तुम्हालाही कदाचित डिजिटल अंक काढावं वगैरे.
1: पण म्हणजे आम्ही एक ऑडिओ बुक कराय, म्हणजे मौजेचा ऑडिओ अंक केला.
0: अच्छा,
1: म्हणजे प्रिंट मीडियातलाच परत तसाच्या तसा ऑडिओ
0: अभिवाचन.
1: हा अभिवाचन. पण नाही त्याला रिस्पॉन्स काय, म्हणजे इवन जी म्हणतात ना की बोलणारी पुस्तकं वगैरे जी किंवा ई बुक्स वगैरे, म्हणजे आता पुलन सारख्यांची आम्ही ई बुक्स केली, पण जेवढा प्रिंट मीडियामधनं त्यांना तेवढा नाही आहे, म्हणजे काय कळतच नाहीये, म्हणजे प्रकाशकही संभ्रमित आहे की असं काही करायला जावं तर तिथेही वाचक आहेच असं नाहीये. आणि एखादं पुस्तक अजूनही आवृत्त्यावर निघत्या आहेत आवृत्त्या असंही आहे, त्यामुळे ही गणित अजून कळत नाहीये.
0: म्हणजे आपण जसं म्हणतो दिवाळीला फराळ होतो तो वेगळाच असतो, जरी तो वर्षभर आता मुंबई पुणे शहर येतो हल्ली, खरं वर्षभर तो फराळ मिळत असला तरी ते दिवाळीला त्याचा अभाव असतो. तसं आपल्या अंकाचं सुद्धा आहे, दिवाळीला आली दिवाळी यायच्या आधीच ते वेळ लागलेले असतात.
1: संस्कृती आहे,
0: संस्कृती. फारच सुंदर मॅडम, तुम्ही छान आज खूप समृद्ध केलात आम्हाला, साहित्यिक प्रवास घडवला तुमचा सगळा, आणि मौजेची एक छान मजेदार सफर घडवली त्याबद्दल मनपूर्वक.
1: मला इथे येऊन खूप आनंद मिळाला तुझ्याशी बोलून, आणि प्रश्नही छान होते, आणि अतिशय कसा वेळ गेला खरंच कळलं. आभारी आहे.
0: थँक्यू. तर प्रेक्षक हो, अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात आज आपण लेखिका, साहित्यिका आणि मौजच्या या दिवाळी अंकाच्या आणि मुख्य संपादक मोनिका गजेंद्र गडकर मॅडम यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आम्हाला अभिप्राय तुमचे जरूर वाचायला आवडतील. तर तुम्ही आमच्या युट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लवकरच ही मुलाखत तुमच्या भेटीला येणार आहे आचार्य 90 FM वर. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल, एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला दोन पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्यावेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडस ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 1936 मध्ये झालेल्या असलेल्या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणीचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाहीये, हे काही नॉवेल नाहीये किंवा कथा कादंबरी नाहीये. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा, यावर आधारित आहेत. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणे दिली आहेत जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले, ही उदाहरणं पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे. आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे.
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडस आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पत्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेजी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रुझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसे नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असतो, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसतंय. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरलेली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनली डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिशमध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिले आहेत.
तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. या सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेजी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये आपलं दुसरं पुस्तक आहे इकेगाई। इकेगाई बद्दल आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, काहींनी पुस्तक ते वाचलं सुद्धा असेल। इकेगाई हे जगातील सर्वात बेस्ट सेलर पुस्तक या पद्धतीने आहे। इकेगाईचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, जो अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे। इकेगाई एक सफर हे एक जापनीस जीवन पद्धतीवर आधारित एक पुस्तक आहे, ज्याची समीक्षा तसेच त्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। इकेगाई हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मेरालेस यांनी लिहिलेलं आहे। त्यांनी या पुस्तकामध्ये एक जपानी सिक्रेट टू लॉन्ग अँड हॅपी लाईफ, अर्थात इकेगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य, आज आपण या पुस्तकातील संकल्पनेचा अर्थ, त्यातील मुख्य विचार, जपानमधील लोकांचे अनुभव आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत। इकेगाई जपानी सिक्रेट लॉन्ग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी जपानमधील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लिहिलेलं आहे। त्यांनी विशेषतः ओकिनावा बेटाला भेट दिली, जिथे जगातील सर्वाधिक शतायुषी लोक राहतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य इकेगाई असल्याचे मानले जाते। थोडस लेखकाबद्दल मी सांगेन। फ्रान्सिस गार्सिया हे स्पॅनिश लेखक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत, तर हेक्टर मोरालेस हे स्पॅनिश लेखक आणि प्रवास पत्रकार आहेत। दोघांनी मिळून मानवी अनुभव आणि संस्कृतीचा अभ्यास केला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे। ह्या पुस्तकाचा उद्देश असा आहे की वाचकांना इकेगाई या जपानी संकल्पनेची ओळख करून देणे आणि स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे। इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, तुमचे अस्तित्व कशासाठी आहे हे शोधणे। हे पुस्तक दीर्घ, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचे महत्व सांगते। थोडस या पुस्तकाचा जे काही अर्थ आहे किंवा आपण म्हणून त्यातले काही घटक आहे याबद्दल थोडंसं आपण बोलूया। इकेगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा थेट अनुवाद करणे कठीण आहे, पण तो जगण्याचे कारण, जगण्यातील आनंद किंवा तुमच्या अस्तित्वाचा उद्देश अशा अर्थाने समजला जातो। हे तुमच्या आवडीचे, जगाला आवश्यक असलेले, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्यात तुम्ही चांगले आहात अशा चार गोष्टींच्या बिंदूमध्ये दडलेले आहे। ठीक आहे, चार मूलभूत घटक म्हणजे या पुस्तकामध्ये जे चार मूलभूत घटक आहेत ते त्यांनी चार महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। तुम्हाला काय आवडते, दॅट इज युअर पॅशन। जगाला कशाची गरज आहे, दॅट इज युअर मिशन। तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात, युअर वोकेशन। तुम्ही कशात चांगले आहात, युअर प्रोफेशन। या चार घटकांचा योग्य समन्वय साधल्यास तुम्हाला तुमचा इकेगाई मिळतो। सो लेखकांनी ओकिनावातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ इकेगाई नाही, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचे महत्व, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि संतुलित आहार येणे हे देखील आहे। थोडस या पुस्तकाचा आपण जेव्हा प्रक्रिया बघतो किंवा आपण त्या प्रश्नांबद्दल विचार करतो तर आपल्याला दिसून येईल की पुस्तक वाचकांना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि काही महत्वाचे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करते। तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, जगात तुम्ही काय योगदान देऊ शकता, तुमच्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात याबद्दल बरेचसे उहापोह केलेला आहे। यात लेखक सांगतात की इकेगाई एका रात्रीत सापडणारी गोष्ट नाही, त्यासाठी लहान सुरुवात करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करावा लागतो। तुमच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहणे महत्वाचे आहे। इकेगाईचा शोध घेताना वर्तमान काळात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्वाचं आहे। भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात अधिक समाधान मिळते असं या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं। या पुस्तकाचा काही जो उद्देश आहे, जो लिहिण्याचा उद्देश आहे की ज्याच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश दिसतो ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात। इकेगाई तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाला उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते। त्याचबरोबर या पुस्तकामध्ये तणाव आणि चिंता याबद्दल सुद्धा सांगितलं आहे। इकेगाईच्या शोधात असणारे लोक त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांना तणाव आणि चिंतेचा सामना कमी करावा लागतो। जेव्हा तुम्ही तुमच्या इकेगाईनुसार जगता तेव्हा तुम्हाला काम ओझं न वाटता एक आनंददायी अनुभव वाटतो। त्याचबरोबर
ओकिनावातील लोकांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की इकेगाई केवळ मानसिक समाधानासाठीच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्वाचं आहे. या उद्देशपूर्ण जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर या पुस्तकामध्ये आपण आपला इकेगाई शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार ज्याच्यात जे काही प्रश्न विचारले आहेत, याच्यात ज्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण स्वतः या गोष्टींचा विचार करून मला काय आवडतं, माझं मिशन काय आहे, माझा उद्देश काय आहे, आयुष्यात मला काय करायचं आहे, याबाबत जर का आपण विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत पडतात. थोडंसं पुस्तकाच्या जीवनशैलीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत सुराबद्दल आपण बोलूया. लेखकांनी अतिशय सोप्या आणि सहज भाषेत इकेगाईची संकल्पना समजावून सांगितली आहे. जपानमधील लोकांचा अनुभव आणि विचार त्यांना प्रभावीपणे मांडता आलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा सूर सकारात्मक आणि प्रेरणा देणारा आहे आणि त्याचबरोबर वाचकांना स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पुस्तकात जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचे सुंदर चित्रण आहे ज्यामुळे इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे केवळ सैद्धांतिक चर्चा न करता लेखक इकेगाई शोधण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतात ज्यामुळे वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यासाठी काय करायला पाहिजे. थोडंसं या पुस्तकाचं विश्लेषण करताना पुस्तक मला आवडलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा वेळ मिळत नाही तिथे हे पुस्तक एक शांत आणि विचार करायला लावणारा अनुभव देतं. इकेगाईची संकल्पना सुंदर आहे आणि ती आपल्याला जीवनात साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा याबद्दल शिकवते. ओकिनावातील लोकांचा प्रभाव जो आहे तो असा आहे की त्यातील बरीचशी मंडळी ही शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतात. या पुस्तकाने मला स्वतःच्या इकेगाईबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले आणि मला खात्री आहे की ते अनेक वाचकांना त्यांच्या जीवनात उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा देतील. या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आपण म्हणू किंवा बलस्थान आहेत की इकेगाई ही संकल्पना पाश्चात्य जगासाठी नवीन आणि खूप आकर्षक आहे. जीवनाचा उद्देश शोधण्याचा हा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही जीवन जगण्याच्या काही संकल्पना आहेत की जेणेकरून एक शांत निवांत किंवा एखादं प्रभावी जीवनशैली कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सुद्धा आपल्याला मांडता येईल. इकेगाई या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःची जीवनशैली कशी बनू शकता हे आपल्याला करता येईल. पुस्तकात केवळ इकेगाईची व्याख्या दिली नाही तर तो शोधण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि प्रश्न देखील विचारले आहेत जे वाचकाला कृती करण्यास मदत करतात. म्हणजे त्यात क्वेश्चन अँड आन्सर सेशन असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या जीवनातला आनंद आपल्या जीवनातला इकेगाई हे शोधण्यास आपल्याला फार मदत होते. सो जपानी संस्कृती आणि जीवनशैलीची माहिती मिळाल्याने इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळते. हे पुस्तक त्या लोकांसाठी खास करून उपयुक्त आहे जे त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधत आहेत, आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्याची इच्छा बाळगतात आणि जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. अशा लोकांसाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर जपानच्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जपानच्या काही आपण म्हणू लोककला असतील, लोकांच्या ज्या काही जीवनशैली असतील त्या भारतासाठी काही वेगळ्या नाहीयेत किंवा अपरिचित नाहीयेत. त्यामुळे बऱ्यापैकी भारतीय वाचक हे या लेखकाबरोबर त्याचबरोबर त्यांच्या जापानीज जीवनशैलीबद्दल आपल्याशी लगेच अनुरूप होऊन जातात, कनेक्ट करू शकतात. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाचा उद्देश हे पुस्तक आपल्याला आपल्या आवडीचे जगायला आवश्यक असलेले त्यातून आपल्याला अर्थ लाभ होऊ शकतो, ज्यात आपल्या चांगले आहोत अशा दृष्टीने संयोगात दडलेले हे शिकवते. ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लेखक ते स्पष्ट करतात की इकेगाई सोबत सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध, शारीरिक सक्रियता आणि संतुलित आहार हे दीर्घ आणि आनंदी जीवनाचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जर का तुम्हाला या पुस्तकावरती काम करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, आयुष्यात स्वतःच्या ध्येय शोधण्याचं काम करायचं असेल तर त्यासाठी लेखकांनी त्याबद्दल कृतीबद्ध गोष्टी दिलेल्या आहेत.

मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत आणि छोट्या खाली पुस्तक असल्या कारणाने या पुस्तकामध्ये वाचनासाठी तुम्हाला वाचकांना जी काही मोठी पुस्तकं कादंबरी वाचण्याची जी काही सवय नसते तर तशा व्यक्तींना ह्या पुस्तकातलं कोणतंही चॅप्टर जर का वाचून काढलं तर कुठल्याही प्रकारे त्यांचं सिक्वेन्स आपण म्हणू किंवा एखादी कथा अशी अडथळत नाही. त्यामुळे आयुष्यातले जे काही अनुभव आहेत जे काही गोष्टी आहेत ते करत असताना तुम्हाला तुमचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल या गोष्टींवरती जे भर दिलेली ही दोन महत्वाची पुस्तकं आहेत आणि या दोन पुस्तकांचा मला फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तशी ही पुस्तकं नक्की वाचा. ही दोन्ही पुस्तकं आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत आणि याच नोटवरती मी आता इकडे थांबतो. धन्यवाद.

0: एपिसोड स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतं म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. म्हणजे पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली. आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटल्यावर सगळ्यांना आनंदच होत असेल इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला. सुरुवातीलाच तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची ओळख करून घ्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरु पौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कुठेही म्हणू नका, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे. आणि अशातही जोगळेकरांचे शिष्य म्हणून तर हा सगळा कथांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या मुलाखतीतून थोडंसं तुम्हाला जाणून घेण्याचा, अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवैर महा इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरं भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा असं बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. तर ते भाग्य तुम्हाला लाभलं तर त्याविषयी आपण गुरुंपासून आत्ता सुरू करू.
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले. आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले. तू दोघांची नावं घेतली पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर, आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर, आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी एक निवडणं, त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे. पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे, तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. तर ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय.
0: कला ही आतून बाहेर जाते. कला लोकांना देता आणि त्याचा आनंद सगळ्यांना देता. विद्या कितीही आपण शिकलो तरी जेव्हा तुम्ही स्वतः कलाकार असता म्हणजे कुठेतरी स्वतःला त्याची जाणीव झाली की तुम्हाला परमेश्वर भेटतो. ते म्हणजे आपला आत्मा, आत्मा हाच ईश्वर आपण भेटतो.
1: आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरुंचा, आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस, आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारत आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास, तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी.
0: काय वैशिष्ट्य आहे
1: सांगू का? एक तर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरांचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचं. मग मी आईच्या मागे लागायचं की मला घुंगरू हवेत. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानातना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकलचं अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू घरायचे थंजन झंझन करायचं, पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती, अगदी फ्रँकीचा आणि बालमोहन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती, आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आत्ता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्त्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राल घरी. पण ठीक आहे, पप्पांना शक्य नव्हतं कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती, म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्या टोन असतो की आम्ही जोगळेकर घराणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येतात वर्कशॉपसाठी. तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द, म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडक फडक आम्ही नाचायचो, धा अकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतात, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे ह्या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवतायत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवतायत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे. तो हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इसका, अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो, पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे, आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाही आहे की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाही आहे, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशाष जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं, ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स, म्हणजेच अर्चना नृत्यालय, तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे, ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती, आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आहे आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे, म्हणजे असं होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाही आहे आणि ती झाली नाही आहे. असं प्रत्येक कुठलीही माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरनी आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरनी हा नवीन कॉन्सेप्ट आणला, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून, आणि मी तुला सांगू त्याच्यासाठी इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यातला, मला अजूनही असं फील होतं ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराज जी पूजा करत होते त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराज जी होते, मी होतो. म्हणलं क्या महाराज जी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले अर्चना के पास सीख रहे हो और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, तुम्हारा गुरु के प्रति तीनों के प्रति जो प्यार है ना वो कहीं कम नहीं लगता है और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझे असं वाटलं की मी ने जिंकलो ह्याच्यात. दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी यांना मी त्यांना काय गिफ्ट देऊ, कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्टिक गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो. ते यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं ह्या ना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. तर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं. पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तुने मेरा भी अंगनाचा और तुम्हारे गुरु का भी अंगनाचा असं महाराजजी म्हणाले आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजजींचं पण अडॉप्ट केलंय. बस मी म्हटलं मी जिंकलो इकडे मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळला ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही आहे.
0: आम्हाला सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटस उदाहरण दिलं तर.
1: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटेल बडाय छडाय करतोय बट तसं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं. मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक 8-1 मुलं होती तिथे. तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगड बिंगड घेऊन आणि शाश्वती दिदी अचानक ओरडल्या रुक जाओ. तर सगळीजण असलं काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते तब. आमचं एवढं हिरमू झालं ना, म्हंटल अरे एवढं शिकायची संधी. ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समझ लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हटलं तेच की बैठ के पहिले समझो फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तितके दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाटत, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली. दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते. गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या. क्यों रुक गए महाराजजी, क्या हो गया? तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लड़के में जो भाव दिखते है ना वो किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की वो उसको समझ में आ रहा, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते, कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगड घेते आणि कृष्णाला म्हणते थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींच होत. मी ना सांगावं की नाही काय ना, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडा व्हायचा, तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्या जणी समजा ता करून सम असते आणि माझा एकटा दहा. तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला राय आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगितले मावशी नाही तो चुकलाय, आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गेली आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. हा मग तसं ना मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो. मग त्या सोडायच्या, मग मावशी म्हणायच्या तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिलाय. तर ही गंमत आहे.
0: मी बोलता करणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आशाच्या 98.1 रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर वैद्य वैद्य आणि मधुर वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुर, आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट, त्याविषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटला आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी.
1: डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझं तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. सो ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगला गुरु हवा आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला काही मला मंदिरं आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
0: पार्वतीने केवढी तपश्चर्या
1: केली, मी तर स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथक मध्ये काहीतरी करायचं, काहीतरी करायचं, छान करायचं. तर त्यामुळे माझं त्या ट्रिपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्या नंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकतेय असं त्याला सांगितलं. विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तुम्ही गुरुच्या शोधात आहे. तेव्हा म्हणाला की तू का थांबलीस, मग तू सुरू कर कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधीच, नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं काही चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्समध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कोणाकडे करू कोणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम. दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे, ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहे, तर तो म्हणाला इथेच आहे प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे, मग मी कधी येऊ शकतो, मग तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले, त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरूंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे. तर ऑल रिस्पेक्ट, मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ते म्हणाले की ठीक आहे यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एक हात तास क्लास असेल, आम्ही सकाळी 10 क्लास होता. मी गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते, बसते काय आहे बघूया वगैरे. 11:00 लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीस, मला करून दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते, म्हणजे येत नव्हतं ते. मग तुम्हाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते, नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके, म्हटलं ठीक आहे मी थांबते. असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप, कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 ते 4:05 मध्ये की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरुंबरोबरच रिलेशनशिप, तिथून नवीन ठिकाणी यायचं, नवीन स्टाईल अडॉप्ट करायची, सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला, तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने ग्रूम त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही अलंकार कशी
2: झाले. म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये, मी परत सांगतो, गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला, आजही आहोतच, मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला माहित नाही समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो, त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने इथे किंवा तिथे, घराच्या उंबरठ्यावर उभे असतो आपण, जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारण असतं आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून, तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये, कधी कधी मुलं ना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते, कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे, माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे, माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आणि परीक्षा द्यायचं, संपला विषय. परत ती तिथे झाले की सुरुवात पडून झाली.
1: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे
2: शिकायच्या आधी,
1: हा शिकायच्या
0: आधी
1: नाही, तेव्हा काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टी काही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा, मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते ना, तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण म्हणजे असे संवाद आले.
2: नॉट ॲट ऑल.
1: म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं आय एम रिअली प्राऊड.
2: अगं तुला लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातले आहेत, म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये, मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो, कारण आमची वेवलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपल्याला पटलेलं आहे एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली, शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा इतकं मी बोलतो, आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार कधी करणार, हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, मग आपणच लग्न करून टाकूया. हे सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं, इतकं सगळं क्विक होतं ते. म्हणजे त्यांच्या घरातल्यानं पण पचेपर्यंत माझ्या घरातनं पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं आणि ते पण गपचूप. आम्हाला मला तुला सांगू
1: म्हणजे
2: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून नाही कारण मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझं इंट्रोवर्ट आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. मला खूप लोक आहेत खूप मला कंटाळा येतो मला गप्पा मारायचा तर कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायची दोन तीन जण आहेत मजा येते पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाहीये मी तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा माझं जगणं काय आहे नृत्य परफॉर्मन्स रिहर्सल्स आणि क्लास हे माझं आयुष्य आहे आणि ह्याच्यात मला जिथे समाधान मिळेल तिथे माझं घर आहे. घरात माझी आई माझी बायको आणि माझी पुतणी ह्याच्यात माझं जग संपत आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे ती खूपच गमतीशीर आहे म्हणजे तिच्यावर तू एक 5 मिनिटं गप्पा मारशील ना तू म्हणशील मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मिटिंगला तिच्या पण खूप काही काही कमिटमेंट असतात पण ते सगळं
1: कधीच नाही
2: बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं.
1: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट
0: आणि मुली जास्त
2: एक्झॅक्टली.
1: खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतो सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून डे वन प्रेम होतं अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणून तितकाच आवडतो.
2: तुला गंमत माहितीये ही खूप कठीण गोष्ट आहे पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा ही जेव्हा क्लासमध्ये असते ना म्हणजे तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावा तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणार पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते. जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कशी इतकं छान ती मॅनेज करू शकते म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आणि ती छान सांभाळते. म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मिटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही ती तिकडे कुठेतरी बाहेर बस तिला सांगावं लागतं तू बस इथे इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो एक्झॅक्टली तसं आहे. सो
1: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% असा. सो मी प्रयत्न करते ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जपतो इतकं सुंदर त्याला गुंजारतो वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं आम्हाला तिघींनाही ॲट द सेम टाईम तो स्पेशल फील करवतो. म्हणजे असं आम्हाला कुठेही नाही वाटत की हिला कशाला असं करतोय हे कशाला करायला पाहिजे असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000%
2: नेहमी करते आणि मला असं वाटतं ना हे नॅचरल आहे हा माझा स्वभाव नॅचरल आहे हे काय मला असं काही करावं लागत नाही ते सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं बाबांना काय आवडतं मला माहिती असतं मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
1: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना, हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, तर हे मी त्यांना एकदाच सांगितलं होतं. तेव्हा ते एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी इयत्ता नवीन असं ट्राय करते, तर त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची. तर शी वॉज लाईक, तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं इथे आहे माझ्या
2: मला आहे.
1: छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण ऍब्सल्यूट.
2: आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे, तर मी अक्षरशः इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काहीतरी घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे. मला असं ते दिखावा तर माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवरच्या, त्याच्यानंतर एक साधा माणूस असतो. एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे, त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून देतो. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात. पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं ग, बाहेर घरी पण, म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
0: थोडं पर्सनल झालं, आता परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि मला वाटतं विश्रांती पेक्षा आपण दुसरा भागच करूया. सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.8.
3: मंगल मंगल दिस आला या मंगल मंगल.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपल्याला शिकायला मिळाला त्याचं किती छान ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही कारण कला आपल्याला किती भरभरून देते. गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मगाशी भरतकामाचा उल्लेख केला. कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली आहे घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढं वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्य की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपोच नाही म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देवांच्या नृत्य सादर होतं ते आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की वयू वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत
1: खरंच ना तू आत्ताच म्हणालीस ना हे बघ कसं आहे ना पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय याच्यात. गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे पण मुंबईत हे आता शक्य नाहीये. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणार आहेत एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणार आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारा विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झालेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये शिकलेल्या टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे, भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला. आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग्स, माझे आणि असं तुम्ही बोलत आम्हाला मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही. फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतं, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे. चौथं वर्ष स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी, मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय. मुलांना सुद्धा नाही, करशील का, कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिनी स्वरमधुरा म्हणून तिचे गाण्याची अकॅडमी आहे, त्याच्या छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते, त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे. ते या सगळ्याच्या स्वप्नांची ही वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे आहेत, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करत त्याच्यात ना एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो, असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना, ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर. मग त्याचे चेन्नई, बँगलोर, मुंबईत 2 केले. अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आय एम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानंतर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होतात. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली. तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आठ, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसवनाचा फरक आहे. कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया. खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे त्याच्यामुळे ते खंडी झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे. तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारादेवींबरोबर पखावज वाजवायचं असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या आठही नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी ह्या 8 नायिका दिल्या आणि या 8 नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिलेस ते एक्झॅक्टली. तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधूक होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या 8 नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे. जसं तज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाला. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या 8 नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच 10 अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरवलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं दशावतार. त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने दशावताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याची तयारी सध्या चालू आहे, तर दशावतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही, जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात, त्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मी आकी मल्हार तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केलाय मी छान.
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता. पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक म्हटलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्या शो मध्ये त्याने मला दोन मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे दोन ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं म्हणजे मुझे ना कुछ बडा और ना कुछ अलग करना है. और मेरा कॉन्सेप्ट है, त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हणजे क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्हार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे, सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे लाइव म्युझिशियन्स के साथ. अरे अरे लाईव्ह, बरं लाईव्ह म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तो वो रंग भी दिखना चाहिए म्युझिक मे बी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतला, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड दोन बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो. राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन. आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होली हे हा शब्द आणि सगळं म्युझिक,
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती. त्यामुळे इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
1: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान, म्हणजे छान दिसत होती. तर मी म्हटलं हीच राधा. पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं, कारण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं, पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर मिळून सोडला. असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो. असं ते मेघ मल्हारचं कम्पोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो.
0: आणि मी कथकच्या शैली म्हटलं की तुझ्यावर कथकच खूप सुंदर दिसतं, म्हणजे तुमच्या दोघांवर आपल्याकडे आपण भारतात राहतो तर बरेच आर्ट फॉर्म्स आहेत, तो पण मला प्रश्न विचारायचा होता की कथक म्हणजे भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभि म्हणजे तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
1: खरं सांगू असं काही नाही आहे, म्हणजे त्या बाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं, मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर, त्या मिळाल्या
0: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला
1: कदाचित, कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलो मला भरतनाट्यम शिकवा, पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही, पण ते काही पुढे सरकलं नाही, पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं, मला सगळ्या स्टाईल आवडतं आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचे आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला, म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढी जन्म मला नक्कीच मिळवतात ना, तेवढी प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
0: वेल सेड. परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या आपल्या संवाद आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुर वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: हाय, कितना खूबसूरत है

0: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टलायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात, तर असे सगळे भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगला आहे, तुमचं नृत्य तर काय बोलायलाच नको त्याबद्दल, असे सगळे आणि कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढा स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे, त्याविषयी जाणून घ्यायचं. कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते, तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तर.
1: किती तो सुंदर प्रश्न विचारते का, मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्स मध्ये जायचा आणि हिनी पण तो प्रयत्न केला की त्या शेड्स मध्ये राहण्याचा, आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो, ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत, की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे, असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युम मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय, मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला, मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो, त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे, आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची, मग कॅज्युअल्स मला आवडतात, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघ म्हणला, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू, तर माझी मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला, मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. मी म्हटलं चल माझं वाचन एवढं नाहीये की मी लिहू शकेन, तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स, मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकलं होती, त्याचं मी सादरीकरण करीन. नाही गवडा नाही, हे काम चलाव म्हणा आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच, मी हे परफॉर्म करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
1: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागतंय, एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून, मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर चुपके आए, तक छुम तक छुम तक तक तक छुम, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट था, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो सन न न न न न न न उलझ उलझ कर वायु राजा आवे. अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार राय धा अशी ती कविता आम्ही केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो. त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी एक कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता. म्हणजे बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो.
0: समर स्पेशल मध्ये पाऊस पडला.
1: मधुरा जास्त छान सुरांना सांगू शकते नटरा स्तुती बद्दल.
2: हा असंच झालं की आमद आमचा यावेळेस होता तो 25 वर्ष कम्प्लीट आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं. आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर. म्हटलं काहीतरी बनतंय तेव्हा कळलं. हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित. म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे. तर ती बनली नटराज स्तुती आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्या दोन ओळी मला
1: ऐकतो. नाव आहे
2: सिद्धेश जाधव म्हणून आहे. खूप चांगला मित्र
1: छान आर्टिस्ट आहे आणि सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे. तुम्ही त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना. खूप छान वाटत. त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
2: गोड मुलगा.

0: असं ते
1: छान
2: झालं असं. ओके, आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेलं आहे, ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी बसून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबलाची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे. म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे, तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
3: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी. म्हणजे
2: गुरूंचीच कृपा आहे, 70 मावशींना गाताना ऐकलंय, 70 महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
2: सगळं कानावर इतकं सुंदर पडलं ना. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही आहे, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाही आणि कोणालाच म्हणाल्या नाहीये, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तो झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं, याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं, आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेसो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का
3: आवडते का,
2: हा हे असतं. मग ती म्हणते हो, मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा नाही, कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे हा ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे, कुठे कुठे हे जात आहे की हे आपल्याला इथे आवडतं घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक आणि तिच्यावर विश्वास आहे, मला एक विशेष विश्वास आहे, तर ती अगदी प्रामाणिक सांगते आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहिती आहे, मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
3: पादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमातच. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि
2: परदेशात

0: असं वाटतं, कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होतात आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्सेसच्या बाबतीत म्हणे. तर तुम्हाला कसा लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं?
1: मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे, मी नेहमी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझा काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझे चमत्कार नाही दाखवायचे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं. कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्याला की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्यावर लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात, प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही आहे. मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचंय. म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचंय. आणि जेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
0: खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं, आईचं जास्ती कौतुक आहे, आपण आईचे जास्ती आभार मानूया. कारण मयूर हे नाव किती समर्पण,
2: अगदी महाराजजी बोलले पण होते.
0: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिला सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
1: मयूर म्हणणं मला आठवलं, महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी. त्यांनी मला सहज विचारलं, मयूर तुम्हारा नाम किसने रखा? तर म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा? म्हटलं नाही पहले ही रखा. तर ते पण खूप चेष्टा करायचे. तर मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाइम टाला टाला तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया, नहीं तो क्या हो जाता, मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन जी, सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेज वर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे पण त्या बिचाराला अभिमान नसे, एवढे मरतुकडे पाय त्याचे पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे. म्हटलं मी म्हटलं मला वाटतं डेस्टिनी आहे. माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल, कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तात ना माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक यू तेजस्वी.
0: टेम्पल 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय, तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे.
1: सो स्वीट, थँक्स.
0: खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता
1: थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.
0: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वी

0: प्रेक्षक हो आचार्य 90 FM ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो आचार्य 90 FM दरवेळी विविध संस्थांसाठी मीडिया पार्टनरशिप देत असतं. गेली 4 वर्ष आपण बरेचसे मीडिया पार्टनर्स सोबत जोडलेले आहोत. तर आज आपण सुद्धा एका नवीन स्टार्टअपशी किंवा एका नवीन कन्सेप्टशी जोडलेलं जाणार आहोत. कोकण बाजार स्टार्टअप जत्रा ही 2026 आता नवीनच सुरू होते आणि हा इव्हेंट मेगा इव्हेंट आहे आणि तो 5, 6, 7 जून 2026 ला CWC बँक्वेट हॉल CWC लॉ कॉलेज ऑर्ले मालाड वेस्ट इथे संपन्न होणार आहे. आणि ही कोकण बाजार 2026ची सगळी टीम आपल्यासोबत जोडलेली आहे. माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट संजय मोरे सर. नमस्कार सर, वेलकम टू आचार्य 90 FM. नंतर श्रीकांत गोकाडे सर, नमस्कार. प्रांजल सुर्वे मॅम, नमस्कार. आणि मंगेश सावंत सर, नमस्कार. आणि खूप म्हणजे आता मे महिना आहे आणि सुट्ट्या आहे, त्यामुळे सगळे लोक गावाला गेले. पण जून म्हटलं की सगळ्यांची सुरुवात असते, म्हणजे अकॅडमिकची म्हणा किंवा एक नवीन वर्ष आपण म्हणतो ते जूनपासून सुरुवात होतं. आणि प्रत्येकाला जी उत्सुकता असते की आपल्याला या वर्षापासून आखणी करायची असते, म्हणजे वह्या पुस्तकांपासून जरी म्हटलं आणि अगदी लग्न सराईचे दिवस सुद्धा असतात, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यायची असते आणि जूनसाठी म्हणजे सगळे सज्ज झालेले असतात. सगळ्यांना मुलांना जशी शाळा कॉलेजची ओढ लागलेली असते, तसे स्टार्टअप्सना सुद्धा नवीन काहीतरी करायला हा तुम्ही चांगल्या डेट्स निवडलेल्या आहेत. तर त्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा तुम्हाला ह्या इव्हेंटसाठी. आणि ही जत्रा आहे म्हटल्यावरती 10 सकाळी ऑफकोर्स 10 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत आहे. आणि जत्रेमध्ये जसं म्हणतो आपल्या गावच्या जत्रेमध्ये आपल्याला सगळी व्हरायटी असते, सगळ्या स्टॉल्सची म्हणा किंवा खाद्यपदार्थांपासून लग्न सराईच्या सगळ्या ऑर्नामेंट्स म्हणा किंवा साड्या म्हणा, असे सगळे स्टॉल्स ह्या जत्रेमध्ये असणार आहे. आणि जत्रा हे समर्पक नाव तुम्ही दिलेलं आहे, तर ह्या सगळ्यांची ओळख तर झालेलीच आहे, पण त्यांच्याकडून या इव्हेंटची ओळख आपण करून घेणार आहोत. तर ऑफकोर्स जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत माझ्यासोबत, तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ह्या कन्सेप्ट विषयी म्हणजे इव्हेंट नेमका काय आहे त्याविषयी थोडस सांगा.
1: ओके, कोकण बाजार 2020 पासून सुरू झाला जून 2020, आणि आम्ही मराठी माणसाचं हक्काचं मार्केट तयार करतो. सुरुवातीला ऑनलाईन होतं आणि त्याच्यानंतर 2021 जेव्हा कोविड थोडा कमी झाला तेव्हा ते आपण ऑफलाईन त्याचे एक्झिबिशन्स मध्ये त्याचं स्वरूप नेलं. आता तसे 100+ एक्झिबिशन आपले पूर्ण झाले आणि 100वं जेव्हा एक्झिबिशन आमचं होतं आणि ते पूर्ण झालं, त्याचं अभिनंदन करायला मंगेशजींनी कॉल केला होता. त्यांची यू मोटिवेटर्स म्हणून एक

0: कारण आपण ते काही करत नाही आहोत त्या दरम्यान. म्हणून आपण सुरुवात मार्केट उभं करण्यापासून केली. आता स्टार्टअप फंडिंग कडे हे कुठेतरी नेण्याची आमची इच्छा. या उपक्रमात शार्क टँक इंडिया तुम्ही बघितलं असेल त्याच्या धर्तीवर गोष्टी घडणार आहेत. ऑब्व्हियसली त्याची सुरुवात थोडी छोटी असणार आहे. आपण 5 करोड 10 करोड बिकॉज घेणाऱ्याची पण तेवढी कुवत असायला पाहिजे. आपण सुरुवात ह्याची बिकॉज आपल्या उद्योजकांची पैशाची गरज खूप छोटी आहे. पण ते पैसे मिळाल्यानंतर नुसते पैसेच नकोयत त्यांना, त्याच्यासोबत मार्गदर्शन हवं. आणि इन्व्हेस्टर जेव्हा बिझनेसमध्ये येतो, स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करतो, तेव्हा तो मेंटॉर म्हणून काम करतो, तेव्हा तो पार्टनर म्हणून काम करतो. म्हणजे ज्यांनी शून्यापासून 5 करोड 10 करोड 50 करोड पर्यंत व्यवसाय नाही ते तुमचे पार्टनर बनतात. याच्यासारखी भारी गोष्ट नाही. तर ते तुम्हाला ते विजन आणि तिथे जाण्याची प्रोसेस दोन्ही पण दाखवू शकतात. मंगेशजी काय सांगाल तुम्ही या उपक्रमाबद्दल, तुम्ही पण थोडं सांगा.
1: यू मोटिवेटर्सच्या ज्या संदर्भात माझ्यात बोलली, म्हणजे को फाउंडर आपल्याकडे आहेत म्हणा, ऍडव्होकेट संजय मोरिटे, डॉक्टर पांजू सुरे आमचे ऍडव्होकेट तुमचे रवींद्र भोसले म्हणा, ह्यावेळी हा जो यू मोटिवेटर्स या नावामध्ये कसं आहे की तुम्ही ज्यावेळी स्वयंसिद्ध होता त्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन देऊ शकता. मग ती पात्रता जेव्हा मी माझ्यावर निर्माण करतो म्हणजे मी दुसऱ्यांना मी मोटिवेट करू शकतो. हा यू मोटिवेटर. मग त्याची व्याख्या किंवा त्याची माध्यमं वेगवेगळी असू शकतात. आपण निवडला व्यवसाय, ही जी कम्युनिटी आपली जी मराठी कम्युनिटी मधून व्यवसाय निवडण्यासाठी आणि ती क्षमता हवी, मानसिकता हवी, म्हणून जे शेषण आहे आमचे संजयजी मोरे घेतात की मराठी मुलांची किंवा मराठी माध्यमाची आपल्या उद्योगी मानसिकता कशी असली पाहिजे. हा मेन मोटो होता ज्यावेळी आपण यू मोटिवेटर्स इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. ईडीपी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कसा असेल मग हे करतेवेळी जेव्हा श्रीकांतजींचं पूर्णपणे कोकण बाजार मी पाहतच आलोय, तर मी त्यांना म्हटलं की संपूर्ण जत्रा भरलेली आहे त्यांची, हा संपूर्ण बाजार भरलेला आहे. आणि या बाजारामध्ये समजा मी म्हणतोय की एका व्यासपीठावरती उद्योजक पाहायला आलेले असणार आहे, इन्व्हेस्टर आलेले आहेत, फ्रँचायझीस त्यांच्या फ्रँचायझी द्यायला आलेले आहेत. आणि इन्व्हेस्टर म्हणतात की सर तुम्ही स्पीच करा तुम्हाला काय, मग ज्यांचे स्टार्टअप चालू आहे सुद्धा त्यांना पैशांची पण गरज असेल, ते म्हणतात की आम्हाला ही ही गरज आहे, मदत पण हवी आहे, सीएससीएस यांची मदत पण मिळणार आहे. आणि त्या लेवलवरती त्या व्यासपीठावरती उभे असतेवेळी मी त्यांना असं सांगू इच्छितो की तू फक्त उभा राहा, बाजाराला रेडी आहे, सेल्स सुरुवात आहे, फक्त उभा राहा आणि सुरुवात करण्यासाठी तुला जी काय मानसिकता लागणार आहे ना हे सगळे मान्यवर इथे आहेत, एक सुरुवात करतो.
2: हे मला वाटतं वैशिष्ट्यच आहे, कारण बाहेर नुसते स्टॉल्स असतात आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री होते हे मी आजवर पाहण्यात आलंय, पण सगळे इन्व्हेस्टर्स एकत्र, नंतर मार्केटर्स एकत्र आणि फ्रँचायझर्स एकत्र असं बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि हे वेगळेपण आहे. मोरे सर तुम्ही काय सांगाल, म्हणजे एक वकिली चष्मे तर तुम्हाला कसा हवा?
3: वकिली चष्मा तर आहेच, पण तत्पूर्वी मी सांगेन की मी या व्यतिरिक्त सुद्धा काम करतो, ते म्हणजेच एमपीएससी यूपीएससी बँकिंग या नोकरी संदर्भातले वर्ग चालू. पण हे सगळ्यांनाच नोकरी नाही मिळणार आहे, सगळेच आय एस आय पी एस नाही होणार आहेत, सगळेच बँकेत नाही लागणार आहेत. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे. आणि उद्योजक व्हायचं म्हणजे स्वतःपुरतं नसतं ना, तुम्ही लोकांसाठी रोजगार निर्माण करत असता, तुम्ही लोकांना एक दिशा देत असता, तुमच्याकडे बघून मग लोक त्या पाथवर चालायला लागतात, असं तुम्ही पाथ तयार करत असता. आणि त्यांनी जसं सांगितलं यू मोटिवेटर्स, तुम्ही स्वतः मोटिवेटर व्हा, तुम्ही स्वतःचा पाथ तयार करा आणि इतरांना तो रस्ता दाखवा, अशी कन्सेप्ट आहे. मग त्यांना काय काय कमी पडू शकतं, पैसे कमी पडू शकतात का? हो पडू शकते, कारण पैशाशिवाय काय होतच नाही. मग त्याला मदत करायची मानसिकता खूप महत्वाची आहे ना आताच्या युगात. छोट्या गोष्टीपासून कोण सुरू पण करायला मागत नाही. आता जवळपास सगळ्यांना सगळं मिळालं, मी छोट्या गोष्टीपासून त्याची सुरुवात करू अशी कुठेतरी वाटतं. मग जेव्हा कोकण बाजारमध्ये येऊन बघतात लोक, एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे, त्यांना कुठेतरी मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना कुठे फायनान्शियल हेल्प करता आली पाहिजे, मार्गदर्शक मिळालं पाहिजे, त्याला त्यांची मानसिकता तयार झाली पाहिजे. मानसिकता अशी तयार झाली पाहिजे की मी छोट्यापासून सुरुवात करेन. अगदी लगेच आता सरांनी सांगितलं की लगेच त्यांसारखं नाही, पण छोट्यापासून सुरुवात केलं पाहिजे. आपण धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेतो ऐकतो, पण स्वतः सुरुवात करायला तयार नाही, हे कसं झालं? तर त्याचा हा कन्सेप्ट आहे. आणि पटेल साहेब म्हणजे ज्यांनी निर्मा पावडर तयार केली, सर्वात कमी म्हणजे स्वस्तामध्ये लोकांना ही निर्मा पावडर द्यायची अशी कन्सेप्ट त्यांनी स्वतःच्या अंगणात हे उभं राहून ते काम केलं, हे कुठे

0: तरी आपल्या मराठी माणसांमध्ये रुजायला पाहिजे. मराठी माणूस हा खूप मेहनत करणारा आहे, चांगली मानसिकता आहे, पण व्यवसाय म्हटला की अपयश यश या गोष्टी आहेत. मग जर अपयश आलं, एखादिकाणी अडचणी आल्या, तर त्या अडचणीवर मात कशी करता येईल, त्याला काय आणखी वेगळे मार्ग आहेत का, हे सगळं शोधण्याचं काम मेंटॉर म्हणून यू मोटिवेटर्स करणार आहे. त्या दरम्यान काही त्यांना अडचणी आल्या तर कायदेशीर म्हणून सल्ला सुद्धा आमच्याकडे हा मिळणार आहे. असा हा यू मोटिवेटर्सचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी.
1: मॅडम तुम्ही काय सांगाल? मुळात हेच आहे की जसं सगळेजण आम्ही पहिल्यापासूनच चर्चा करतोय किंवा डिस्कस करतोय मानसिकता, तर ही मानसिकता कुठेतरी चेंज झाली पाहिजे. यंग क्राऊड आहे खूपच, पण तरीही करायची इच्छा आहे, पण मार्गदर्शन नसतं किंवा मग कोणीतरी येतं काहीतरी एखादी गोष्ट सांगतं, पण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल नाही होत. सो आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जे आहेत ते सगळेच खूप चांगल्या लेवलचे आहेत, खूप मोठ्या पदांवरती आहेत, त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप छान आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे जसं कोकण बाजारचं म्हणायला गेलं तर 5वा इव्हेंट होतोय, 3 ते 4 वर्षांमध्ये हे ग्रास करणं हे एवढं इझी नाहीये की एवढ्या लेवलला ते घेऊन जाणं प्रत्येकाला नाही शक्य होत. सो ते इथे आहेत, सगळे आहेत, सर आहेत, खूप छान गायडन्स देतात, मानसिकता चेंज करतात. सरांनी तो प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय ज्याच्यामध्ये सीड फंडिंग मिळणार आहे तुम्हाला, सेल्ससाठी तुम्हाला पूर्ण बाजार अवेलेबल आहे, मानसिकतेसाठी तुम्हाला कोचेस अवेलेबल आहेत. सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत घडलेल्या नाहीयेत. सो ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय. तर एकच असं असेल की तुम्ही या, तुमच्या आयडियाज घेऊन या, कल्पना घेऊन या, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार आहोत. तर तुमच्या कल्पना ऐकायला सुद्धा आम्ही बसलेलो आहोत, ते सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की कल्पना फक्त डोक्यात आहे, मित्राला सांगितलं की अरे काय तू हे घेऊन बसलायस, आईला सांगितलं की ए नको असं काही करू नकोस बाबा, तू व्यवसाय नको, तू घरातच तू फक्त कामच कर, म्हणजे व्यवसाय नको. हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. तुझी आयडिया आहे चालेल आम्हाला, आम्ही आयडिया सुद्धा ऐकायला तयार आहोत, तू फक्त तुझी आयडिया घेऊन ये असं. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केलाय आणि हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे.
2: नक्कीच याच इव्हेंट विषयी आपण जाणून घेणार आहोत, पटकन एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा याविषयी अधिक जाणून घेऊया. श्रीकांत कोकाटे, मंगेश सावंत, अॅडव्होकेट संजय मोरे आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे यांच्याकडून. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण ज्या इव्हेंटला मीडिया स्पॉन्सरशिप करत आहोत त्याविषयी आपण जाणून घेतोय. तो इव्हेंट आहे कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्रा, जी CWC बँक्वेट हॉल, CWC लॉ कॉलेज, ऑरलेन मालाड वेस्टला होणार आहे. अर्थातच तारखा आहे 5/6/7/2026 आणि वेळ आहे सकाळी 10 ते 9. ऑर्गनायझर्स आहेत कोकण बाजार आणि यू मोटिवेटर आणि प्रेझेंटेड बाय 9/11 एक्यम मल्टी व्हेंचर LLP आणि अर्थातच रेडिओ पार्टनर आहेत आचार्य 90 FM. तर जसं मगाशी मॅडम प्रांजल मॅडम म्हणाल्या की मराठी माणूस जनरली व्यवसाय म्हटला की नको नको नको रे बाबा असं त्याचं होतं, नोकरी आपली बरी असे ती मेंटॅलिटीत आपण आता खूप म्हणजे चांगला व्यावसायिक होण्यापर्यंत मराठी माणूस हा चांगला व्यावसायिक होऊ शकतो. पेंढारकर आहेत, बरेच बेडेकर मसाले, खामकर मसाले, म्हणजे बरेच उद्योजक असे आहेत की किर्लोस्कर अगदी मी पण तर असे बरेच मराठी उद्योजकांनी, पण तरी सुद्धा म्हणावी तशी संख्या नाही, अगदी हातावर बोलणारी असे काही व्यक्तिमत्व आहेत. तर हे अर्थातच कोकण बाजारचा तो सुद्धा उद्देश असणार आहे की मराठी व्यावसायिक निर्माण होणं, मराठी उद्योजक निर्माण होणं. तर मला हा सगळं ऑर्गनायझर म्हणजे फारच म्हणजे ऑर्गनायझर बघणं म्हणजे सगळे स्टार्टअप कोण आहेत त्यांना शोधून काढणं किंवा लोकेशन पाहणं हे सुद्धा लॉ कॉलेज सारखं तुम्हाला सरांच्या ओळखीने असेल कदाचित, पण व्हेन्यू मिळणं हे सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी आणि तिथे सगळे पोहोचले पाहिजेत. हा आणि ते सगळ्यांना म्हणजे येणाऱ्याला सुद्धा ते सोयीस्कर झालं पाहिजे आणि तुमच्या ऑर्गनायझरच्या बजेटमध्ये पण ते असलं पाहिजे. तर ते सगळ्याची आखणी तुम्ही कशी केली आहे त्याविषयी जाणून घ्यायचं.
1: कोकणमध्ये जेव्हा पहिला लागला ना तेव्हा जोगेश्वरीच्या एका छोट्याशा कोकणात लागला, कारण तेव्हा लॉकडाऊन जस्ट निवळला होता म्हणजे आम्हाला आठवत आहे की आम्ही मास्क लावून बाजार केला होता आणि त्याच्यानंतर मग दुसरा केला, तिसरा केला, दुसरा आठवड्यातच दुसरा केला, त्याच्यानंतर 15 दिवसांनी तिसरा केला, त्याच्यानंतर सेकंड वेव आली. मग आपल्याला गॅप घ्यावा लागला कारण मग ते अलाउड नव्हतं. ओके, आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं जे लीगल आहे ते सगळं करणार आणि बेकायदेशीर कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही, ठीक आहे, त्याच्यातून कॉम्प्लेक्सिटीज तयार होते. हा 100% मराठी उद्योजकांचा बाजार राहिला पहिल्या दिवसाचा. म्हणजे आम्ही म्हणतो 100+ इव्हेंट झाले, सगळे उद्योजक सहभागी उद्योजक मराठी आहे. आमचा नियम आहे की ऍटलिस्ट एक पार्टनर तुमचा मराठी असला पाहिजे, जसं की दुबईचे शेख ठेवतात त्यांच्याकडे बरोबर आमची पद्धत आहे. रिझन त्याचं एवढंच आहे की आपल्या माणसाचं मार्केट असलं पाहिजे मुंबईमध्ये, आणि कारण मुंबईमध्ये आपण घराच्या बाहेर पडलो ना तर आपण म्हणतो म्हणजे नावं मोठी मोठी घेतली तुम्ही मगाशी ती खरंच मोठी नावं आहे, पण तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही बाजारपेठेत जा कुठल्याही तिकडे 100 दुकानं असतील त्याच्यातलं एखादं
0: मराठी
1: आणि ही खूप भयानक गोष्ट आहे. आता जे झालं ते मागच्या पिढीत झालं, पुढच्या पिढीने त्यात बदल घडला पाहिजे, सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. आपला जो मिडल क्लास माणूस आहे तो रस्त्यावर नाही केला टाकू शकत की बाई केळी विकत होता आणि नंतर अंबानी झालं वगैरे, या स्टोरीज आपल्याला सूट नाही करत कारण आपले शेजार पाजारचे तिकडे येऊन टिंगल टवाळा करतात, नातेवाईक येतात बोलतात काय नोकरी सोडली आणि केळी विकतो वगैरे, असल्या गोष्टी आपल्याकडे खूप जास्त होत असतात आणि कामापेक्षा जास्त त्याच सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या जागी चहावाला जर मारवाडी असेल तर त्याला पहिली मुलगी दिली जाते, अरे चायवाला चायवाला काम बडा करेगा बात नाही लाईफ ना. आपल्याकडे तसं होत नाही, आपल्याकडे कोणी 5 करोडचा बिझनेस करत असेल तरी पण ह्याचं कधी बंद होईल माहित नाही अशा पद्धतीने विचार असतो. स्टार्टअप जत्राचा इनिशिएटिव्ह हा आहे की ओके आमच्याकडे आता 5-5 वर्ष टिकलेले लोक आहेत व्यवसायात टिकलेले, म्हणजे कोविडमध्ये नोकरी गेल्यामुळे व्यवसाय सुरू केले होते लोकांनी, पण आता ते टिकलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक एनर्जी दिसते आपल्याला की ते टिकलेत, की ते धडपडतात, ते फाईट करतात, ते पार्ट टाइम बिझनेस करतात, पण ते थांबलेत तिथेच, ते बंद करून घरी नाही बसले. बंद करून घरी बसण्याची संख्या खूप मोठी आहे म्हणा, पण तरी पण जे फाईट करतात ना त्यांना पुढे कसं घेऊन जात आहे त्याच्याबद्दलचा हा इनिशिएटिव्ह. त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी बघा आपल्या आजूबाजूचं जे सर्कल असतं मराठी लोकांचं त्याच्यामध्ये उद्योजक नाही आहेत, ते आपल्याला गाईड जरी करत असले तरी पण खूप मोठा माणूस असेल तो कदाचित IAS ऑफिसर असेल, डॉक्टर असेल किंवा कोणी असेल, तो उद्योजक नाही आहे ही भयानक गोष्ट आहे जेव्हा तो अडवाईस देतो कोणाला दुसऱ्याला आणि तो फक्त सांगतो हे कर ते कर. मार्केटिंगच्या आयडिया तर सगळ्यांच्या डोक्यात भरपूर भरलेल्या असतात, कोणी पण सांगतो म्हणजे जो अगदी छोटं मोठं काम करतो तो पण मार्केटिंगच्या आयडिया देऊन जातो. आपल्याला काय हवंय की हे जे धडपडतात लोक त्यांच्या सोबत कोणतरी असा माणूस हवाय जो त्याला सोबत घेऊन मोठा मोठा करेल. प्रोसेसेस शिकवून शिकत नाही माणूस, त्याला ठोकूनच शिकवायला लागतो की बाबा असंच काम झालं पाहिजे, तेव्हाच ते होणार. आणि त्या प्रोसेस मध्ये म्हणजे त्या भट्टीमध्ये आता आपल्या एकेका उद्योजकाला टाकण्याची ही प्रोसेस आहे. इथे घडणार काय मंगेशजी खूप चांगल्या प्रकारे सांगू शकते की ह्या इव्हेंट मध्ये एक्झॅक्टली घडणार काय, म्हणजे शार्क टँक सारखं आपण म्हणतो एक्झॅक्टली काय घडणार,
2: नेमकं काय घडणार. आपण हा इव्हेंट करताय की बाजार ऑलरेडी बनले, त्याच्याकडे सेल्सचा मुद्दा जो एका पॉइंटला आणलाय. हा इव्हेंट असं नाही की एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्म वरती इनोव्हेशन आपण शीर्षिकच बांबू
3: इंडियाच्या
2: अशी माणसं
3: मॅनपॉवर
4: आहे.
1: आपण आपण जवळपास 5 करोड ते 50 करोड वार्षिक टर्न ओव्हर असलेल्या उद्योजकांना तिकडे इन्व्हेस्टर म्हणून
3: पॅनल वरती घेतलेलं.
2: आणि प्रत्येक जण म्हणजे आता इव्हन डॉक्टर मॅडम आहे ना, त्यांचं स्वतःच एक व्हर्टिकल सुरू आहे, सर स्वतःच एक व्हर्टिकल सुरू आहे, माझं स्वतःच व्हर्टिकल सुरू, म्हणजे प्रत्येक जण उद्योजकी आहे.
1: म्हणजे इथे मॅडम बसलात त्या किंवा ऍडव्होकेट सर आहे, पण उद्योजकच आहे त्याच्यानंतर ऍडव्होकेट सर.
2: प्रत्येक माझ्या टीम मध्ये सगळेजण, माझे रवींद्र भोसले, माझे अर्वे कडून, त्यांचं होतं ते वडील होतं, म्हणजे प्रत्येक आहे उद्योजक आहे. म्हणजे कसं आहे की उद्योजक हे मानसिकता तिथून सुरुवात करते. मी म्हटलं की यू मोटिवेट, तुम्ही मोटिवेट करते वेळी तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना मोटिवेशन आलं पाहिजे. हा प्लॅटफॉर्म कसं आहे म्हणा की एखाद्याला ज्यांच्या फ्रँचायझी ऑलरेडी सुरू आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही या पिच करा, आपले काही नवीन तरुण असतील त्यांना आवडेल. स्टार्टअप ज्यांचं ऑलरेडी चालू आहे त्यांना मार्गदर्शन पण हवं आहे, प्लस त्यांना पैसा पण हवा आहे, बँकिंग असो किंवा इन्व्हेस्टमेंट ते येतील आणि पीच करतील. बरं, याच्या बरोबर अजून असा पण आपण एक पार्ट ठेवलेला आहे की त्यांच्याकडे प्रपोजल्स आहेत आणि या प्रपोजल्सच्या म्हणजे आयडिया कल्पना आहेत, त्यांना एखाद्या प्रोजेक्ट मध्ये सेट केले. आता याच्यानंतर मग त्यांना काय करायचं की बाबा पीच कर, सगळे इन्व्हेस्टर बसलेले आहेत म्हणा, ते समजून घेतील, तुझ्याबरोबर नंतर पण भेटतील, पण तुझंही काम होईल, तुला प्रॉपर मार्गदर्शन भेटेल आणि काम सुरू होईल. मला ती उद्योजक मानसिकता जी मुलांमध्ये आहे ना ते घडवण्याचा प्रयत्न सुरू करायचा प्रोसेस. मग या प्रोसेस मध्ये जर मी त्यांना हे एक कॉन्फिडंट दिलं की बाबा बाजार रेडी आहे, हा बाजार ऑलरेडी रेडी आहे, 105-110 झाले इव्हेंट कन्सिस्टन्सी ही माणसं करतात आहे, त्या माहोल मध्ये या आणि बघा जिथे 10,000 म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3, 4-5, 5-10,000 माणसं आलेली असणार आहे त्या बाजारामध्ये, जेव्हा तुला दिसेल की हा माहोल कसा आहे, या ठिकाणी तुझ्यामध्ये ते प्रोत्साहन निर्माण होणार, एक एनर्जी निर्माण होणार आणि तू पिच करशील. म्हणा
1: सी, आता शुक्रवार शनिवार रविवार असा 3 दिवसाचा इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार 2 दिवसात 50 उद्योजक तिकडे पिच करतील. ओके, याचा अर्थ आहे की आपल्या समाजात कुठेतरी ना बिझनेस पिच करण्याची
3: गरज आहे,
1: गरज नाही
4: सुरुवात झाली,
1: करण्याची सुरुवात होईल. म्हणजे तर पिच करताना मी अडखळेन, मी घाबरेन, मी काय होईल मला माहिती नाही, पण ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी.
4: बरोबर,
1: बिझनेस त्याला इन्व्हेस्टर पाहिजे, ते इन्व्हेस्टर पाहिजे म्हणजे मी तक्रार करून भागत नाही, मला जिंकावं लागतं कधी पण ना, तुम्हाला फाईट करूनच जिंकावं लागतं, तर ते त्याची सुरुवात होईल कुठेतरी. हा, आणि 2 दिवस ज्युरी बसलेली असते, ते त्यातले 10 उद्योजक निवडतील आणि ते 10 उद्योजक जे ते ह्या इन्व्हेस्टर पॅनल समोर शुक्रवारी संध्याकाळी पिच करतील. आणि हे पिच करण्यासाठी आपण त्यांचं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी, त्यांचे प्रोडक्ट दाखवण्यासाठी आपण 20 फुटाची स्क्रीन लावतो, जेणेकरून त्या विषयाला काय म्हणतात थोडासा चाम येईल,
3: इंटरेस्टिंग होते.
4: इन्व्हेस्टर आहेतच आणि त्याच्याबरोबर फ्रँचायझी देणारी सुद्धा आहेत.
1: आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा 10 लोक पिच करतील, त्यांच्यातल्या काही निवडक लोकांना ज्या जे समोरच्या आवडतील त्यांना ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट त्यांच्या बिझनेस मध्ये सीड फंडिंग म्हणून होणार, त्या लेवलला हा विषय घेऊन जातात. ही फक्त काय म्हणतात, ही मंगेशजींनी येऊन काय म्हणतात एक ठेंगी टाकली आहे, याचा वणवा कधी होईल
3: लवकरच,
4: वणवा योग्य दिशेने कसाही लागणार नाही, तो योग्य दिशेने
2: जातो. मार्गदर्शक सीए सीएस ऍडव्होकेट साठी म्हणा, मार्केटिंग सेल्स साठी गोकट सरांसाठी, म्हणजे प्रत्येक विभागातून आहे, ग्रामीण लेवलला आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, तर तू आमच्याबरोबर थांबून पहा आणि सुरुवात कर, सुरुवात करणं
1: म्हणा. 8-10 दिवस झाले फक्त आम्ही याला मांडून आमच्या डोक्यातनं बाहेर काढून हॉल बुक करून आणि आतापर्यंत जवळपास 650 इन्क्वायरी झाली आणि ते पण खूपच, ते पण अगदीच म्हणजे वेगात, लोकांना प्रचंड आवडलं आहे आणि भरभर त्याच्यावरती रिस्पॉन्ड करतात.
0: नक्की. आता महिला म्हणून मी तुम्हाला खास प्रश्न विचारू इच्छिते, कारण महिला उद्योजक आता खूप वाढलेले आहेत आणि माझ्याकडेच बिझनेस मंत्र सेगमेंट मी 4 वर्ष झालं होते, त्यामुळे बऱ्याच महिला उद्योजकांना मला भेटण्याची संधी मिळाली आणि अगदी छोट्या घरात न करणारे व्यवसाय आणि त्यांचा व्यवसाय पण अगदी क्रोज मध्ये आपण म्हणू की त्यांचा टर्न ओव्हर खूप चांगला असतो, म्हणजे फक्त स्वयंपाक करते आता मार्केट घर असं झालेलं आहे. तर ते थोडस तुमचा कसा रिस्पॉन्स होता महिला उद्योजकांकडे पाहण्याचा?
3: मुळात तर हेच आहे की पूर्वीपासून सांगत गेलेलं आहे की बाबा म्हणजे बाई ही फक्त चूल आणि मूल ह्याच्यासाठीच आहे वगैरे असं, पण आता ती खरीच म्हणजे महिलांची ती संख्या वाढलेली आहे, त्यांना सपोर्टही मिळतोय, म्हणजे शासनही देत आहे बऱ्यापैकी, असे काही टीम आहेत की ज्या सपोर्ट करत आहेत, त्याच्यामुळे महिलांची ती संख्या वाढलेली आहे नक्कीच. पण तरीही म्हणजे अजूनही तो कन्सेप्ट एवढा चेंज नाही झालेला आहे, म्हणजे 10 जणी जेव्हा कुठे स्टार्ट करतात त्याच्यातली फक्त 1-2 जणी सक्सेस होतात आणि परत 8 जणी बॅकआउट करतात. काही रिझन्स असतील, म्हणजे बऱ्याच रिझन्स आहेत डेफिनेटली, म्हणजे घर मूल सगळं सांभाळावं लागतं बायकांना, त्याच्यामुळे ती संख्या तेवढी वेगाने नाही वाढलेली आहे. घरातूनही ऑपरेट करणारे आहेत, पण त्यांना मला मार्केट त्याच्यासाठीच द्यायचं आहे की तुम्ही फक्त घरात नका थांबू, आमचे एक्झिबिशन्स आहेत, तुम्ही घरातून तुमचा व्यवसाय जो करताय तो तुम्ही इथे येऊन लाईव्ह सुद्धा करा, जेणेकरून तुमचे जे प्रगती आहे किंवा तुम्हाला जे एक्सपान्शन हवं आहे तुमच्या बिझनेसमध्ये ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं आहे. सो त्या पद्धतीने मी जॉईन केलेली आहे ही टीम आणि आम्ही वर्क पण करतोय त्याच्यासाठीच की महिलांनीही उद्योजकांमध्ये अजून जास्त पद्धतीने सामील व्हावं. बाहेर सगळीकडे आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिलांची तेवढी संख्या आहे, पण अजून त्या लेवलला नाही गेले जसं आपण म्हणतो की इक्वॅलिटीच्या लेवलला अजून नाही गेलेली आहे, सो ती अजून मला वाढवायची असं आहे.
0: आणि कसं आहे की तुम्ही इक्वॅलिटीचा विषय काढला पण तरी सुद्धा दोन्ही सांभाळून त्या महिला करतात हे कौतुकास्पद आहे, आणि बचत गटाच्या कन्सेप्ट मधनं त्या बाहेर होऊन स्वतः ब्रँड तयार करण्याकडे आता वळलेल्या, त्यामुळे एक फारच म्हणजे काय आपण म्हणू की
3: अभिमानाची गोष्ट आहे.
0: सर आता थोडा आपण विचार करूया की तुमचं स्पॉन्सरशिप त्यासाठी अर्थात कुठला इव्हेंट म्हटला आणि तुम्ही त्या मेगा इव्हेंट आणि 3 दिवसाचा करताय, म्हणजे स्पॉन्सरशिप तर गरजेची आहेच, कारण दरवेळेस तुम्ही स्वतःच्या पॉकेटमधून नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत, तर हे स्पॉन्सरशिपसाठी तुम्ही कोणाकोणाला अप्रोच केले, काही स्पॉन्सर आपल्याला मिळालेले आहेत का, किंवा पुढे जाऊन ह्या इव्हेंटकडे तुम्ही, आता पहिलं वर्ष आहे पण 10 वर्षाने हा इव्हेंट कुठल्या स्टेजला असेल त्याविषयी जाणून घ्यायला मला जास्त आवडेल, की तुमची विजन काय असेल, की म्हणजे यु ऑल आर विजनरीज.
1: ओके सो बरेच म्हणजे मंगेशजी आणि आपल्या प्रांजलताई बऱ्याच लोकांकडे म्हणजे स्पॉन्सर्सकडे त्यांचा अप्रोच चालू आहे, ते भरपूर डिस्कशन चालू आहे त्याच्यावरती. हा कॉन्सेप्ट जो आहे ना आत्ता कुठे मॅच्युअर झाला आणि हा पहिलाच अटेम्प्ट आहे असं काहीतरी करण्याचा मराठी समाजात. आता महिलांचं बोलत तुम्ही तर महिलांकडे या जनरेशनमध्ये उद्योजक घडण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, म्हणजे स्वतः उद्योजक म्हणून घडण्याची, ना की नुसतं मी काहीतरी सुरू केलंय आणि ते चालू आहे आणि 5 वर्ष झाली सुरूच आहे. कोकण बाजारमध्ये जो स्टॉल लावतात लोक तेव्हा आमचा प्रयत्न असतो की 1, 2, 5, 10 सातत्य पूर्ण करायचं, त्याच्यानंतर तुझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, नाहीतर मग उपयोग नाही, म्हणजे मी 5 वर्ष तेच करते आणि मी डिपेंडच आहे, काय काय अर्थ नाही. जेव्हा मी 100% मराठी उद्योजक बोलतो तेव्हा मराठी माणूस त्याला साथ द्यायला तयार आहे, जे आपल्याला सरप्राईझिंग असेल तुमच्या ठिकाणी, पण मराठी माणूस खूप साथ देतो एकमेकांना, जेव्हा माणूस उद्योगात येतोय हे त्याला माहिती पडतं, खूप जवळचं काय म्हणतात इमोशन आहे त्याच्या मनात प्रत्येक माणसाच्या, आणि म्हणून ओके तो जो मोठा होताना दिसतो तो आपल्याला पोटशूळ पण नाही येत, जो आपली जनरल भावना ना, जे आपण जे मनात बोलतो दुसऱ्याला ग्रो करताना म्हणून आपल्याला नाही वाईट वाटत, म्हणजे कुठेतरी वाटत असेल कोणाला तरी, बट तो आपल्या समाजात

0: चा आरसा नाहीये. आपण जनरली आम्ही बघतो 5 वर्ष जो ग्रो करतो त्याला माणूस आनंदाने बघतो आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उद्योजक कसे घडवायचे या सगळ्याच्या माध्यमातून जे ग्रो करतो. ओके, आता ह्याचं स्वरूप कसं असणार आहे तर आम्ही बोलतो तो मंगेशजींच्या तोंडातून एक आकडा निघाला की 21वा जो असेल तो खूप मोठा असेल, प्रचंड मोठा, मोठी
1: स्टार्टअप
0: ग्रँड लेव्हल आपण करणार आहे असं मंगेशजींचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर माझं म्हणणं असं होतं की बिकॉज लोक ह्याला एवढा जबरदस्त प्रतिसाद देतात, त्याला एवढं चांगलं रिस्पॉन्ड करतात, तर आपला पाचवी जी स्टार्टअप जत्रा असेल ती मोठी असेल. आणि आमची काम करायची पद्धत जर तुम्ही मागची 5 वर्ष बघताय तर ओके, यांनी पण अनुभव घेतला त्याचा, सात पटकन चौथा पाचवा जो स्टार्टअप जत्रा असेल प्रचंड मोठा, प्रचंड
2: ग्रँड
0: म्हणजे तसे उपक्रम आपण कदाचित महाराष्ट्रात बघितले नसतील या लेवलला तो विषय जाऊ शकेल. ओके, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची प्रायोरिटी आमच्यासाठी ही आहे की सातत्यपूर्ण काम झालं पाहिजे. तिथे किती मोठं होतं तो एक विषय, तो रेग्युलरली झालं पाहिजे हे दुसरा
1: विषय.
0: लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत राहिली पाहिजे, स्वतःचा बिझनेस पिच करत राहिली पाहिजे, इन्व्हेस्टरला भेटत राहिली पाहिजे. इन्व्हेस्टर नाही भेटला म्हणून नाराज होऊन घरी नाही गेली पाहिजे, पुन्हा त्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं कुठेतरी, कारण ते जेव्हा सांगतात ना समोर की ओके हे नाही हे केलं पाहिजे, तू त्या अॅडवाइसचे पण वेगळे म्हणजे किंमत आहे त्याची.
3: आता हा जसं मित्रांनी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही सुरुवात करतेवेळी मला मार्गदर्शन मिळाल्यानंतर ना तुमचा जो म्हणजे कॉन्फिडंट लेवल जी वाढते ना ती खूप महत्वाची, तिथून मग पुढे दाता पण येणार. जसं आता आमच्या बरोबर आमचे स्वप्नजी शिर्षकच आहेत, या 9-11 जे फाउंडर्स आहेत त्यांच्याकडून जो सपोर्ट मिळतोय ना तो एका एक्स्ट्रीम लेवल आहे.
0: अगदी
3: एक्स्ट्रीम लेवल आहे. म्हणजे त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला असं सुरू करायचं, मी यांच्याशी बोललो आणि दुसऱ्या मिनिटाला तिने होका केला होता, मग तू सुरुवात कर मांडली कर मी येतो. ते त्यावेळी गोव्याला मध्ये वेगळी होती, आताही ते बाहेर होते मुंबईच्या, पण त्यांनी म्हटलं की तुम्ही याची मांडली करा शनिवारच्या नंतर हा एक प्रकारे एक्स्ट्रीम लेवल शूट व्हायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे आता जसं तुम्ही मग अशी म्हणलं की फ्रँचायझींच्या ज्या बुकिंग झाल्यात ना 7-8 बुकिंगच्या बोलणी झालेल्या आहे ना,
1: किती
3: दिवसामध्ये आपल्याला 12-15 फ्रँचायझी वरती जायची, कारण की आपल्याला स्टार्टअप जास्त
1: सपोर्ट
3: करायचं, स्वतःच ते बाळ आहे आणि त्याला ते वाढवायचे. फ्रँचायझी एक उद्योजकी मानसिकता आपल्याला जपण्यासाठी म्हणून आपण
1: मानतो,
3: तू ही सुरुवात तरी कर, एक रेडी आहे, सोपी रेडी आहे, त्याच्यावरती तू काम कर. पण स्टार्टअप नंतर कल्पना याच्यावरती जास्त काम करायचं. म्हणजे आता तुम्ही म्हणणार की 21वा मी एका ग्रँड लेवलचा विचार करतो, त्याच्या अगोदर जर मला यांनी आणि स्वप्न शिवसेकरांनी जर मदत आणि त्यांचा जर पाठिंबा मिळाला तर एका वेगळ्या लेवल, आता मोरे सरांचे पण एक त्या लेवलवरती मदत मिळते, त्यांचा जो अनुभव मिळते, म्हणजे शासनाकडनं आपल्याला कशी आणि काय मदत मिळते, 100% शासन मदत करतच आहे म्हणा.
2: आम्ही एमएसएमईचं लोनची सुद्धा सुविधा तिथे उद्योजकांना
1: आणि म्हणजे मुंबई पुरतच मर्यादित न राहता मुंबई महाराष्ट्र
2: नक्की झालं पाहिजे, नक्कीच झालं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न असणार आहे.
0: आपला मुख्य उद्देश महाराष्ट्र
1: म्हणजे
0: मराठी माणसाचा,
1: पण मराठी माणूस आता जगभरात
2: सगळी
1: त्यामुळे आपले प्रोडक्ट्स किती अगदी मासे म्हणा किंवा सगळे आंबा उत्पादन म्हणा सगळे एक्सपोर्ट होत आहे, बराच त्याला वाव आहे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट सुद्धा. तर आता वाईंड अप करताना तुम्हाला जर रजिस्ट्रेशन आपल्याला जर आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असता तर यू कॅन शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर ऑर रजिस्ट्रेशन अँड लिंक इज इफ यू अवेलेबल.
4: कॉन्टॅक्ट नंबर आहे डॉक्टर प्रांजल सुर्वे, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 8291531953. तो तुम्हाला खालती डिस्प्लेला शेअरही केला जाईल, सो तुम्ही तिकडूनही तुमचे रजिस्ट्रेशन किंवा कॉलिंग्स आणि बुकिंग अवेलेबल आहेत तर करू शकता.
1: नक्कीच, तर तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्याशी कनेक्ट झालात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत कोकण बाजार 2026 स्टार्टअप जत्राची टीम आपल्यासोबत जोडलेली होती. आपल्यासोबत होते श्रीकांत कोकाडे सर, को फाउंडर ऑफ कोकण बाजार, मंगेश सावंत यू मोटिवेटरचे फाउंडर, धन्यवाद सर, अॅडव्होकेट संजय मोरे सर लीगल ऍडवायझर अँड को फाउंडर ऑफ अँड यू मोटिवेटर, आणि डॉक्टर प्रांजल सुर्वे को फाउंडर ऑफ यू मोटिवेटर. सर थँक यू ऑल फॉर कमिंग हिअर जॉईनिंग विथ अस आचार्य 98.
4: थँक्यू सो मच.
0: थँक्यू कोकण बाजार आणि यू मोटिवेटर्स तर्फे सुद्धा आचार्य 90 FM आणि तेजस्वी मॅम तुमचे खूप खूप आभार.
1: आणि एक महत्वाचे आभार राहिले ते म्हणजे डॉक्टर राहुल भांडारकर सर.
4: ऍब्सोल्युटली.
1: आपला सगळा नेटवर्किंगचा जग आहे त्याचे आपण आभार मानूया. आणि आमचीही मुलाखत तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनलवर पाहणार आहात. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर आम्हाला जरूर कळवा. तर मी आजय तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.
4: थँक्यू.

0: नमस्कार, मी अँकर कोमल आणि अजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा एक निर्णय घेतला. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमनी एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या कोर टीम मध्ये असणाऱ्या आणि एनडी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट एक सक्सेसफुल होण्यासाठी नेहमीच आता धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.
1: धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं, तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं, तर हे असं दिसतं. अर्थात आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेले आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू, तर नेत्रा मॅम सुरुवात तुमच्यापासून करेल की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिलं, पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं का वाटलं तुम्हाला?
1: सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मला मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे म्हणजे जे ऑर्गनायझर्स जसं करतात मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मी याची सुरुवात केली आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण हां, मला लोकांनी खूप सपोर्ट केलं त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी, म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल असं लोकांच्या मनात येतं, पण नाही मी हे नाही फेस केलं असं. हां, काही काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली चांगली लोकं मला तेव्हा भेटली आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेली, मिसेस आणि टीम, आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2-2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेन्ड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही, अगदी फर्स्ट इव्हेंटपासून आम्ही असं केलंय की नाही, आम्हाला मॉडेल्स ट्रेन्ड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचा शो व्यवस्थित झाला पाहिजे. कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे, ही कमी आहे, असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाटले पाहिजे. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्यांचं ग्रुमिंग सेशन आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. सो आम्ही संडेला कारण ठेवतो, कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात. सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही, एकदा ऑडिशन झाले, फायनलिस्ट सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रुमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो. कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट्स स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळतो फॉलो करायला.

0: आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश्ड, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात.
1: हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहात ना. एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एकाच दिवशी एका दिवसामध्ये त्यांच्या
0: मी स्वतः जे पॅजंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हे सगळे बॅक टू बॅक लेक्चर्स आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले माझ्या आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडेंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे.
1: एक्झॅक्टली
0: असं आहे, ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार त्याच्यात काही अर्थ नाही. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही ह्याच्या मागे खूप मेहनत घेतो की आमचे पार्टिसिपेंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. सो त्यानंतर आम्ही एक अॅनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं, त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते, मॉम अँड मी म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं म्हणजे आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेल्या आहेत त्यांच्या नातवांबरोबर. आणि त्या आजी देखील आता तुम्हीही उद्या आमचं शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि ते एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू, नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात. दो त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचं आहे तुला असं तसं, हा कशाला आता हे काय आता वय झालं तर बाद झालं असं असतं, पण नाही, त्या इथे येऊन आणि त्यांच्या नंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना तेव्हा त्यांच्या फॅमिली सुद्धा वाटतं की नाही बाबा तू तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रूमिंग म्हणजे छान दिसणं असं नाही, ओव्हरऑल त्यांचं बिहेव्हिअर बदलतं, त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात एकमेकांबरोबर आणि त्यांचा छान ग्रुप होतो एकमेकांबरोबर, त्या छान मिंगल होतात, भेटतात आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी असं आहे. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झाले, असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहे किंवा ही बोलत नाही ती बोलत नाही, अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि मी आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाही आहे का, कोणाचं एकमेक तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना हेल्प करा. येस येस, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, असं नाही की माझं माझं माझं माझं माझं माझं माझं नाही, तसं अजिबात नसलं पाहिजे. सो तुम्ही एकमेकांना हेल्प करा हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत. टच वूड सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत, कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे.
1: मला असं वाटतं नेत्रा मॅम ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतःजवळून अनुभवलेली असते. म्हणजे मी तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्या, मग हे असं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ऍज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजंट पाहिले आहेत, आपण सगळेजण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये, तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचेही काही फायदा आहे, त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्मवरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं एक जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी, आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणली आहे. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता, पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहे.
0: हो,
1: म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वॉक करते, ही रॅम्पवर किती जाते, पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की दे आर लाईक अस,
0: इनफॅक्ट दे आर मोर सेल्फ मोटिवेटेड अँड इनफॅक्ट दे आर इन्स्पायरिंग देन अस, असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडस कधी कधी हेजिटेट करतो, पण त्यांचं जे त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल. इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहेत, इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत. असं आहे म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडिकॅप, पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप खूप खूप
1: दे आर स्पेशल,
0: दे आर रिअली व्हेरी स्पेशल, रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट. असं आहे ते. आणि आम्हाला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत, बडोद्याचे पण आहेत, आणि हे स्पेशल लोक तिथून हे येणार आहेत. फोटोशूटला आले त्यांना त्रास होतो नाही म्हणजे
1: हा
0: आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास, पण नाही हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, एप्रिशिएट करतात, त्यांची काही कटकट नाही काही नाही, इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड.
1: हा म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला असं कुठेतरी फील होतं की त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे, बट ते ऑलरेडी मोटिवेटेड
0: आहेत,
1: मोटिवेटेड आहेत आणि
0: त्यांना बघून आम्ही जास्त मोटिवेट झालोय.
1: नेत्रा मॅम, यानंतर मी रश्मी मॅमकडे वळेन. रश्मी मॅम, खरं तर बिहाइंड कॅमेरा मला कळलंय की तुमच्या दोघीचं एक खूप गोड नातं सुद्धा आहे, पण या गोड नात्याला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली कसं कन्वर्ट केलेत, कसं मॅम सोबत तुम्ही जोडल्या गेल्यात मॅमच्या कामांमध्ये?
2: थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. कोमल मॅम, तुमचं खरंच धन्यवाद तुम्हाला, कारण ह्या गोष्टी बाहेर येणं पण गरजेचं असतं. कुठच्या तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्यावेळेला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे, सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी. म्हणून मी तिच्याशी जुडले गेले आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे, मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय, निमिषा काय, आम्ही दोघीही जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुडल्या गेलो आहोत. आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे, आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट कितीही असं हे नाही होत की अरे हे करायचंय का, ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा ह्या हा पॉईंट ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर कितीही वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहिल्या, अरे बापरे मी विसरले असं नव्हता, पटापट ते हे केलं जातं. ऍक्च्युली
1: त्या बद्दल म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलं मी असं म्हणेन, कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो. आणि मला असं वाटतं हा मिळाला आणि तुमची गाडी आता सुटली आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होतो नाही का, म्हणजे कुठेही जा फिमेल एकत्र असले की अरे काहीतरी वाचतच, काहीतरी ते इश्यूज होतातच, मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम, पण हे मला इथे कुठे दिसतच नाही. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले, म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे, बट आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात रश्मी मॅम की एक तो विचार मांडायचा, मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतकं छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईन मॅम. खर तर काय म्हणतात त्याला डेडिकेशन कसं असावं तर हे असं आहे. कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजर्ड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कसा कशा तुम्ही जोडल्या गेल्या मित्रा मॅम सोबत आणि जो कँडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय. कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोन मध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात. म्हणजे त्या दिवशी सगळं नीट झालं पाहिजे. मी ज्या गोष्टी बघून ठेवल्या आहेत बोललेल्या आहेत त्या तशाच झाल्याच पाहिजेत एक हा कन्सर्न मला दिसतो तिकडे. तर तुम्ही आणि एनडी इव्हेंट किंवा नेत्रा मॅम हे रिलेशन कसं आहे?
3: आम्हाला ऍक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली. ऍक्च्युली आचार्य नाईंटी हे जेव्हा मी ह्यांच्याबद्दल वाचलं आणि इकडे यायचं होतं एवढी एक्साइटमेंट होती कारण की आम्हाला एक संधी मिळते जिकडे आम्ही आपल्याला पोर्ट्रे करू शकतो की आम्ही हे पण करतोय. आणि नॉट ओनली ठाणे, आतापर्यंत आम्ही ठाणे वैभव मीडिया असं आम्ही खूप लोकांना भेटतो पण हे सगळ्यांकडे जाणार म्हणजे तुमचं बेस तुमचे जे थॉट्स आहे. आणि इकडे जेव्हा मी इकडे आली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडंसं वेगळं करते त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करताय. म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचं एक ड्रीम असतं. सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पेजंट करायचं. जसं नेत्राने सांगितलं मुलगा लहान होता तो मोठा झाला 12 वर्षाचा होत आला तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये म्हणून मी पेजंट नेत्रा मॅमचे पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं म्हणजे कोणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं आम्ही सेशन्स जेव्हा अटेंड करायचो शी गिव्ह्स हर हार्ट टू इट. म्हणजे ती पूर्णपणे म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार किंवा ती शिकवते ती शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाहीये तुझं हे बरोबर नाही सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन, शी विल ट्रेन हर, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते. म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखील नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम. म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑर मोर, एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं तेव्हा आय युज टू सी हर डुईंग एव्हरीथिंग अट होम अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर म्हणजे मी रेप्युटेड बँकवर काम करते. माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आतापर्यंत खूप वेगळं होतं. स्ट्रॅटजी डेव्हलपमेंट हे सगळं आहे पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना तेव्हा मला एक वेगळं फील येतं. म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं, मोटिवेशन आहे बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचा हाईट नाही असं काही नाही आहे. म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो सुरुवात अशी काही हे नाही झाली की तू ये म्हणून मला आवड होती म्हणून मी म्हंटल की मी करू शकते का. शी नेव्हर स्टॉप्ड अस. म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स आणि ते करतात म्हणजे खूप करतात. असं हे नाहीये की चल आपण प्रयत्न तरी करूया असं आहे. म्हणजे नेत्रा मॅम खूपच म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळं आहे. म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे पण असं काही नाही. होल हार्टेडली सगळं करते आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय. म्हणजे आज मी जेव्हा बोलते मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलं. म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होतं. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन 2 इयर्स आय माय सेल्फ हॅव ग्रोन सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली कसं असेल ते बघू शकता. परत आमचे कंटेस्टंट जे आहेत जसं ग्रॅनी यांनी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं त्याच्यात ते कंटेस्टंट म्हणजे ते साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम्फर्ट टू शोज, दे रिपीट कमिंग. अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशन साठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होतं की ते कसे होते आणि कुठे आले
1: चेंज.

0: तिथली प्रत्येक गोष्टीनं नेत्राने ना खूप मनापासून करते, म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात. ती येतात समोरून, जसं ती बोलली की फर्स्ट शो ला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, तसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो. तर कारण की शी इज होल हार्टेडली डुईंग इट, तर ते एक हे आहे की तिच्याबरोबर प्रवास करायला आम्हाला आवडतो. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की नाही नाही आता हे नको असं कधी वाटलं नाही. मी माझं पर्सनल ऑफिसचं करून आणि याच्यात वेळ काढते, कारण की मला ती आवड पण आहे आणि नेत्राचा सपोर्ट आहे. म्हणजे आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं हे घरी आले आम्ही घरी बसून डिस्कशन केलं आणि म्हणजे ते खूप असं वेगळं बॉन्डिंग झालंय
1: आणि
2: बॉन्डिंग
0: आणि टचवूड आम्हाला ते पुढे असं
1: डेफिनेटली डेफिनेटली. आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एक असे की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. आणि नेत्रा मॅम असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख चोरीला असते, तसं काहीसं झालंय आणि त्यामुळे
3: पण या दोघींमुळे एवढं शक्य एवढं पुढे येणं शक्य हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या दोघींमुळे हे शक्य
1: नाही.
3: त्यांनी मला खूप सपोर्ट केला
1: यार. म्हणजे आपण मला माहितीये मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर डेफिनेटली
3: अगदी खरंय की त्यांनी त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता इव्हेंट जवळ आले म्हटल्यानंतर
2: दररोज असं की काहीतरी अगं हे करायचंय ते आपण हा पॉइंट
0: सकाळी टाकतो मेसेज.
2: झोपेत पण आठवलं की जे आठवतात ते
3: त्याच
2: ऍटलीस्ट.
1: आणि आपण रात्री काम करताना पण आठवतं.
2: म्हणजे आम्ही एकमेकींशी बोलतो, म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसून आहे, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचन मध्ये मी किचन मध्ये आमचे फोन चालूच असतात. किचन मध्ये काम चालू आहे ते बोलणं चालू हा हे करायचं राहिलं आपल्याला ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचंय ना असं. इवन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा ठरव म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला कंटेस्टंट असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का, मग तिने आम्हाला फोन केला की भाई असं असं आहे काय करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे आपण बघूया, कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअर वरती त्यावेळेला आम्हाला पहिले असं थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे उचलणं, की एकासाठी करणं उचलतोय आपण आणि ते करू पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे की तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण. मग आम्ही ती इंट्रोड्यूस केली की सगळ्यांना,
0: म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती. आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय का यांच्या बरोबर नॉट बी फेअर.
1: हा बरोबर, म्हणजे
2: आमच्याकडे रिझल्ट नाही देत आहे
0: जर ऑडिशन मध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर. ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल आहे, फक्त ते व्हीलचेअर वर आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर तुमचे त्यांचे ग्रुप्स असतात ऑब्व्हियसली, जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात. म्हणून आम्ही विचारलं, मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आला त्याच्यासाठी, म्हणजे पार्टिसिपेंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना.
1: एक्झॅक्टली,
3: इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे असे सगळे बास्केटबॉल प्लेयर्स
2: आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहे. बसून नाही बसून नाही
1: करत आहे,
3: सगळे चांगले याच्यात आहेत.
1: मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय. पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंटच्या टीम सोबत छान दिलाखुलास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन स्ट्रेंड.

0: नमस्कार श्रोत्या, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोत्या, आचार्य 90 FM माध्यमातून आज आपण एका छान खूप बनाड्याच्या टीमला भेटलेलो आहोत. एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशल इव्हेंट कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलाफुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंटच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलाफुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिन्ही जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतात. खरं तर आता आपण या इव्हेंट विषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल, यावर्षी कुठे कधी आणि कसं होणार?
1: येत्या 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचं एक रिहर्सल पेंडिंग.
0: येस, आणि यावेळेस म्हणजे ऍज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एकतर तुम्ही तिन्ही वुमन्स पुढे आलेल्या आहेत, स्पेशली वुमन्ससाठी काम करताय, हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. यावेळेला स्पेशली एबल कॅटेगरी आहे, यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्या?
1: सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही एक महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आम्ही आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं, 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं. 59, हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे 2 इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. सो त्यानंतर आम्ही विचार केला, मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता
0: पर्टिक्युलर
1: तुम्ही आता ठाणे का असं, तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवल्या आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे, आता आम्ही पण अधोतेने वाढ बघतोय.
0: बट मॅम, मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडला की बीइंग अ मॉडेल ऑर ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो, इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं, इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही की तुमचा काहीतरी कमी आहे, प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहे, तर या ग्रूमिंग मध्ये काय वेगळे पण झालं?
1: मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित, कारण व्हीलचेअर जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो ते रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशी जागा आपल्या प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं, पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही असं काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काही आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कोऑपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ऍज सच नाही झालेला आहे.
0: म्हणजे असं आहे, म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवत आहे. यानंतर आता पुढच्या, म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट, त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी म्हणाला दर्शन मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे चालू असतात. काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल?
1: ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत ह्याची खात्री. ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्हाला आम्ही जी अपेक्षा ठेवली शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे चिरतो शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना
0: पूर्ण काळजी घेतली
1: की कुठेही इतकूसही कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडेंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय. मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय, हे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत त्या ह्याच्यानी कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत, कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत आम्ही.
0: मग तुमच्याकडे येईन आता, एक तर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मानलेली नाहीये, जरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर झालाय पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा कराल अशा सिच्युएशन मध्ये?
2: ते पण आम्ही प्लॅन केलेले
0: आहे. मला वाटतं स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातलेच एखादी व्हीलचेअर घेतली आणि मॅम वॉक करत आले. बट जोक्स पार्ट, ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह झालाय. कुठे पाहताय एंडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता येऊ?
2: आता जर बघितलं एनडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं, म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण आम्ही अलाइन्ड आहोत आतापर्यंत. काम आणि यु नो थॉट्स हे काय कधी कमी होत नाही, फक्त आपली एनर्जी कितपर्यंत राहते, किती सपोर्ट मिळणार आपल्याला ते आहे. आणि इव्हेंटमध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं, परत आमचे आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे जिकडे आम्ही फिलर्समध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचंय ते दाखवतात. म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं, नवीन कुठली डिझायनर आहे आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना प्रमोट का करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे. म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे, जे पैठणी सारीचं आम्ही वॉक करणार आहे, ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन. मोस्टली आम्ही असं फोकस करतो की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्ही आम्हाला अप्रोच येतं असं नाही की नाही, पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्स मध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय तर लोक समोरून विचारत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करू. म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय, जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतं, पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते ज्यांना चालायला नाही जमत, ज्यांना ऐकायला येत नाही, असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत. तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय, तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅमीज असेल किंवा मॉमेंट, सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल.
0: येस. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय, तर मला असं वाटतं की कुठपर्यंत करू शकताय, पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे. आणि म्हणजे ऍज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास आणि पुढे जसे जसे तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात, करणार आहात. तसंच मला असं वाटतं छान क्रिएटिव्ह, एकतर तुम्ही दिघे भंडाट आहात, क्रिएटिव्ह आहात, त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय. कारण देर इज नो लिमिटेशन की फक्त हेच पाहिजे किंवा कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाही किंवा याची लाईन आखलेली नाही की याच्या पुढे नाही जायचंय. हा आपण फास्ट विचार करताय, एक दूरदृष्टिकोन मला असं वाटतं तो नेत्रा मॅमकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रा मॅम, सेम क्वेश्चन टू यू. ज्या दिवशी एनडी इव्हेंट फॉर्म झालं, आत्ताचं एनडी इव्हेंट आणि येणाऱ्या काही वर्षांमधल्या एनडी इव्हेंट काय वाटतं?
1: जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल. आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स, माझी फॅमिली, आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत, निमिषा, रश्मी, सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन. असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे, पहिलं हे मी केलं पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते, माझे फॅमिली, सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं. सो आता पुढेही आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचं आमचा विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट, एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत. आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव करतो की दिस इज जेनेटिक, त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे ही नाही पार्टिसिपेट करू शकत किंवा हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही, असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी आहेत. इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव्ह अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. हा सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटला सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप खूप खूप मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुम्ही सगळं तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. कसं ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आता सगळे छान तयार झाले इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाईट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी हसत खेळत होईल, नाही तर मग ते त्याच्यात ती मजा नाही येते. असं
0: तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपूर्ण आहे असंच वाटतं, पण अर्थात प्रत्येक गोष्टी काही विराम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात, याचं एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे. कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्या पुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो. आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे, नेत्रा मॅम तुम्ही केली आहे एनडी इव्हेंटच्या माध्यमातून, त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक. आणि एनडी इव्हेंटला तुम्हाला आणि तुमच्या
1: शुभेच्छा.
0: निमिषा मॅम, तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि इकडे तिकडे बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेक केअर आणि थँक्यू सो मच तुमच्या
1: तिथे. थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलवल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोतेहो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि एनडी इव्हेंट्स इंस्टाग्राम पेजवरती आपण कोलॅबरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय काम चाललंय, कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तुम्हाला त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळतील. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. आणि मी अजय कोमल एनडी इव्हेंटच्या या सगळ्या टीम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये आज मी तुम्हाला ऐकलंय। पुस्तक जुनंच आहे, परंतु त्या पुस्तकाने खूपच खळबळ माजवली होती। ते मराठीतलं पुस्तक आहे कोसला। सो आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने 1963 साली प्रकाशित होताच मराठी साहित्याची सर्व जुनी समीकरणं मोडीत काढली। हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील अँटी हिरोचा उदय, म्हणजे लेखक भालचंद्र नेमाडे यांची अजरामर कलाकृती कोसला। मित्रांनो, कोसला म्हणजे नक्की काय? तर एका अळ्याच्या कोशासारखं स्वतःतच घुरफटलेलं जग की समाजापासून तुटलेलं एक अस्तित्व, याचा एक उहापोह केलेलं हे पुस्तक आहे। आजच्या भागात आपण पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा प्रवास, नेमाडे यांनी धुनी शैली लेखत आणि या पुस्तकाने मराठी साहित्याला दिलेली देशीवादाची नवी दृष्टी यावर सखोल चर्चा करणार आहोत। साहित्यातील हा भूकंप नक्की काय होता हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा। आता कोसला ही कादंबरी, त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। कोसला ही कादंबरी 1963 मध्ये प्रकाशित झाली। भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी, म्हणजे अगदी 15-16 दिवसात ही कादंबरी लिहिली होती। त्या काळातील मराठी कादंबरी ही खूपच रंजक असायची, किंवा स्वप्नवत असायची, काही रोमॅन्टिक सब्जेक्ट असायचे, किंवा काही शूरवीर कथा असायच्या। पण नेमाडेंनी अतिशय वास्तववादी आणि उपरोधित भाषेत तरुण पिढीचे अस्वस्थपण मांडलेलं आहे। या कादंबरीने मराठी साहित्यात आधुनिकतेचा खऱ्या अर्थाने पाया घातलेला आहे। तर ही कथा काय आहे? तर पांडुरंग सांगवीकर या तरुणाची आहे। खानदेशातील सांगवी या आपल्या गावातून तो पुण्यात शिक्षणासाठी येतो। तर कादंबरीमध्ये त्यांनी 5 भागात विभागलेली आहे। पुण्यात आल्यावर हॉस्टेलमधलं त्यांचं आयुष्य, तिथे जमवलेली मित्रमंडळी, अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत घालवलेला वेळ, त्यातून येणारे रिकामेपण नेमाड्यांनी अतिशय प्रांजळपणे मांडलेलं आहे। कथेत एक महत्वाचं वळण येतं जेव्हा पांडुरंगची बहीण मणी नावाची जी आहे तिचा मृत्यू होतो। हा मृत्यू पांडुरंगाला पूर्णपणे हलवून सोडतो आणि तो पुन्हा आपल्या गावी परततो। पण आता तो ना शहराचा राहतो ना गावचा, एक विचित्र कोशात तो अडकलेला असतो। मित्रांनो, या कादंबरीवरून तुम्हाला आता कळलं असेल की हा प्रवास किंवा ही जी परिस्थिती आहे ही बऱ्याचशा युवकांमध्ये आपल्याला बऱ्याच आता या गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये पाहायला मिळाली। म्हणजे आपली जी तरुण पिढी शिकतात, पुढे शहराकडे जातात, शहराकडे आपल्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या नोकरीसाठी जात असतात, परंतु ते ट्रान्सफर किंवा तो ट्रान्झिशन होत असताना बऱ्यापैकी त्यांच्यात होणारे बदल, त्यांच्या अनुभवातले बदल, त्यांच्या स्वभावातले बदल, हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की तो व्यक्ती हा नाधड आपल्या मुळाशी घट्ट नातं घेऊन असतो, किंवा तो नाधड शहरातल्या नवीन वातावरणाशी पूर्णपणे जुळलेला असतो। ही जी परिस्थिती निर्माण झाली असती याचाच आढावा या पूर्णपणे या कोसला या कादंबरीमध्ये घेतलेला आहे। या कादंबरीमध्ये जी काही पात्र आहेत त्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो। त्यामध्ये एक सेंट्रल जे कॅरेक्टर आहे ते पांडुरंग सांगवीकर। सो हा मराठी साहित्यातला पहिला अँटी हिरो, म्हणजे तो आळशी आहे, गोंधळलेला आहे, व्यवस्थेवर टीका करणार आहे। त्याच्या भाषेत खानदेशी बोली आणि पुण्याचे शहरी शब्द यांचा एक अजब मेळ आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर त्याची बहीण म्हणजे मणी, सो पांडुरंगची बहीण, तिच्या मृत्यूनंतरच पांडुरंगामधील संवेदनशीलता प्रकाशनाने जाणवते आपल्याला। आणि त्यामध्ये पांडुरंगचे वडील, म्हणजे जुन्या पिढीचे आणि शिस्तीचे प्रतीक, ज्यांच्याशी पांडुरंगचं कधीच पटत नाही। त्यामुळे या पुस्तकामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी वास्तववादी काही सिच्युएशन, काही परिस्थिती दिसायला येत आहे। आणि काही प्रमाणात आपल्याला असं वाटतं की ही घटना आपल्या आजूबाजूला घडते, कधी कधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात किंवा आपल्या नातलगांच्या आयुष्यामध्ये हे होत असेल, अशा पद्धतीने या कथेतून आपल्याला जाणवायला लागतं। सो नेमाडेंनी यात धुनीवाद म्हणजे एक्सटेन्शियलिझम हा एक भारतीय प्रकार मांडलेला आहे। शिक्षण पद्धतीतील पोकळेपणा, ग्रामीण आणि शहरी जीवनातील संघर्ष आणि तरुणांमध्ये तुटलेपणा म्हणजे एलिनेट झालेले आहेत, हे या कादंबरीचे मुख्य विषय आहेत। पांडुरंगचं पुणेरी संस्कृतीवरचं भाष्य आजही तितकं ताजं वाटतं। नेमाडेंची भाषा ही कोशकारी किंवा रोजनिशी पद्धतीची आहे। यात पत्रांचा, डायरीचा आणि थेट संवादांचा वापर केला आहे। ही भाषा साधी आहे पण ती खूप खोलवर वार करते। उपहास आणि विनोद हे नेमाडेंचे मुख्य हत्यार आहेत। त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्याला सारखं जाणवतं की बऱ्यापैकी आपण म्हणू भाषा संघर्ष, किंवा काही वेळेला जे ग्रामीण भागातून आलेले युवक असतील, ग्रामीण भागातून आलेली माणसं असतील, की त्यांची जी भाषा, म्हणजे आज आपण फक्त पुणे मुंबईपर्यंत होतो, किंवा मराठी चित्रपटामुळे आपण कोल्हापूर सांगली
कोल्हापूर सातारा या भागातल्या आपण भाषा ऐकत होतो, परंतु आजच्या जगात आजच्या वेळेला बऱ्याचशा आपण मराठी चित्रपट म्हणा, मराठी सिरियल म्हणा किंवा काही विनोदी ज्या काही एकांकिका किंवा आपण नाटक असतील किंवा टीव्हीवर असणाऱ्या सिरियल्स असतील, त्यामध्ये तुम्हाला अहिराणी भाषा, जळगावची भाषा, नागपुरी भाषा, वराडी भाषा ह्या सगळ्या भाषांचा अनुभव घेता येतो आणि त्यातून तुम्हाला एक एक एक एक प्रकारे आपण म्हणू अभिमानास्पद होते की ही माझी भाषा आहे. परंतु ज्यावेळेला हे पुस्तक निर्माण झालं त्यावेळेला तुम्हाला कळत असेल की तो जो ट्रान्झिशन पिरियड होता ज्याच्यात गावाकडून जी बरीच तरुण मंडळी शहराकडे येत होती, म्हणजे पुण्यासारख्या शहरात येत होती, त्यावेळेला कशा पद्धतीने ते कोणत्या परिस्थितीत अडकले होते. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्या या पुस्तकाला 2014 साहित्यातील सर्वोच्च म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, ज्याचा पाया खऱ्या अर्थाने कोसलाने रचला होता. तसेच त्यांच्या 91 साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. कोसला ही कादंबरी भारतीय साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती मानली जाते, त्यामुळे ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या आजवर 25 अधिक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आजही दरवर्षी या पुस्तकाच्या 1000 प्रती विकल्या जातात. हे पुस्तक हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. आजच्या पिढीसाठी पांडुरंग सांगवीकर हा एक कल्ट आयकॉन आहे. म्हणजे काय झालं की हे पुस्तक ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला जस्ट ही ट्रान्झिशनची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी आजच्या जगात सुद्धा आज सुद्धा ज्यावेळेला विज्ञान युग आहे, एआयचं युग आहे, कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या जगात चालू असतं, त्यावेळेला ज्यावेळेला युवकांना नेहमीच हे जे काही सॉफ्टवेअर कंपन्या आहेत किंवा आपण म्हणू नवीन नवीन तंत्रज्ञान हे ज्यांना आकर्षण करत असतं त्यांच्या मागे लागून किंवा त्यांचा ओढ लागून ज्यावेळेला ही काही मंडळी आपलं गाव सोडून आपलं शहर सोडून मोठ्या शहरामध्ये येतात, पुणे मुंबईसारख्या शहरात येतात आणि त्यावेळेला होणारा त्यांचं घुसमट म्हणा किंवा त्यांना आलेले अनुभव म्हणा, त्यांना आलेल्या वेगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्यांचा एक लेखाजोखा या कोसला या कादंबरीमध्ये आहे, जेणेकरून तो आजही रिलेट करता येतो आपल्याला. त्यामुळे सोशल मीडियावर आजही कोसलातील संवाद हे कोट करून फिरवले जातात. लोकांनी या पुस्तकाला केवळ डोक्यावर घेतलं नाही तर ते जपूनही ठेवले आहे. तर मित्रांनो, हे कोसला हे एक पुस्तक नाही तर तो मराठी साहित्यातील एक टप्पा आहे. म्हणजे स्वतःच्या कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची ही चित्तथरारक कथा आहे. जर तुम्ही अजूनही पुस्तक वाचलं नसेल तर साहित्यातील एका मोठ्या अनुभवाला तुम्ही मुकत असाल. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोसला ही कादंबरी नक्की वाचा. तुम्हाला आजूबाजूला घडत असलेल्या स्थित्यंतराबद्दल बऱ्याचशा अनुभवाबद्दल यात भाष्य केलेलं आहे. ते जेव्हा पुस्तक छापलं गेलं त्यावेळेला जी परिस्थिती होती, जी तरुणाची मनस्थिती होती, आजही त्याच पद्धतीत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे पुस्तक त्यातून आपल्याला वास्तववादी दर्शन घडवून देत असतं. त्यामुळे सो अशा प्रकारे आपला हा जो आजच्या कार्यक्रमामधला हे जे पुस्तक कोसला बद्दल जे मला माहिती सांगायची होती ती मी तुम्हाला सांगितली आहे. आजपर्यंत आपण बऱ्याचशा पुस्तकांबद्दल बघितलेलं आहे पण हे पुस्तक त्यातल्या त्यात साहित्य पुरस्कार मिळाल्यामुळे हे तुम्ही वाचणं हे नक्कीच क्रमप्राप्त आहे.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये माझं दुसरं पुस्तक आहे। म्हणजे पुस्तकाचं नाव सांगितल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होईल किंवा काही जणांना भीती वाटेल, कारण ते पुस्तक आहेच तसं। या पुस्तकाचं नाव आहे महामाया निळावंती। निळावंती नावाने एक ग्रंथ जो गूढ आहे, ज्याबद्दल बरेचसे संभ्रम आहेत, बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, त्यामुळे या निळावंतीबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये गूढ कथा निर्माण झालेल्या आहेत। मी जर का पुस्तकाचं शीर्षक म्हटलं महामाया निळावंती, हे जर ग्रंथ आहे हा गूढ आहे, परंतु याच नावाचं म्हणजे निळावंती, नुसतं निळावंती या नावाचं एक दुसरं पुस्तक आहे जे मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं आहे आणि ते जंगलावरती आहे, म्हणजे जंगलामध्ये असलेल्या विविध पक्ष्यांवरती आहे। तर त्यामुळे या दोन याच्या दोन टायटलमध्ये कधी गफलत करू नका। पुस्तकांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एक आज आपण जे घेणार आहोत ते महामाया निळावंती आणि जे दुसरं पुस्तक आहे ते आहे निळावंती। निळावंतीबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत, ते पुस्तक जंगलातील जीवन, जंगलातील प्राणी, जंगलातील पक्षी यांच्यावरती लिहिलेलं मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं खूप उत्कृष्ट पुस्तक आहे। परंतु आज मी तुम्हाला पुस्तकांबद्दल जे माहिती देणार आहे ते पुस्तक आहे महामाया निळावंती, गूढ आणि थरारक प्रवास। मित्रांनो, आज जर का आपण या प्रवास या पूर्णपणे कार्यक्रमात पाहिलं तर हा जो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी गूढ लपलेला आहे। ते काय आहे, कशा प्रकारे आहे, पुस्तकाची संकल्पना काय आहे, त्याच्यात काय मुद्दे मांडलेले आहेत, याबद्दल आपण थोडंसं विचार करू। जेव्हा जग झोपेच्या अधीन असतं तेव्हा काही गुपितं जागी होतात। आज तुम्हाला अशाच एका जगाची सफर घडवणार आहे जिथे विज्ञानाची सीमा संपते आणि कल्पनेपलीकडचं भयान वास्तव सुरू होतं। त्यामुळे आपलं आजचं पुस्तक जे आहे हे सुमेध वडावकर यांची महामाया निळावंती या पुस्तकावर आधारित आहे। श्रोते हो, निळावंती हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात धडकी भरते, म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक गोष्टी पेरल्या गेल्या आहेत ज्यांना आपण अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो, पण त्यामागे काहीतरी अजब सत्य दडलेलं असतं। या पुस्तकात लेखकाने अशाच एका प्राचीन ग्रंथाचा शोध घेतला आहे। आज आपण केवळ कथेवरच बोलणार नाही तर निळावंती ग्रंथाभोवती असलेलं वलय, त्यातील पात्रांची मानसिक ओढाताण आणि लेखकाने शब्दातून उभं केलेलं भयचकित करणारं जग, या सर्वांचा सखोल आढावा घेणार आहोत। शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आजचं हे परीक्षण तुम्हाला निवांत झोप देणार नाही। या कथेमध्ये किंवा या पुस्तकामध्ये आपण जेव्हा वाचून तर त्याचा दोन भाग मी तुम्हाला सांगतो। लेखकाने जे लिहिलं आहे ते एका निळावंती ग्रंथाविषयी लिहिलेलं आहे, तो हा ग्रंथ नाहीये, आणि जो ग्रंथ आहे तो अजूनही कोणाला सापडलेला नाही आणि त्याचं पुढे काय होतं किंवा कशा पद्धतीचं आहे याबद्दल पुढची गोष्ट आहे। सो त्या पुस्तकाचा मी परिचय करतो। सुमेध वडावकर हे नाव रहस्य आणि हॉरर साहित्यात सध्या खूप गाजलेलं आहे। सो महामाया निळावंती हे त्यांचंच एक महत्वपूर्ण कार्य आहे। हे पुस्तक केवळ भूताखेताची गोष्टी नाही तर ते मानवी लालसा आणि ज्ञानाच्या अतीव मोहाची शोकांतिका आहे। पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं गडद आणि रहस्यमय आहे की ते हातात घेताच एका वेगळ्याच कंपाचं जाणीव होतं। लेखकाने या कथाबीजासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककथांचा प्रचंड अभ्यास केला आहे, असं पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला नेहमी जाणवत असतं। या कथेचा केंद्रबिंदू आहे निळावंती हा ग्रंथ। मित्रांनो समजून घ्या, निळावंती हा ग्रंथ आहे, ठीक आहे। असं म्हणतात की हा ग्रंथ ज्याला सापडतो त्याला पशुपक्ष्याची भाषा कळू लागते, जमिनीखालील धन दिसू लागतं, पण त्याची किंमत असते की वाचक वेडा होतो किंवा त्याचा जीव जातो। कथेतला नायक एका अपघातामुळे किंवा कदाचित नियतीच्या खेळामुळे या ग्रंथाच्या शोधात असलेल्या टोळीच्या कचाट्यात सापडतो। कथानक एखाद्या फिल्मीसारखं असतं, म्हणजे विज्ञानावर विश्वास ठेवणारा नायक जेव्हा डोळ्यासमोर अतार्किक घटना घडताना पाहतो तेव्हा त्याची होणारी घालमेल लेखकाने अफलातून मांडली आहे। जंगलातले गूढ आवाज, रात्रीच्या वेळी होणारे विधी आणि निळावंतीच्या रक्षणाकर्त्यांची भयान रूप, यातून कथा एका उत्कंठावर्धक वळणावर जाते। आता यातील पात्र काय आहे, तर यातील नायक हा केवळ घाबरलेला माणूस नाही तर तो परिस्थितीशी लढणारा एक योद्धा आहे। त्याच्या जोडीला असलेली पात्र काही लोभी तांत्रिक तर काही निळावंतीचे निष्ठावान रक्षक, प्रत्येकाची एक वेगळी शेड आहे। लेखकाने नकारात्मक पात्रांना इतकं प्रभावी रंगवलं आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल भीतीसोबतच एक प्रकारचा तिरस्कार वाटू लागतो। महामाया हे पात्र पुस्तकातलं सर्वात गूढ आणि शक्तिशाली पात्र आहे, जिच्या भोवती संपूर्ण रहस्याचं जाळं विणलं जात आहे। तर पुस्तकामध्ये दोन जग समांतर चालतात, तर एक आधुनिक जग जे आपण आता जगतो आहे आणि दुसरं प्राचीन विधींनी भरलेलं एक जग।
सो लेखक विचारतो काय खरोखरच काही गोष्टी गुप्त राहणं मानवाच्या हिताचं असतं का? कारण निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाऊन जेव्हा मानव शक्ती काही मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निसर्ग कसा उलटतो, हा या पुस्तकाचा गाभा आहे. प्राण्यांच्या संवादाचा वापर करून लेखकाने कथेला जो एक ईर टच दिलेला आहे तो खूपच नाविन्यपूर्ण आहे. सुमेध यांची वाक्यरचना लहान पण प्रभावीपणे आहे. ते लांबलचक वर्णन करण्यापेक्षा इम्पॅक्ट देणाऱ्या शब्दांवर भर देतात. ग्रामीण भागातल्या काळोख्या रात्रीचं वर्णन करताना ते अशा शब्दांचा वापर करतात की तुम्हाला तुमच्या खोलीतही एखाद्या खोलीत तुम्ही बसला असाल तर कुणीतरी असल्याचा भास होऊ लागतो. म्हणजे त्याचा पेस इतका वेगवान आहे की ती किंवा त्या पुस्तकाचा एवढा इंटरेस्ट निर्माण होतो की हे 300-400 पानाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही एका बैठकीत संपवू शकता. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये गूढ रचना, गूढ काहीतरी आहे असं आपल्याला नेहमी भासत असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर मराठी साहित्यात हॉरर जॉनरमध्ये रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारप यांच्यानंतर एक मोठी पोकळी होती. सुमेध वडावकर यांनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळावंती विषयावर अनेक अफवा आहेत पण त्या अफवांना एका तार्किक आणि थरारक कथेचं स्वरूप देणं हे खरंच कौतुकास्पद आहे. पुस्तक वाचताना तुम्हाला केवळ भीती वाटत नाही तर पुढे काय होईल याची ओढ लागू लागते. म्हणजे पुस्तकाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यातील ओरिजिनॅलिटी आहे. म्हणजे हे कुठल्याही पाश्चिमात्य हॉरर फिल्मचं कॉपी वाटत नाही. हे आपल्या मातीतलं, आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेलं रहस्य आहे. दुसरं म्हणजे लेखकाने दिलेली तांत्रिक माहिती ज्यामुळे कथा काल्पनिक असूनही ती खरी वाटू लागते. आणि काही ठिकाणी कथा थोडी हिंसक होते त्यामुळे संवेदनशील वाचकांना ते कठीण जाऊ शकतं. त्यामुळे काही उपकथानकं थोडी लांबल्यासारखी वाटतात. जी संकलित केली आहे ती कथा वेग वाढवू शकते पण एकूण अनुभव पाहता या सर्व गोष्टी गौण ठरतात. त्यामुळे हे पुस्तक जेव्हा आपण वाचू त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला जंगलाचा फील येईल किंवा एखादा भीतीदायक वातावरणाचा फील यामधून आपल्याला नेहमी जाणवत असतो. या पुस्तकाची काही बलस्थाने आपण म्हणता येईल. हा विषय जो आहे म्हणजे निळावंती या विषयावर फार कमी दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे ही निवडक पुस्तके आपल्याला मिळतात. आता यासाठी मी तुम्हाला सांगेन की हे पुस्तक हिंदी, गुजराती, आय थिंक संस्कृत यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. निळावंती, महामाया निळावंती म्हणून. आणि त्यातून दिलेली जी काही पात्र आहेत किंवा त्यातून निर्माण केलेला जो भय आहे किंवा त्यातून निर्माण केलेलं गुढ जे आहे ते इतकं वास्तववादी आहे की तुम्हाला त्यातनं ती खरी असल्यासारखी वाटू लागतात. शेवटचं रहस्य टिकून ठेवण्यासाठी यामध्ये लेखक खूपच यशस्वी झालेला आहे आणि हॉरर शैलीमध्ये असल्याकारणाने थोडेसे अतिशयोक्ती सुद्धा वाटू शकत आहे तुम्हाला. त्यामुळे ज्यांना गूढ कथा, सस्पेन्स थ्रिलर किंवा पूर्वीचे नारायण धारप किंवा मतकरी यांच्या शैलीतील साहित्य आवडते त्यांनी महामाया निळावंती हे नक्की वाचावं. यानंतर अनेक जण या पुस्तकाबद्दल जेव्हा विचारतात त्यावेळेला हे विचारतात की निळावंती हे फॅक्ट आहे का फिक्शन आहे, म्हणजे खरंच असं काही आहे का किंवा अशा पद्धतीने काही ग्रंथ उत्कृष्ट उपलब्ध आहे का. तर निळावंती हे ग्रंथ खरोखर आहे का, म्हणजे इतिहासात अशा अनेक हस्तलिखितांचा उल्लेख येतो की जे अस्तित्वात नाहीत. निळावंतीबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा मूळ अर्क आता सध्या लोप पावलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला त्या इतिहासाची किंवा दंतकथाची सफर घडून आणते. या पुस्तकामध्ये एक वेगळी कथा आहे, म्हणजे एका स्त्रीची कथा आहे की जिला पक्ष्यांची प्राण्यांची भाषा येत असते, जिला बरंच काही म्हणजे तिला दैवी शक्ती असते परंतु तिला फसवण्यात येतं आणि त्यानंतर फसवणूक करून तिने जे लिहिलेला ग्रंथ असतो किंवा या सगळे मंत्र असतात याबद्दलची जी माहिती असते ती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिचा नवरा हा तिच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते करत असताना मग ती त्या पुस्तकाला एक शाप देते की जेणेकरून ते पुस्तक कोणी वाचू नये किंवा त्या मंत्रांचा कोणी वापर करू नये, गैरवापर करू नये यासाठी एक शाप दिलेलं असतं. त्या पुस्तकाचं नाव ते त्या ग्रंथाचं नाव आहे निळावंती. त्यामुळे आपण म्हणू काही जे काही जी काही अशी खोजी मंडळी असतात किंवा जे काही एक्सप्लोअर करणारी मंडळी असतात की ज्यांना अशा काही गूढ गोष्टींना शोध घ्यायचा असतो किंवा अशा काही गोष्टींना खरंच काय झालंय त्याच्या बद्दल माहिती गोळा करायची असते तर ती मंडळी या पुस्तकांच्या शोधात नेहमी असतात आणि त्या व्यक्तींना ते पुस्तक मिळतं की नाही मिळत याबद्दलचं नेहमीच गूढ निर्माण झालेलं असतं. त्यामुळे जर तुम्हाला रात्री जागून समजा थरारक गोष्टी वाचायच्या असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, महामाया निळावंती हे केवळ एक पुस्तक नसून तो एक थरारक अनुभव आहे. त्यात लेखकांनी मांडलेले हे जे गूढ विषय आपल्याला मानवी मर्यादेचे जाणीव करून देते. परिस्थिती, रहस्य, भीती, थरार याचा एक अप्रतिम मिलाफ आहे. त्यामुळे हे पुस्तक
एक आपण म्हणून आउटलाईन म्हणून जे सुमेध वडावकर यांनी लिहिलेलं आहे, परंतु हा जो ग्रंथ आहे, निळावती ग्रंथ आहे, यासाठी आजही लोक त्याच्या शोधात आहे. किंवा तसं पुस्तक मिळालं तर मी कदाचित अजरामर होईन, किंवा मला काही दैवी शक्ती प्राप्त होईल, किंवा मला काही खजिन्याचा मार्ग सापडेल आणि त्यानंतर मी माझं भरभराट करून घेईन, या एका भाबड्या आशेभोवती सर्व लोक त्या ग्रंथाच्या मागे लागलेले आहेत. परंतु अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची पुष्टी आम्ही करत नाही किंवा अशा प्रकारचा ग्रंथ अवेलेबल आहे असं नाही. परंतु हा एक उत्कृष्ट काय म्हणू गूढ कथा या निळावंती या कथेमध्ये आहे किंवा या पुस्तकामध्ये आहे. तर त्या ज्यांना कोणाला गूढ कथा आवडतात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं असं मी सर्वांना विनंती करेन. आता या कार्यक्रमात आपण थांबतोय. पुढच्या भागात आपण अजून वेगळ्या विषयावर कदाचित एखाद्या प्रेरणादायी पुस्तकावर बोलू. धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन, मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याच विषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडत्या या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅप्लिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो.

0: तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते, किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
1: क्लासेस अवेलेबल होतात पटकन,
0: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेस मध्ये माईम होतं, तर युथ फेस्टिवल नावाच कल्चरल प्रोग्राम्स असतो, तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्ससाठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती, तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी दोन तीन दिवस जाऊन बसतोय, आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका हो, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है, तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापी दास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माईम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
1: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे, आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं, आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय, पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोडेसे हे होते, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय?
0: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस, आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार, की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ, की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आहे आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे, की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार, त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाहीतर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही तर फोर्सफुली मग गोष्टी करायला लागतात, पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती, पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो, हे मला रिअलाइज खूप लेट झालं. पण मी हाच मी माईंड मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
1: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता, पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
0: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर ते एलिम्सचं पण मला परफॉर्मन्स आठवतंय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती, पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
1: एक्झॅक्टली.
0: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी एक 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन. आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजवर काम करणार.
1: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे यांच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती, त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून?
0: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवल साठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी हे ही कला, की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
1: खाली दिमाग
0: खूप म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग आणि ते मी एवढं हे केलं. आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका.
1: एक्झॅक्टली,
0: पण कोणी नव्हतं. मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायची अरे हा काय वेडा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
1: माझ्या.
0: तर मी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबड होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे यार फ्रीमध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचं माझी कला काय आहे, ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात, पण ठीक आहे मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतो. मग मी ते त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं. मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे. तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि परफॉर्मन्स केलेला, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव. तर म्हटलं हा मी येत जाईल. नाही, फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला इथे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली. मग मी एक स्कूल, मग दोन, मग स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत
1: आर्टमध्ये,
0: की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही, मी एवढे पैसे कमवते. नाही, पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की एक 2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
1: चालतात.
0: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो. मी तोच एक आहे, काय म्हणतात त्याला आपल्याला, कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला सोर्स तोच आहे. आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे.
1: बरोबर.
0: आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
1: येतात.
0: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम, थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या, तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे, मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू. मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. तशा याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून
1: सुरू झाला.
0: बरोबर. त्यावेळेस
1: बरोबर आहे म्हटलं ना की कला नाही, म्हणजे जे आहे ते आहे, कारण आर्ट ही कला सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला, जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत. म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचं आहे, कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळीच नाहीये.
0: आणि इंटरेस्ट आहे, माझा इंटरेस्ट या फील्डमध्ये, तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत. नाही, मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी काम आहे तर. आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे, की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
1: येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
0: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात, कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला ह्याला युटिलाइज करायचं.
1: बरोबर. सर, या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माईम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता, किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे, आणि मग त्यात तो मेकअप, आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात, की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट, मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे? भरपूर असतील तसे
0: किस्से. खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय, तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ, आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना, कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफ साठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे, मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माई माणूस बनू शकतो, आणि माझ्या इग्नोरन्समुळे
1: फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
0: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती तिथे फक्त टचअप करून
1: करत आहे.
0: खूप किस्से ते
1: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही पण जिथे लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
0: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
1: काही असं हात लावायला पण
0: येत असते. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, कोण काहीतरी वेगळंच आहे. मग ते असे टच करतात इथे हात लावतात मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली मी खरे हात मिळलो. मग मी बोललो, मी बोललो होय मी बोलू शकतो. बोलता तुम्ही
1: क्या वाटत म्हणजे एकंदरीत म्हणून आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
0: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
1: मिळते.
0: माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
1: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइम आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ती चांगली गोष्ट आहे नो डाऊट, पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
0: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये, पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माइम या फील्डमध्ये. होय खरी गोष्ट आहे, बाहेर तेवढं काम होत नाहीये. तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत त्या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्स मध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म, तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या, हा तिकडे करणार आपण त्या लोकेशन मध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट
1: घडवायचे.
0: तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन्स घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा म्हणजे स्केड्युल मॅनेज करायचं. आणि माझा पर्पज तोच आहे की आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला, पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
1: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय, पण इकडे काहीच नाहीये. जे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असे विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जात आहे का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे आणि कुठेतरी मोबाईल वरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशन

0: मुलांना मी पास ऑन करतोय. तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आताच्या जनरेशनला तर डिफिकल्ट वाटतंय किंवा काय त्यांच्याकडून कसा हे रिवर्ट
1: एक्सप्रेसिव्ह तेवढं आताची जनरेशन नाही आहे. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
0: मोबाईल
1: हा फोन किंवा काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही पण तेवढ्या तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालं की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच कॉम्पिटिटिव्हमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइजेस, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
0: करतो.
1: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतं एवढं तुम्ही मला बोलवलं नाही, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं
0: बॉडी स्ट्रक्चर
1: गेस्चर मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो. ते आपोआप असे असतात काही मुलं
0: सगळ्यांच
1: होत. आता हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
0: मी तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
1: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतोय. स्पाईन वरती काम,
0: बरोबर
1: माझा फोकस तोच आहे.
0: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय
1: होय, तरच एक्सप्रेशन येणार. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी
0: आहे
1: तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला, कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे, ते होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते, त्यांचं माय नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे
0: हो, काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
1: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईलमुळे समोरच्या जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
0: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू. सर, या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय, आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये, आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय, आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केले?
1: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तर तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हा, ती काही महिन्यांनंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅकमुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठे व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा. आणि माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये आपल्याला का.
0: बरोबर,
1: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
0: करता येत. बरोबर, म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेज मधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेले आहात, इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत, आणि त्यानंतर आता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय, स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची, आणि ही जी एक स्पेशल फेज आहे, ही तुम्ही कशी एन्जॉय करताय?
1: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो, असं मागे वळून
0: काय
1: काय कसली जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसता नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना, तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही, त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःच. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी.
0: हो
1: हो, का बोलू
0: नाही, कारण मन थकत नसतं तरी शरीर कधी होतं.
1: पण मग मला तेच, मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
0: आणखी
1: मला थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात.
0: हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिवर्ट होत ते
1: तुमच्या. मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
0: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपवणे अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत, तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत, काय वाटतंय?
1: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते मला आता हे वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला? कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
0: सिलेक्टिव्ह
1: माईमच करणारे फार कमी. असे मुंबईत आपले इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतंय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात, दोन चार इंडियातले, तर मी म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर मी म्हटलं मी हे करणार, ह्या फील्डमध्ये ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला. त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत, ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत. आसामचे मोइनुल सर आहेत, हैदराबादमध्ये माईम मधू आहे. आता माईम मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला. कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे ते खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होत. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर, तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल. तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटॉल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे, त्यांचे व्हिडिओ ते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 25th century मध्ये तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण माझा मला मी त्या ह्याच्यात मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे. मला ते 4 दिवसाचं फेम
0: म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
1: आणि मला असं काही ऑडिशन साठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर काही प्रिंट असेल किंवा काही मूवीज वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो. आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शब्दशरी, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर तोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग असेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
0: एक्झॅक्टली, तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचंय ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरी मधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमच्या बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजे, कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा, तर मग पुढे इथून पुढे तुम्ही काम करू शकता.
1: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव, असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या टाईममध्ये त्यांनी माईम प्रॅक्टिस केली 2-3 वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है, तरच त्या लेवलला पोहोचलेले.
0: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवनघटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माईम आर्टचा खूप मोठा आणि मुलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप, म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात, कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माईम आर्ट ते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडत आहेत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलका आहे. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माईम आर्टिस्ट असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या माझ्या तशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या वाटते, क्या वाटते. नाही असं पाहिजे. क्या बात है. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माई मार्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.

0: थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं थँक्यू सो मच.
1: आणि खरं तर आता बॅकस्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला एक ते दीड वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके मध्ये मग काही गोष्टी झाल्या मग इकडे दुसरी कामं नंतर सर खूप बिझी मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डिड इट.
0: सो एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे तो डिरेक्ट करतो माइंड प्ले क्लिक नावाचा एक प्ले आहे तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले प्लीज जाऊन एकदा बघा प्लीज प्लीज प्लीज
1: डेफिनेटली शुअर शुअर वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत स्कूल गोईंग स्टुडंट असतील किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा या ही कला अंगी करायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज
0: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
1: येस
0: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग. थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
1: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो ही विशेष मुलाखत मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा ज्यामध्ये आपण माईम आर्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माईम आर्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा आणि त्याच

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमच्या आपल्या रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या चला पर्यटनाला या कार्यक्रमांतर्गत मी तुम्हाला आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे. मुंबईत असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील श्री गणेशाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची जगभरात एक वेगळी ओळख आहे, ज्यामुळे देश विदेशातून लोक गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या मंदिरात गणेशाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यामागे एक खास कथा आहे. या मंदिरातील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळून सिद्धीपीठाशी जोडलेली असल्यामुळे या मंदिराचं नाव श्री सिद्धिविनायक आहे. या मंदिरात येणाऱ्या भाविकांची गणेशावर अतूट श्रद्धा आहे. देव त्यांच्या मनोकामना पूर्ण करेल अशी त्यांची श्रद्धा आहे. हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या संख्येने लोक भेट देतात. या मंदिरातील गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याचं मानलं जातं. श्री सिद्धिविनायक मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती 2.5 फूट रुंद असून ती काळ्या रंगाच्या दगडांच्या तुकड्याने बनलेली आहे. कृपया सांगा की मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीची सोंड उजवीकडे वाकलेली आहे आणि त्याला 4 हात आहेत आणि त्यामुळे त्याला चतुर्भुज असंही म्हणतात. श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये वरच्या उजव्या हातात कमळ, वरच्या डाव्या हातात एक छोटी कुऱ्हाड आणि खालच्या डाव्या हातात पुष्पहार आणि त्यांच्या आवडत्या मोदकांना भरलेली वाटी आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर खास का आहे त्याविषयी आता सांगते. श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील असंच एक प्रसिद्ध मंदिर आहे जे भगवान गणेशाला समर्पित आहे. सर्वात महत्वाचं आणि व्यस्त मंदिर महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील प्रभादेवी इथे आहे, जे लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी 1801 साली बांधलं होतं. या जोडप्याला मूलबाळ नसल्याचं म्हटलं जातं आणि नंतर वंध्य मन्ह्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या उभारणीमागे एक कथा आहे जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल. लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी 1801 मध्ये गणपतीचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या मंदिरात येऊन अपत्यहीन जोडप्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल, आशीर्वाद म्हणून मूल मिळावं ही याची संकल्पना. या मंदिराची मूळ रचना चौकोनी बिंदू असलेल्या घुमटाच्या आकाराच्या शिरानं सुशोभित केलेली आहे. एकदा संत अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य रामकृष्ण जांभेकर महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार मंदिराच्या प्रमुख देवतेसमोर 2 दैवी मूर्ती साकारल्या. स्वामी समर्थांच्या भविष्यवाणीनुसार 21 वर्षांच्या कालावधीनंतर दफन केलेल्या मूर्तीमधून एक मंदार वृक्ष वाढला, ज्याच्या फांद्यांमध्ये स्वयंभू देवता गणेशाची प्रतिमा दिसू लागली. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जुन्या भागात सभामंडळ, मुख्य गर्भगृह, वरांडा आणि पाण्याची टाकी आहे. या मंदिराची भव्यता वाढावी यासाठी नवीन मंदिर परिसर बांधण्यात आला आहे. वास्तुविशारद शरद आठले यांनी मंदिराच्या डिझाईनला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी राजस्थान आणि तमिळनाडूमधील मंदिरांचा अभ्यास केला. सर्व आवश्यक व्यवस्था केल्यानंतर 1990 साली श्री सिद्धिविनायक मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं. देवतेची जुनी मूर्ती सोन्याचा मुलामा असलेल्या घुमटाच्या वर बांधलेली बहुकोणी 6 मजली ठेवण्यात आली होती. आज जाण्यासाठी 3 मुख्य प्रवेशद्वार करण्यात आले असून या मंदिराच्या मुकुटालाही नवे रूप देण्यात आले. मुंबईत जाण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. मुंबईत पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. उन्हाळा हा मुंबईला भेट देण्यासाठी चांगला काळ नाही, कारण तो अत्यंत उष्ण आणि दमट असतो. मुंबईत थंडीचा ऋतू खूप आल्हाददायक असतो. जर आपण मंदिराबद्दल बोललो तर श्री सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे, कारण यावेळी मंदिरात कमी गर्दी असते. तसंच तुम्ही विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, माघी, श्री गणेश जयंती आणि भाद्रपद श्री गणेश चतुर्थी या सणांमध्ये मंदिराला भेट देऊ शकता, ज्यात विशेष प्रार्थना सेवा आहे. तुम्हाला श्री सिद्धिविनायक मंदिरात जायचं असेल तर दादरहून प्रभादेवीला जाण्यासाठी मुंबई शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला बेस्टची बस मिळेल. दादरला जाण्यासाठी तुम्ही लोकल ट्रेनचीही मदत घेऊ शकता. यासोबतच दादर ते प्रभादेवीपर्यंत कॅब सेवाही उपलब्ध आहे. कॅबच्या मदतीनं तुम्ही शहराच्या कोणत्याही भागातून प्रभादेवीला पोहोचू शकता. तुम्ही देशातून किंवा परदेशातून श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी मुंबईत येत असाल तर मुंबईत कसं पोहोचायचं याची माहिती आता सांगते. विमानानं श्री सिद्धिविनायक मंदिरात कसं पोहोचायचं असेल तर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या उत्तरेस 30 किलोमीटर अंतरावर आहे.
इथे पोहोचल्यावर तुम्ही प्रभादेवीला जाण्यासाठी कॅब किंवा बसने जाऊ शकता. ट्रेनने श्री सिद्धिविनायक मंदिरात जायचं असेल तर मुंबई शहर हे भारताशी रेल्वेने खूप चांगलं जोडलेलं आहे. मध्य पूर्व आणि पश्चिम भारतातून निघणाऱ्या गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बीटी इथे येतात आणि उत्तर भारतातील गाड्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर येतात. भारतातील अनेक राज्य आणि शहरांमधून बसेस मुंबई सेंट्रल बस स्थानकावर येतात. या स्थानकावर बहुतांश आंतर महाराष्ट्र बसेस येतात, परंतु पुणे आणि नाशिक येथून प्रवास करणारे लोक दादर रेल्वे स्थानकाजवळील बस स्टँडवर पोहोचू शकतात. तर मित्रांनो, आज आपण श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी दादर इथल्या मंदिराविषयी जाणून घेतलं. पुन्हा भेटूया, चला.

ಮಗ ಮೈ ಸರಿ ಸಗ ಮಗ ಸಗ ಮಗ ಮದ ಮದ ನಿ

सारेगामा कावा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

सारेगामा कागवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

76 to the William Road address.

your voice. I am singing sound. Soup sound.

9.

0: मितवा,
1: फ्रेंड, फिलोसोफर, गाइड, मित्र, तत्वज्ञ, वाटाडे,
0: मितवा,
1: तू माझी, मी तुझा.

0: तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोट नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

सारेगामा कावी डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताताने ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडले. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असतो. ताज्या पानांची हिरवीगाळ पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ थोडी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावायशी नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्वटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत असत. कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहे. कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई, उद्या तो लावेल हो, वाट आस त्याला असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी नाही असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखीन समजून घालावयास येते का याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे ला व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकसरता करायची. विस्तीर्ण पानम भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणतात. अक्काच्या शब्दांनी मी विरघळली. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले.
अक्काने माझ्या हातात पान दिले. हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी एका हाताने चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार रोचट होती. टाका तुटे ना श्याम, ती दुसरी चोय घे, ती चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली. तसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ती माझी पत्रावर वाढ मला, मी आईला म्हणाले. हातपाय धुवून आलास का पण, आईने विचारले. हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाही पण तू सुसूत करतो आहेस, नाक शिंगरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाले. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव उभी सट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमण कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमण घालायची असते. ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करी ते उत्कृष्ट करी, असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो व ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाढत घाले तर कशी सारखी घाले, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करे. ते इतकी छान धुणी वाळत घाले की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे, त्यावेळेस किती बारीक झालेले शिंपे हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेवू नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावयास शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामहून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवावयास घातली नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला, आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला, मी तुम्हा जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे, असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो, मग मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूच नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्रा आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्री अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड. मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणा डाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लॅस्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने

तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो, त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होते की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल, तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहर आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. हा, पिवळ्या घशाची चिमणी जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं. तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या कॉलेज कटा या सेगमेंटमध्ये आज आपण एनसीसीच्या काही ऑफिसर्सना भेटणार आहोत. एनसीसी एक्झॅक्टली काय आहे, एनसीसीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कार्यक्रम किंवा कशा प्रकारे काम जे आहे ते एनसीसीच्या माध्यमातून केलं जातं, किंवा आपल्या कॉलेजमध्ये अर्थात NGHRN DK मराठे कॉलेजमध्ये असणारा एनसीसी युनिट सध्या कशा पद्धतीने कार्यरत आहे, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल बलकवडे. कुणाल हे सिनियर अंडर ऑफिसर आहेत एनसीसीमध्ये, आणि शिवानी लंबे. शिवानी एक कॅडेट आहे. सो या दोघांसोबतही आपला आजचा संवाद जो आहे तो असणार आहे, आणि आपण या आजच्या संवादाला सुरुवात करूयात. खरं तर कॉलेज जीवन जगत असताना किंवा शालेय जीवन जगत असताना एक कुठेतरी आपल्या अंगी शिस्त लागली जावी, किंवा कुठेतरी पुढे जाऊन समाजाच्यासाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे, किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण व्हावी याकरिता एनसीसीचा बराच फायदा होतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, किंवा जे क्षेत्र की जे महिला समाजसेवेसाठी काम करत आहे अशा क्षेत्रामध्ये जर रुजू व्हायचं असेल तर एनसीसीचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळतो. तर आज एकंदरीत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कुणाल, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. खरं तर तू आता थर्ड इयरला आहेस आणि एक सिनियर अंडर ऑफिसर म्हणून एनसीसीमध्ये काम करतोयस. मला सांग, सुरुवातीला एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात राष्ट्रीय छात्र सेना, एनसीसी नक्की काय आहे आणि तिथे काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग एनसीसीमध्ये दिलं जातं?
1: तर साधारणतः एनसीसी एक संघटना आहे भारताची, युवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी की तुम्ही देशासाठी काय करू शकता, म्हणजे सेनेमध्ये असो किंवा वायुदल असो किंवा नौदल असो, त्यामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्या साधारणतः आपल्याला शिकवतात, शिस्त शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकत्र सगळ्यांसोबत मिळून जुळून काम करण्याचा शिकवतात, आणि समाजसेवा शिकवतात. ती लोकांसाठी कसे कार्य करावे, पहिले आपण असो पण दुसऱ्यांसाठी कशी कामं करावी, हे एनसीसी शिस्त लावली जाते. ते साधारणतः परत एनसीसी 15 जुलै 1948 सुरू झाली भारतात. आतापर्यंत ती चालू आहे, पूर्ण भारतात पसरलेली आहे ही संघटना.
0: नक्कीच. मला सांग, तू आता गेली 3 वर्ष झाले एनसीसीमध्ये, तुझ्या पोस्ट बाडल गेल्या असेल किंवा तू काम करतोयस किंवा काय, तुला स्वतःचा अनुभव काय आहे तुझ्यामध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये लागल्यानंतरचा कुणाल आणि आताचा सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करणारा कुणाल, काय बदल दिसतो?
1: फर्स्ट इयरला मी NGHRA कॉलेज घेतलं एनसीसीसाठी, कारण की मी शाळेमध्ये होतो FAK इंग्लिश स्कूलमध्ये, तेव्हापासून NGHRA कॉलेजमध्ये 26 जानेवारीला आपला कार्यक्रम होतो, तिथे बघायला यायचो शाळेपासूनच. मला त्यासाठीच मी आलो फर्स्ट इयरला, इथेच कॉलेज घेतलं हे खास करून एनसीसीसाठी. ते कॉलेज घेतलं, फर्स्ट इयरला आलो, सर भेटले आम्हाला, सरांनी शिकवलं, शिस्त लावली. फर्स्ट इयरला तर बोलायला घाबरायचो आम्ही, असे म्हणजे सरांसोबत बोलायला, विद्यार्थ्यांसोबत म्हणजे मित्र बनवायला पण घाबरायचो बऱ्यापैकी. मग सेकंड इयरला आलो मी, सेकंड इयरला फर्स्ट इयरला कॅडेट जो, सेकंड इयरला लान्स कॉर्पोरल झालो, रँक भेटली एक, सगळ्यांसमोर म्हणजे कम्युनिकेशन करायला लागलं. मग सेकंड म्हणजे जे फर्स्ट इयर नवीन आले त्यांना शिकवावं लागलं जे आम्हाला येतं ते, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. तेच बिल्डअप आला मला थर्ड इयर मध्ये आलो मी. थर्ड इयर मध्ये आता कॅम्प केले, टोटल 11-12 कॅम्प केले मी सेकंड इयर पासून. आता दिल्लीला कॅम्प केला, त्यामुळे कॉन्फिडन्स एकदम बोलतात वाढलेला आहे. एनसीसीमध्ये तेजी मदत झाली भरपूर, स्वतःमध्ये बदल करण्यात भरपूर बदल होतात. त्यामुळे आता मी सिनियर अंडर ऑफिसर झालो,
0: बरोबर,
1: तीच मदत झाली.
0: नाही, खरं महत्वाचं आहे, कारण सी आफ्टर ऑल उद्या आपण आपल्याला उद्या जाऊन काय करायचंय, किंवा आपण कुठेही एका ठिकाणी आपण कामाला लागतो, तर मुळात कामाला लागणार ती तिकडे असू देत, किंवा आपण सैन्यामध्ये म्हणूया तिकडे गेल्यानंतर, तिकडे सगळ्यात जास्त मॅटर करते अर्थात तुम्हाला लागलेली शिस्त, आणि ती जी शिस्त आहे ती मला असं वाटतं एनसीसीमध्ये लावली जाते. एकतर वेळेचं नियोजन मला असं वाटतंय अतिशय महत्वाचं आहे, कारण एनसीसीमध्ये तुम्हाला जी काही एक वेळ दिली जाते आणि त्या वेळेत जर नाही आलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, बरोबर. सो जसं माझ्या माहितीनुसार की अगदी सकाळी पहाटे लवकर उठून मग तो सराव किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच त्याच्यामध्ये असतात. मी शिवानी तुझ्याकडे येईन. तू सध्या कॅडेट म्हणून आहेस, जॉईन केलेला आहेस, तुझं हे दुसरं वर्ष आहे बरोबर. तुला काय शिकायला मिळालंय? किंवा बऱ्याच वेळेला मुलींना थोड्याशा डिफिकल्टीज येतात किंवा अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा रेग्युलर मंथली प्रॉब्लेम्स असू देत, काही असू देत, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तू काय शिकलीस आणि तू स्वतः किती स्ट्रॉंग झालीस एनसीसीमुळे?
2: सगळ्यात आधी तर एनसीसी मी मुळात जॉईन

0: ते ह्यासाठीच ऑब्व्हियसली सगळ्यांना डिफेन्स मध्ये जॉईन करायचं आहे त्यामुळे. तर एनसीसी हा एक रूट बनतो एक स्पेशल एंट्री थ्रू. आणि जसं तुम्ही बोललात मुलींना प्रॉब्लेम्स होतात ते आहेच. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल. जेव्हा माझा फर्स्ट डे होता एनसीसीचा एनरोलमेंट साठी अँड दॅट टाइम दॅट रेग्युलर प्रॉब्लेम्स होते बट एक विलिंगनेस असते एक जोश असतो. सो एनसीसी हा जोश तर आहे बट त्याचबरोबर तुम्हाला हे शिकवतो की लाईक हाऊ टू स्टे ऑन द रोड्स. आणि प्लस एनसीसीने तर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि ज्या नव्हत्या त्याही बिल्ड केल्यात. जसं की ऑन रेग्युलर टाइम पंक्चुअलिटी आणि प्लस वरून रिस्पेक्ट देणं.
1: बरोबर
0: राईट. सो ऍक्च्युली एनसीसी मध्ये जसं आमचे 3 वर्ष आहेत तर मग तेही असतं की कोण म्हणजे थर्ड इयर सेकंड इयर फर्स्ट इयर मध्येच. आणि प्लस परेड्स करणं मग वेगवेगळ्या ऑफिसर्सना भेटणं आणि म्हणजे जे मोठे रँकर्स आहेत तर एनसीसी ते आपल्याला संधी देते. म्हणजे पीआय आर्मी ऑफिसर लाईक जे आपल्या देशासाठी त्यांचं योगदान देतात. सो त्यामुळे एनसीसी जसं बघायला गेलं तर हा एक खूप चांगला ऑर्गनायझेशन आहे नेशन टुवर्ड्स तुमचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी. जे तुम्ही कॉलेज थ्रू जे तुम्हाला करायला भेटतं ते एनसीसी तुम्हाला देत
1: करतात. एक्झॅक्टली क्या बात आहे खूप गोड. म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली बोलते हे यामध्ये सुद्धा एनसीसीचा कुठेतरी महत्वाचा भाग आहे. कारण मुळात काय असतं बऱ्याच वेळेला आपल्याला स्टेज फिअर असतं की मी सगळ्या लोकांसमोर मी आपापसात किंवा मी एकटी असे त्यावेळेला तर मी खूप कॉन्फिडेंट असते किंवा असतो. पण मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला जायचंय मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करायचंय त्यावेळेला कुठेतरी आपसुकच दडपण येतं. आणि ज्या वेळेला आपण एनसीसी जॉईन करतो मी एनसीसीच्या जे काही स्टुडंट्सना पाहते किंवा एनसीसीचे जे काही कॅडेट्स आहेत त्यांना पाहते प्रचंड कॉन्फिडेंट आणि आदरपूर्ण आदर कसा दिला पाहिजे हे जर एक्झाम्पल कोणाकडून शिकायचं असेल तर मला असं वाटतं एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून शिकलं पाहिजे. बरं आता मी कुणाल तुझ्याकडे पुन्हा येईन. तुमचे एनसीसीचे जे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील.
2: आमचे फर्स्ट इयरला होतं तेव्हा आम्हाला थर्ड इयर शिकवायचे. आमचे असे एक पिढी ना पिढी शिकवत जातात. आमची दर रविवारी फॉलिंग होती विजय टाय कॉलेजला जिथे आमचं आपला मेन युनिट आहे मुंबई ग्रुपचं 5 महाराष्ट्र ईएमई. तिथे आम्हाला 2 ते 3 आर्मी ऑफिसर आहेत ते शिकवतात. म्हणजे जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत म्हणजे जे मॅप रिडिंग असो जे कॉलेजमध्ये नाही होत लेक्चर्स मध्ये हे सब्जेक्ट होत नाही. मॅप रिडिंग असो नाहीतर JDFS असो हेल्थ अँड हायजीन शिकवतात. MCQ असतात जनरल नॉलेज घेतात. परत फिजिकल प्रॅक्टिस घेतात. ते दर रविवार टू रविवार होतं आणि आपल्या कॉलेजमध्ये रोज सकाळी 5:30 प्रॅक्टिस होतीच. म्हणून ते दोन्ही समांतर बॅलन्स करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. कॉलेज पण करावं लागतं त्यात बी एनसीसीमध्ये पण टाइम द्यावा लागतो.
1: बरोबर.
2: कारण की दोन्हीकडे शिस्त लागते त्यामुळे आपला फायदा होतो कॉलेजमध्ये.
1: एक्झॅक्टली नक्कीच. बरं मगाशीच तू कॅम्पचा उल्लेख केलास आणि तू जवळपास 11 ते 12 कॅम्पचा अनुभव तुला आहे. शिवानी तू गेलीस का कॅम्पला?
0: हो मी गेली.
1: क्या बात आहे. कुणाल कॅम्प किती महत्वाचे आहेत एनसीसीमध्ये आणि कॅम्प थ्रू काय शिकायला मिळतं?
2: कॅम्प आपल्याला एक आर्मीची शिस्त असे ती लावते. कारण की कॅम्प मध्ये एक रुटीन डिसाईड असतो. जेवण खुलतं 12 वाजता तर ते 12 वाजता रोज 10 दिवस कॅम्प येतं तर रोज 12 वाजता जेवण भेटणार. आणि ते 1 वाजता संपणार तर 1 नंतर कोणाला जेवण नाही भेटणार.
1: पण
2: ते 12 ते 1 मध्ये जेवढे समजा 400 पोरं आहेत कॅम्प मध्ये असतात लगभग 400 पोरं असतात मोठं. त्या 400 पोरांनी त्या 1-1.5 तासामध्ये जेवण करायचं. नंतर ना जेवण नाही भेटणार. ती एक शिस्त लागते. सकाळी रोज 5:30 उठा 5 वाजता उठा. परत ती पीटी परेड होते रोज पोरं मोजतात. ती एक शिस्त लागते उभं राहण्याची. परत शांत रोज गीत होतं राष्ट्रगीत होतं एनसीसीचं सॉंग होतं ती रोज एक सवय लागती. त्यामुळे परत रात्री लवकर झोपा. फोन वगैरे जमा करून घेतात. 10 दिवस फोन नसतो आमच्याकडे.
1: 10 दिवस फोन नसतो.
2: नसतो
1: किती छान आहे. म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं.
2: हो हो. एक हे दुभारी दुनियेशी संपर्क तुटतात.
1: बाहेरच्या दुनियेसोबत काही संपर्क राहत
2: नाही. जसं आर्मीमध्ये ट्रेनिंगला जातात 9-9 महिने जातात त्यांच्याकडे फोन वगैरे नसतो. त्यांना जे शिक्षण देतात तेच आम्हाला सवय लावून घेतात. 10 दिवसाचा कॅम्प असतो नॉर्मली. त्या 10 दिवसात ती शिस्त लावतात. त्यात लेक्चर्स होतात आपले दुपारचे सकाळचे 8 नंतर लेक्चर होतात. त्यात आपल्याला परेड शिकवतात जे आर्मीमध्ये होते. ते मी कॅम्प केले 8 ते 9 कॅम्प केले मी ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प साठी कॅम्प केले. तर त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस साठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 91 जण गेलतो पोर पोरी पकडून. त्यात पूर्ण भारतातनं पोर येतात. आपल्या एनसीसी मध्ये 17 डायरेक्टेड आहेत टोटल. त्या 17 डायरेक्टेड मध्ये एक महाराष्ट्र डायरेक्टेड आहे, त्यामधून आम्ही गेलतो. आणि त्यामध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, जसे तुम्हाला सांगितलं मॅप रीडिंग, हेल्थ अँड हायजीन, ऑप्शिकल्स असतात आपल्या कॉलेजमध्ये आहेत ऑप्शिकल्स, त्यामध्ये सिलेक्शन होतात. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 8 जण होतो, पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 8 जण सिलेक्ट झालतो त्यासाठी माझ्या इव्हेंटसाठी. म्हणजे माझा इव्हेंट होता JDFS जजिंग डिस्टन्स आणि फील्ड सिग्नल. तर त्यामध्ये आम्ही 8 जण पूर्ण महाराष्ट्रातनं, त्यातनं आमचा पहिला नंबर पण आला महाराष्ट्रात, फर्स्ट आला. आणि त्या तिथेच रँक भेटली मला सिनियर अंडर ऑफिसर दिल्लीतच. म्हणजे तो कॅम्प आहे की हाय प्रोफाईल कॅम्प आहे. एनसीसी मध्ये 2 आहेत, एक 26 जानेवारीला होतो, तो सगळ्यांनाच माहिती असेल आरडी परेड होती 26 जानेवारीला कर्तव्य पथवरती. आणि एक कॅम्प हाय हा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प, तो कॉम्पिटिशन साठी कॅम्प असतो आणि तो परेड साठी कॅम्प असतो. त्यातलाच एक कॅम्प मी केला आपल्या 5 महाराष्ट्र एमए मधनं. मी दुसरा असेन, एक मिस होते आमच्या 2023 गेलत्या फायरिंग मध्ये आणि आता मी दुसरा.
1: म्हणजे तुम्हाला तिकडे गन ट्रेनिंग पण दिलं
2: जातं? हो, फायरिंग असं एक सब्जेक्ट असतो, फायरिंग, ऑप्शिकल्स, परत हेल्थ अँड हायजीन एक सब्जेक्ट असतो.
1: अच्छा.
2: एक मॅप रीडिंग, नकाशा वाचन, म्हणजे आपल्याला साधारणतः डोंगरावर घेऊन जातात एका, तिथे आपल्याला एक नकाशा देणार, कंपास देणार आणि तिथे आपण आपल्याला सांगणार नाही ते लोक आपण कुठल्या डोंगरावर आहे, कुठल्या एरियामध्ये, त्याचं प्रशिक्षण, आपण कुठं उभं आहे ते नकाशा वाचून शोधून दाखवायचं आपण कुठं उभं आहे त्या नकाशामध्ये.
1: बापरे,
2: हे असे सगळे प्रॅक्टिस घेतात कॅम्प मध्ये.
1: म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की ज्या मुलाचं किंवा मुलीचं हे आहे ना, की एक गोल आहे, निश्चय आहे की मला भरती व्हायचंय किंवा मला याच क्षेत्रात पुढे जायचंय, आणि अशी जिद्द मनाशी ठेवणाऱ्या प्रत्येक मुला मुलीसाठी मला असं वाटतंय एनसीसी हे मुख्य माध्यम आहे. कारण एनसीसी तुमचा पाया भक्कम करून घेते. आणि मला असं वाटतं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेस हा जो असतो तो ज्या वेळेला तुमचा असा पक्का होतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती मग इमारत उभी राहायला आपल्याला त्रास होतो. आणि मला असं वाटतंय हा जो बेस आहे किंवा एक्सेप्ट पुढे म्हणूयात आपण, हे एनसीसी करून घेते. शिवानी, तू सुद्धा सांगितलंस की तू सुद्धा कॅम्पला गेलेली आहेस, घरापासून लांब राहिलेली आहेस, तर तिकडे जे काही ट्रेनिंग दिलं जातं किंवा तिकडचं जे काही प्रशिक्षण असतं त्यामध्ये मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज वगैरे सुद्धा करायला सांगतात. तर मुलींना हे कसं जमतं किंवा मुली हे कसं जमवून घेतात किंवा त्यासाठी वेगळं काही ट्रेनिंग किंवा कोचेस कसे ट्रेनिंग ते देतात?
0: ओके, तर सगळ्यात आधी तर मुलं मुली सो जसं आमच्या सरांनी मेन्शन केलं, कॅम्प्स मध्ये तोच रेग्युलर स्केड्यूल असतो आणि प्लस म्हणजे सकाळी पीटी परेड होते, त्याच्यामध्ये आम्हाला जॉगिंग, एक्सरसाइज, तो एक्सरसाइज इज मस्ट. ते 10 दिवस ते करवतातच. मग त्याच्यानंतर ते जो रेग्युलर स्केड्यूल असतो तो, आणि प्लस घरापासून 10 दिवस लांब राहणे ऑब्व्हियसली एक मुलीसाठी, बट स्टील देर इज नो डिफरन्स. सो त्यामुळे मम्मी पप्पा पण नो रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. तर तसेच 4 कॅम्प्स मी त्याच ह्याने अटेंड केले, जो विलिंगनेस, बिकॉज 10 दिवस ज्या कॅम्पसाठी आपण जातो आणि तिथून आपण शिकून परत येतो ज्या नवीन गोष्टी. सो फ्रेंड्सला सांगण्यात प्लस सिनियर्सला पण एक प्राऊड फिलिंग असते की हा इथपर्यंत त्यांनी 4 कॅम्प 5 कॅम्प्स केले, बिकॉज सिनियर्सच आम्हाला शिकवतात आणि ज्युनियर्स ते मोटिवेट होऊन तसे आम्ही कॅम्प्स अटेंड करतो.
1: नक्कीच, मला असं वाटतंय कुणाल आणि शिवानी तुमच्या दोघांकडून बऱ्याच गोष्टी एनसीसी बद्दल आपल्याला माहिती होत आहेत. कुणाल, एनसीसीचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं, सपोज फॉर एक्झाम्पल माझा काही बॅकग्राऊंड किंवा मी शाळेमध्ये एनसीसी किंवा काही या गोष्टीमध्ये केलेला नाहीये किंवा कधी पार्टिसिपेट केलेला नाहीये, पण जर मला आता कॉलेजमध्ये आल्यानंतर जर माझी इच्छा झाली तर असे काही विद्यार्थी असतील तर ते एनसीसीमध्ये सहभागी होऊ शकतात का? किंवा जर त्यांना एनसीसीमध्ये सहभागी व्हायचंय तर त्यांना ते शून्यापासूनचं जे काही ट्रेनिंग आहे ते एनसीसीमध्ये कॉलेजमध्ये आपल्या दिलं जात आहे का?
2: आपल्या एनसीसीमध्ये एक एनसीसीचा एक मेन रोल आहे की जर तुम्हाला एनसीसी मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करायचंय तर तुम्ही शिकत असलेले पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी, म्हणजे असं नाही की याच कॉलेजमध्ये हवंय, पण तुम्ही काही ना काहीतरी शिकत असलेले हवे. तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट करून एनसीसी नाही करू शकत.
1: बरोबर.
2: कारण की ते आपल्याला बी सर्टिफिकेट आणि एनसीसीचा मेन मुद्दा आहे की सी सर्टिफिकेट, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटती ऑफिसरसाठी. आपल्याला एक्झाम नाही होत, जी एक्झाम होती सीडीएस मध्ये त्यामध्ये एक्झाम नाही होत. आपण डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू त्यासाठी क्वालिफाय होतो, स्पेशल एंट्री असते. त्यामुळे तो एनसीचा सी सर्टिफिकेट घेण्यासाठी डॉक्युमेंट लागतात. डॉक्युमेंट मध्ये आपल्याला कॉलेजचा उपचार हे करावं लागतं, उल्लेख करावा लागतो, बोनाफाईड लागतात. मेन नियम आहे. बाकी एनसीसी कोणी करू शकतो, 11वीचा स्टुडंट करू शकतो, 12वीचाही करू शकतो, फर्स्ट इयर करू शकतो, सेकंड इयर करू शकतो. पण नियम हा आहे की तुम्ही शिकत असलेले,
1: शिकत असताना तुम्ही कॉलेज मध्ये कंटिन्यू तुम्ही काहीतरी करताय करू शकत. बरोबर. एक्झॅक्टली. बरं, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे शिवानी, तू सध्या कोणत्या कोर्सला आहेस?
0: मी बॅचलर ऑफ सायन्स मध्ये
1: कम्प्युटर सायन्स. सो तो अभ्यास आणि एनसीसीचं हे सगळं ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते? त्याच्यामध्ये तुझं पर्सनल आयुष्य असेल किंवा हेल्थ असेल, ही कशी मॅनेज करते?
0: मुळातच आमची फॉल इन 2 तासाची असते. सो जे 2 आवर्स असतात त्यातच आम्ही म्हणजे त्यातच 100%. तर स्टडीज मॅनेज करायला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, बट नाही ते होतं मॅनेज बिकॉज ऑब्विसली वी आर एनसीसी कॅडेट अँड वी आर मेंट टू मॅनेज द थिंग्स. तर त्यामुळे ते काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लस हेल्थ इश्यूज काही असो बट स्टील एनसीसी करतोय, जोश आहे. आणि मग प्लस बिकॉज खूप काही शिकायला भेटतं, खूप नवीन गोष्टी म्हणजे जिज्ञासा जी असते त्यासाठी, राईट? सो त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येत नाही. बट या
1: आणि आणि इच्छा तिथे मार्ग, शेवटी तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, मार्ग सापडतच.
2: मी सुद्धा 2 महिने कॅम्पला होतो, लगातार कॅम्पला होतो. माझं कॉलेज इथे बुडलं, आणि कॉलेजने सपोर्ट केला, टीचर्सने सपोर्ट केला, आपले प्रिन्सिपल कदम सर आमचे तेच कॅप्टन डॉक्टर सर कदम, त्यांनीच आम्हाला सपोर्ट केलं. म्हणजे माझ्या इंटरनल एक्झाम्स बुडल्या आता 21 झाल्या ऑगस्ट मध्ये, पण त्यांनी सपोर्ट केल्या म्हणून मी कॅम्पला जाऊ शकलो, दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो.
1: नाहीतर
2: जर त्यांनी इथून हातवरती गेले असते
1: तर मग ते पॉसिबल
2: नाही. आणि हे सध्या पेपर देऊनच इथे बसली.
1: म्हणजे एकंदरीत मॅनेजिंग जे काही स्किल आहेत ते तुम्हाला एनसीसी मध्येच शिकवले जाते. बरं, आपण बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्ही आज दोघांनी इथे आम्हाला दिलीत. आपल्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी असू देत, 15 ऑगस्ट असू देत, या दिवशी ज्या पद्धतीने आपल्या एनसीसीचं परेड होते किंवा ज्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तिकडे होतं, तर ते खरंच वाखणण्याजोगं आहे. आणि तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करतायत, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण कुणाल, मी ऍज अ सिनियर अंडर ऑफिसर म्हणून जे कोणी नवीन स्टुडंट आहेत, जर त्यांना आपल्या एनसीसी मध्ये यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील?
2: नवीन स्टुडंट्सला येण्यासाठी एकच की एक वेळ तुम्ही फिजिकल फिटनेस मध्ये कमी असाल, शिकण्यामध्ये कमी असाल, पण तुम्ही शिस्तबद्ध पाहिजे. कारण की एनसीसी मध्ये येणं हा मेनच युनिटी अँड डिसिप्लिन आहे.
1: एक्झॅक्टली.
2: प्रशिक्षण आपल्याला फिजिकल वाढवता येतं 1 वर्षात 2 वर्षात, पण शिस्त ती पहिल्यापासून असते, ती एकदम अशी वाढत नाही, ती पहिल्यापासून थोडी
1: असायची,
2: त्याशिवाय ती होत नाही. एनसीसी असो एक असतं, पण लिमिटेड वेकन्सीज असतात. असं नाही की सगळे ज्या 100 जण येतात आम्हाला 100 जण घेता येत नाही, पण त्या 100 मधनं सिलेक्शन करून जर तुम्ही बेस्ट असाल, डिसिप्लिन असाल, तर तुम्ही सिलेक्ट होणार. आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ साधारणतः 50 पोरे आहेत एनसीसी मध्ये, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पकडून. तेच सगळ्यांना घेता येत नाही, पण जे बेस्ट असतो
1: ऑफकोर्स. आणि शेवटी तुमची विलिंग पॉवर आणि तुम्ही किती तुमची इच्छा आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली त्याच्यावरती फर्म आहात, उगाच करायचंय म्हणून नाही, तर इच्छा आहे आणि प्रामुख्यानं तुम्हाला त्याला प्राधान्य द्यायचंय म्हणून तुम्ही करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज तुम्ही दोघंही इथे आलात, खूप छान वाटलं. एनसीसी विषयी बऱ्याच गोष्टी आज तुम्ही इथे सांगितल्यात. अपकमिंग आपले काही प्रोग्राम्स आहेत, 3 डिसेंबरला सुद्धा आचार्य उद्यानामध्ये आपला मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी जवळ आलेला आहे, तर त्यासाठी तुमची तयारी जी आहे ती सुरू असेलच. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुळातच तुमचे जे कोणी सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा सिनियर तुमची जी टीम आहे, जी मेहनत ती खूप म्हणजे सगळेजण मी असं म्हणेन की जीव ओतून मेहनत घेत आहेत सगळेजण, तर त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे तुमची इच्छा आहे एनसीसी थ्रू तुम्हाला हे मिळावं ते तुम्हाला मिळत राहू अशी इच्छा मी इथे व्यक्त करते. आणि खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आणि आजच्या विशेष गप्पांमध्ये आज आपण जोडलो गेलो होतो आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या एनसीसीचे सिनियर अंडर ऑफिसर कुणाल बलकावडे आणि कॅडेट शिवाणी या दोघांसोबतच आपण संवाद साधला. आपल्या एनजीएचआरएन डीके मराठे कॉलेजमध्ये

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंट मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांना. मुकुंद सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर मुकुंद कोठावडे हे पुण्याहून आलेले आहेत आणि ते प्रोस्तो डेंटिस्ट या शाखेमध्ये ते काम करता आहेत आणि आज आपल्याला ते डेंटिस्ट्री आणि प्रोस्तो डेंटिस्ट हे जे उपशाखा आहे किंवा त्याची शाखा म्हणू आपण, त्याविषयी आपल्याला व्यवस्थित सविस्तरपणे आपल्याला माहिती देणार आहेत. पण सुरुवातीला सर, मला असं सांगा की एकंदरीतच शाळा कॉलेजमध्ये आपण कुठल्या विषयाकडे जाणार, सायन्स किंवा आर्ट, सायन्स कॉमर्स कडे वळणार हे आपण ठरवतो, तसं तुम्ही मेडिकल फील्ड निवडायचं हे कधी ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये प्रोस्तो डेंटिस्ट होण्याचं कधी स्वप्न तुमचं साकार करण्याकडे तुम्ही सुरुवात केली?
1: खरं सांगायचं झालं तर शालेय जीवनात अभ्यासात हुशार होतो, पण आमच्या सगळ्या कला शिक्षकांचं म्हणणं असं होतं की माझी कला बघून की तू कला शाखेलाच जा, खूप चमकशील. पण त्यावेळेस जो जनमानसाचा पगडा असतो, मार्गदर्शन चांगलं मिळत नाही किंवा आपण मनाला येईल ते करू देत नाहीत पालक, कारण त्यांच्याही डोळ्यावर पगडा असतो.
0: राईट राईट.
1: तर त्या हिशोबाने सगळेजण म्हणत होते की तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय तुमचं काही आयुष्य होऊ शकत नाही. तर त्यावेळी कला गुणांना वाव असूनही डॉक्टर व्हायचं म्हणून डेंटिस्ट झालो, कारण मेडिकलला थोडक्यात ऍडमिशन गेली. पण डेंटिस्ट्रीला गेल्यानंतर मग एक लक्षात घेतलं की आपण फील्ड कुठलंही घेतलं तरी त्याच्यात तुम्ही पूर्ण झोकून

0: जाणून सर्व कला आत्मसात करून सर्व ज्ञान आत्मसात करून त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे बघायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही नेहमी टॉप मध्ये राहायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी डेंटिस्ट्री घेतली. त्याच्यात त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनला सीट्स खूप कमी असायच्या पण मला माझ्या प्रोस्टोडॉन्टिक्स या विषयात हायेस्ट मार्क्स होते त्यामुळे ते त्याच्यात माझ्या कलागुणांना वाव होता म्हणून ही ब्रँच निवडली. त्याच्यात पेशंटचे गेलेले दात किंवा चेहऱ्याचा कुठलाही भाग नाक कान डोळा कवटी काही असलं तरी आम्ही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कॅन्सरमुळे टाळूचं ऑपरेशन केलंय टाळू नाही तर पेशंटचं बोलणं दिसणं खाणं पिणं हे सगळंच अफेक्टेड होतं. तर अशा पेशंटला जेव्हा आम्ही काही करून समाजात वावरता येईल असं करतो काम प्रोस्टोडॉन्टिक्स म्हणून ते खूप मनाला समाधान देऊन जातं. माझी एक पेशंट आहे पल्लवी देशमुख म्हणून तिला तोंडाचा कॅन्सर माझ्या क्लिनिकमध्ये डिटेक्ट झाला. तो एक वर्षापूर्वी डायग्नोसिस झालं होतं की काही नाही सगळं ठीक आहे पण डिटेक्ट झाल्यानंतर ती ज्या मानसिक सगळ्या टर्मॉइल मधून वादळातून गेली त्यावेळी तिला काउन्सिलिंग करणं तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना हे ज्या प्रकारे केलं आणि तिला मी कायम धीर देत राहिलो की सर्जरीचा रोल जेव्हा संपेल त्यावेळी मी तुला समाज वावरता येईल असं करून देईन आणि तिला स्टार प्रवाहाला पर्सनॅलिटीचं बक्षीस मिळालं. एवढा कॉन्फिडन्स तिचा वाढला. तर हे जे समाधान आहे ते पैशात मोजता येत नाही. आणि या समाधानाच्या शिदोरीवरच माझा डेंटिस्ट्रीतला 40 वर्षाचा प्रवास झालेला आहे.
1: वा वा 40 वर्षाचा वा वा
0: 4 दशकं झाली.
1: खूप सुंदर. आणि सर मी असं म्हणेन की तुम्ही चित्रकलेचा जो उल्लेख केलात चित्र जसं आपण आकाराला घेतो किंवा साकारतो तसं तुम्ही चेहराही सुंदर बनवण्याचं ते एक तुम्हाला कलाच आहे ती असं म्हणायला लागेल. चेहराही सुंदर कसा दिसावा किंवा बनवावा हे सुद्धा तुम्हाला म्हणजे एक पूरक साधन तुम्हाला पूरक अशी शाखा तुम्हाला तुम्ही निवडलीत आणि त्याचं तुम्ही सोनं केलं तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन. आणि सर तुमचं 40 वर्षाचं तुम्ही म्हणालात प्रॅक्टिस जी केली तर या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही पेशंटच्या वेगवेगळ्या पेशंटच्या समोर आला असाल किंवा काही सेलिब्रिटी असतील किंवा नामांकित व्यक्तींच्या परिचयात तुमचा झाला असेल तर असे काही अनुभव आहेत का चांगलेही सांगा किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर तेही आमच्या बरोबर शेअर करा.
0: सगळ्यात आठवण्यासारखा प्रसंग मला आठवतो तो इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटलला माझ्याकडे एक अमेरिकन 83 वर्षाची बाई तिच्या पुतणीने आणली.
1: अच्छा बापरे.
0: तिला मी त्यावेळी म्हणजे थोडस कमर्शियल अॅटिट्यूड मी ठेवत नसल्यामुळे तिला परोपरीने सांगितलं की बाई 83 वर्षाच्या तुम्ही आहात तर या वयात एवढी एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्हचा प्रश्न नव्हता त्यांना पैशाचा काही प्रश्न नसतो तर म्हटलं एवढी एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट तुम्ही का करून घेताय करून घ्यायचा मी तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला पण तिने माझं तोंड गप्प केलं हे एकच सांगून मला देवाने सुंदर बनवलं होतं मला देवाकडे सुंदर म्हणूनच जायचंय. तर हा एक अतिशय लक्षात राहण्यासारखा प्रसंग. दुसरा प्रसंग म्हणजे औरंगाबादहून एक लेडी आली होती तिला 40 इतली असेल फार तर तिचे सगळे दात काढले गेले होते. परिस्थिती अजिबात नाही तर म्हणे तुम्ही मला मदत करू शकाल का मी सगळीकडे कवळी करून बघितली पण ते काही जमलेलं नाही. तर आता त्या मुलीने जेव्हा पहिलं जेवण केलं बऱ्याच दिवसानंतर समाधानाने त्यावेळी आम्हाला असं वाटतं की देव पावला आपल्याला. असे हे डेंटिस्ट्रीच्या प्रवासातले बरेच प्रसंग आहेत पण हे दोन्ही प्रसंग जर बघितले तर उच्च पदस्थ व्यक्ती आणि ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा सगळ्यांना तुम्ही मदत करू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवू शकता आणि हे समाधान कुठल्याही पैशाच्या तरजूत मोजता येत नाही.
1: नक्कीच. सर तुम्ही म्हणालात की 40 वर्षांची सुरुवात तुम्ही क्लिनिक करण्यापासून केली तर क्लिनिक उघडताना किंवा नवीन सेटअप करताना नेमकं माणसांनी किंवा डॉक्टरांनी काय करावं लागतं त्याविषयी थोडं सांगा. म्हणजे क्लिनिक सेटअप कसा आपला असावा आकर्षित असावा जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा परिचय व्हावा या दृष्टीने तुम्ही सपोज नवीन या डेंटिस्ट्रीकडे वळणारे डॉक्टर्स असतील तर त्यांना क्लिनिक सेटअप त्यांनी कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करावं.
0: मला माझे दिवस आठवतात. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि प्रायमरी टीचर होते.
1: अच्छा.
0: आता एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा कसं शिक्षण घेतो हे फक्त ज्याच्या वंशात जावे तेव्हाच कळतं. त्यावेळी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, मी बोर्डात 43वा आलो होतो. तर नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमुळे शिक्षण चाललं, पण दवाखाना काढायची वेळ आली तेव्हा तुमच्या खानदानात कोणी दवाखाना काढलेला नाही. तुम्ही एवढे पैसे काढणार, कसे काढणार, म्हणजे तुम्ही बुडणार, हे पहिलं पाय खेचण्याची वृत्ती खूप असते. तेव्हा आपण असं म्हणू की काळजीपोटी लोक बोलतात, पण त्यावेळी मनात एकच होतं की आपण प्रॅक्टिस करायची, कारण जॉबमध्ये तुम्हाला खूप मर्यादा पडतात. कारण तुम्ही सिलेबसमध्ये बांधले जाता, अभ्यासक्रम संपायचा याच्यात बांधले जाता, पेशंट तुम्हाला करता येत नाहीत. तर मला हे पेशंटला ट्रीट करायचं समाधान जे पाहिजे होतं त्यासाठी म्हटलं प्रॅक्टिस हा एकमेव मार्ग आहे. आणि मग त्यावेळी आम्ही लोन घेऊन, म्हणजे 40 वर्षापूर्वी 1-1.5 लाखाचं लोन घेणं हे
1: खरं
0: आमच्या पिढीला तरी मानवणारं नव्हतं, पण ती उडी मारली आम्ही. आणि तोच प्रयोग आम्ही सक्सेसफुली 4-5 वेळा केला. दरवेळी मी क्लिनिक वाढवत गेलो. इच्छा एकच होती, पेशंटला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट द्यायची. सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे आपण मगाशी म्हणला तसं फक्त अॅटमॉस्फिअर आणि जे झकपक क्लिनिक नाही, तर बेसिकली तोंडात जे ट्रीटमेंट जाईल ती एथिकल असावी, ती गरजेची असावी, आणि त्याच्याने पेशंटला आहे त्याच्यापेक्षा वरती न्यावं, आहे त्याच्यापेक्षा खाली नेण्यात अतिशय अपराधाची की टोच लागते, बोचणी लागते. असे आता 40 वर्ष आमच्या जगभरातले पेशंट आहेत, बाहेरून येतात. मी लिबियाच्या अरब मेडिकल युनिव्हर्सिटीलाही प्रोफेसर होतो, तिथेही प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. तिथला एक किस्सा सांगतो, तिकडं एक पेशंट होता, तर सर्जरी डिपार्टमेंटने माझ्याकडे पाठवला. तर म्हटलं यांना हार्ड नाही काही नाही, ते म्हणे उद्याच्या आत यांना दात बसवून द्यायचे.
1: अरे बापरे.
0: आता ते सांगितलं तर म्हटलं असं शक्य होत नाही. ते म्हणले वी नो यू कॅन ओनली डू इट. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. तर त्यांना माप घेता येत नव्हतं, कारण हाडच नाही. फक्त त्यांची एकच इच्छा होती, त्यांच्याकडे अरबी लोकांमध्ये लग्नाच्या वेळी बंदुकांची सलामी देतात, तर म्हणजे त्यावेळी त्याच्या तोंडात दात दिसलेच पाहिजेत. तर अशा हिशोबाने मग त्यावेळी त्यांना 1 दिवसात दात करून दिले होते.
1: खरंच हा टास्क आहे.
0: पण ते त्यावेळी ते इतके खुश झाले की म्हणजे बंदुकीचा बार उडला आणि म्हटलं चला आपलाही बार चांगला उडलाय.
1: खूप छान अनुभव तुम्ही सर शेअर केलात. आता मी वळेन आपल्या इन्स्ट्रुमेंटेशन कडे, कारण डेंटिस्ट्रीसाठी बरंच मोठं असं इन्स्ट्रुमेंटेशन लागतं, त्याच्यावर खर्चही आपल्याला बराच करावा लागतो. तर हे आधुनिकीकरण पण त्याच्यामध्ये आपण नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत असतात मार्केटमध्ये, तर त्याचाही आपल्याला समावेश करून घ्यायचा असतो. तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचं कंपायलेशन कसं केलं किंवा कसं करता?
0: आता क्लिनिक जेव्हा मी चालू केलं त्यावेळी एकच लक्षात घेतलं की नुसतं इन्स्ट्रुमेंट चांगली असणं याही पेक्षा त्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टी, आणि मुख्य म्हणजे क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला तिथं क्लिनिकमध्ये आलोय असं वाटायला नको. कारण ते भीतीचं जे दडपण असतं प्रत्येकाच्या मनावर ते क्लिनिकच्या वातावरणाने जास्त होतं, तर तसं ते वातावरणही नको. पण स्वच्छताही पाहिजे, आधुनिकही पाहिजे. आता आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळी एअरोटर म्हणजे जे दाताचं ड्रिलिंग मशीन असतं ते 3-4 लाख रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, म्हणजे एवढ्या वेळा ते फिरतं, त्याचा स्पीड प्रचंड असतो. आमच्या वेळी ते नुकतंच आलेलं होतं. पण त्याच्यावरचा जर तुम्हाला कंट्रोल चांगला मिळाला तर पेशंटला ती अतिशय चांगली प्रोसिजर होऊ शकते, चांगले रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात. म्हणून त्यावेळी ते प्रथम घेतलं. तिथून जो प्रवास चालू झाला की म्हणजे आधी जे नुसतं ड्रिलिंग बिट होते त्याचा स्पीड 25,000, 30,000, 40,000 एवढाच असायचा, तर त्याला जेवढा वेळ लागायचा त्या मानाने आता हे एकदम काही पट वाढलं एकदम स्पीड. तर ते तिथून जी सुरुवात झाली ते ती कोविडमध्ये जर बघितलं तर कोविडमध्ये निर्जंतुकीकरण किंवा व्हायरसचे लागण होऊ नये म्हणून ज्या प्रिकॉशन घ्यायच्या, त्याला जे काही फिल्टर्स लागतात किंवा काही निर्जंतुकीकरणासाठी वेगळ्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात, त्या घेण्यासाठी खर्च खूप येतो. मग तो आयडियल ठेवायचं का प्रॅक्टिस बंद करायची किंवा तात्पुरती थांबवायची हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु आम्ही विचार केला की याच्यात आपण 1-2 वर्ष जर बंद ठेवलं तर ते योग्य नाही राहणार, पेशंटला सोय मिळत नाहीये. तर त्यावेळी आम्ही हे सगळे जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते किती खर्च आला तरी चालेल असं समजून ते सगळे घेतले आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे आता क्लिनिकमध्ये व्हॉट एव्हर एनीबडी कॅन गेट इन वेस्टर्न वर्ल्ड वी कॅन गिव्ह इट अशी परिस्थिती.
1: म्हणजे मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की भारत कितपत पुढे आहे किंवा आपण अदर कंट्रीजच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा कितपत प्रवास किंवा त्याचं इन्स्ट्रुमेंटेशनच्या बाबतीत किंवा एकंदरीत डेंटिस्ट्रीच्या बाबतीत कितपत आपण हे पुढे आहोत त्याबद्दल काय सांगाल?
0: 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळी एक असं होतं की पाश्चिमात्य देशात काही नवीन गोष्ट आली तर ती भारतात यायला 10-15 वर्षाचा टाइम लॅग असायचा. आता तो टाइम लॅग पाश्चिमात्यांच्या लक्षात आला की इथं जो व्हॉल्यूम मिळतो तो पाश्चिमात्यांकडे मिळू शकत नाही कारण तिथलं पॉप्युलेशन खूप कमी आहे. त्यामुळे आता ती गॅप खूप भरलेली आहे. आता तुम्हाला जगातलं कुठलंही तंत्रज्ञान जे पाहिजे असेल फॉर एक्झाम्पल डिजिटल डेंटिस्ट्री रोबोज हे सगळं आपल्या भारतात आता जास्त उलट जोरात चालतं. भारतात आपल्याला डॉक्टर इझिली अवेलेबल आहेत हे सगळ्यांचं सद्भाग्य आहे कारण परदेशात डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळत नाही. म्हणून आपल्याकडे मेडिकल टुरिझमही वाढवला तर ते एक अतिशय चांगलं जगात आपली इमेज करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
1: हो मी पण याच प्रश्नाकडे येणार होते की गव्हर्नमेंटने काय नक्की केलं पाहिजे या सगळ्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्याविषयी काय सांगाल या माध्यमातून?
0: मी लिबियाला होतो त्यावेळी सुरुवातीला जेव्हा गेलो त्यावेळी तिथं समाजवादी विचारसरणी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड नव्हती.
1: बर
0: परंतु मी गेल्यानंतर एक वर्षभरात त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउ केली. तिथं विद्यार्थ्यांना शिकवताना असं लक्षात आलं की आम्ही जे स्वप्नात बघायचो ते तिथं विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फुकट द्यायचं सगळं म्हणजे पुस्तकं इक्विपमेंट आहे. तर आपल्याकडे ती वानवा आहे ती प्रत्येकाची कपॅसिटी नाही. तर ती कपॅसिटी नाही पण स्किल आहे नॉलेज आहे तर त्याला आपल्याकडे एनकरेजमेंट करण्यासाठी पुढाकार देण्यासाठी त्या मुलांना गव्हर्नमेंटने जेवढी हेल्प करता येईल तेवढी द्यावी. कारण आपण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे हे सगळं जेवढं सत्य आहे तेवढंच सत्य एक आहे की शेतकऱ्यांची आरोग्याची सेवा जी आहे त्याच्यासाठी आरोग्य रक्षक पाहिजेत तर त्या आरोग्य रक्षकांनाही व्यवस्थित इक्विपमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत. तुम्ही शहराच्या बाहेर मुंबईच्या बाहेर 5 किलोमीटर जा तुम्हाला लगेच लक्षात येईल की आरोग्य सेवेचा पारा एकदम खाली येतो.
1: अच्छा
0: खूप फरक पडतो की सेवा अवेलेबलच नाही किंवा मॉडर्न गोष्टी अवेलेबल नाही किंवा योग्य मार्ग नाही त्याला. आता जे मी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये खूप काम केलंय खूप कॉलेजेसला मी फाउंडर टीचर होतो फॉर एक्झाम्पल भारती विद्यापीठ रंगमनवाला कॉलेजला तर मी प्रिन्सिपल होतो पहिल्या दिवसापासून मी तिथं काम केलं. इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला काम केलं पुणे हॉस्पिटलला आता मी 25 वर्ष कन्सल्टंट आहे. माझ्या एकच लक्षात आलं की तुम्हाला सेवा जर पोहोचवायची असेल तर तिची किंमत सामान्यांच्या आवाक्यात असलेली पाहिजे. एक जीव वाचवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही सारी यंत्रणा त्याच्या मागे लावताय परंतु त्यामागे 100 जीव बाकीचे ससे ओलपट होतीये त्यांची हे थोडस चित्र बदलायला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला पाहिजे.
1: नक्कीच. मुकुंद सर मला असं सांगा आता की खरं तर तुम्ही पुण्याहून खास या इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात त्यामुळे आपण नाहीतर आपण वारंवार डिटेलमध्ये गेलो असतो या विषयाला धरून पण तरी सुद्धा एक लहान मुलांना कशी ट्रीटमेंट द्यावी तरुणांना कशी त्यांचे काय म्हणजे ते तरुण लोक तर पिझ्झा बर्गर खातात लहान मुलं आता चॉकलेट वगैरे जास्ती प्रमाणात खातात आणि वयोवृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात कारण सगळे रोग त्यांना जडलेले असतात. डायबिटीसमध्ये त्यांची शुगर चेक करा मग दंतवैद्यांकडे जा असं जे सगळं होतं तर याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तिन्ही या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही दृष्टिक्षेप टाकावा असं मी तुम्हाला विनंती करतो.
0: तुम्ही मॅडम खूप छान प्रश्न विचारला अतिशय अचूक म्हणजे आपण शरसंधान झालं असं म्हणतो ना तसा हा प्रश्न आहे. डॉक्टरांना जे शिकवलं जातं ते बऱ्याच वेळेला वयाचा विचार न करता रुग्णाच्या मानसिकतेचा विचार न करता अप्लाय करायचा प्रयत्न केला जातो. वयाप्रमाणे जेव्हा किंवा आर्थिक परिस्थितीप्रमाणे किंवा मानसिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा तुम्ही रुग्णाला ट्रीटमेंट द्यायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही त्या लेवलला जाऊन पेशंटशी संवाद साधला तर पेशंटची ट्रीटमेंट हमखास सक्सेसफुल करून घेतो. पेशंटच्या मनातच जर असेल की अरे हे काहीतरी वेगळं सांगतायत मला ते पटणार नाही तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल कधीही होत नाही. लहान मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर लहान मुलांना तुम्हाला डॉक्टरना त्यांनी 10 फुटावरून जरी बघितलं तरी काही सवयी आहे का हे बघायला पाहिजे. तर डॉक्टरला घाबरायचं नसेल तर डॉक्टरने पांढरा कोटच घातला पाहिजे, सिरियस चेहराच केला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की त्या लहान मुलाला इंजेक्शन देताना तो डॉक्टर छानपैकी चाळे करून त्याला हसवतो आणि हळूच इंजेक्शन देऊन टाकतो. आता हे पाश्चिमात्य देशात शक्य असू शकतं किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी असू शकतं ही जरी शक्यता लक्षात घेतली तरी डॉक्टरांनी हा अॅटिट्यूड ठेवला तर पेशंटलाही खूप बरं वाटेल आणि असे डॉक्टरही आहेत की जे झोकून देऊन काम करतात आणि विचारपूर्वक काम करतात. सगळेच डॉक्टर कमर्शियल विचार करत नाहीत. आता वयोवृद्धांचा जर आपण विचारलं तर तो स्पेक्ट्रम टोटली वेगळा आहे. वयोवृद्धांचा जर आपण विचार करायला गेलं तर त्यांना माझं आयुष्यात काय राहिलं, आता माझ्याकडे 40-45 वर्षाची माणसं येतात आणि म्हणतात माझं आयुष्यात काय राहिलं, त्यावेळी मला खूप वाईट वाटतं की अरे या माणसाने आयुष्यात काहीच पाहिलं नाही, त्याने 40-45 वर्षापर्यंत आयुष्य आपलं सगळं मुलांसाठी झोकलं आणि आता त्याला गरज आहे तेव्हा कोणीच बघायला नाही, त्या नैराश्यातून तो असं म्हणतो की अरे माझं काय राहिलंय. तर ही एक उभारी देण्याचंही काम डॉक्टरनी करायला पाहिजे आणि सहानुभूतीने जर ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात यशाचा म्हणजे निर्देशांक जो असतो तो कायम चढता राहतो.
1: आणि तरुणांचं आपलं राहिलं,
0: तरुणांचं जे आहे त्याच्यात बेसिकली मला थोडासा त्याला धोक्याचा इशारा किंवा लाल बावटा दाखवायचा आहे की कमर्शियल अॅटिट्यूडने जे जाहिरातींच्या प्रवाहात आपण वाहत जातो की हे करून घ्या ते करून घ्या ते करायला पाहिजे तर माझ्या मते सारासार विवेक बुद्धी वापरून विचार करून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत, याला खर्च किती, याची खरंच गरज आहे का. आता फॉर एक्झाम्पल व्हाइटनिंग हे करून घ्यायला हरकत नाही परंतु त्याची गॅनबाची मेक अशी आहे की पेशंटचं कॉम्प्लेक्शन पेशंटचं वर्ण तो गव्हाळी आहे गोरा आहे काळा आहे त्याच्यावर दाताचा रंगाचा कॉन्ट्रास्ट लक्षात घेता येतो. तर तो जर तुम्हाला काहीही केलं तरी पिवळट किंवा मोतिया कलरच वाटणार आहे तर तुम्ही करायची काही गरज नाही. त्याच्यात तुम्ही ते खूप वेळा केलं तर त्याचे केमिकल ऍक्शनचेही दुष्परिणाम लॉंग टर्म होऊ शकतात. तात्पुरतं काहीतरी करायला गेलात तर देर इज नथिंग परमनंट इन दिस वर्ल्ड. तर आता तुम्ही बघाल मॉडेल्स वगैरेचे दात सगळे खूप छान दिसतात पण नंतर जर बघितलं तर त्याच्यावर एवढी ट्रीटमेंट झालेली असते की ते नॅचरलनेस त्याचा सगळा गेलेला असतो. तर तोही एक थोडासा धोक्याचा इशारा मी देऊ इच्छितो. कदाचित हे ओल्ड स्कूल ऑफ थॉट थिंकिंग असेल परंतु नेचर कम्पॅरिझन नो डेंटिस्ट कॅन हॅव.
1: बरोबर,
0: किती आम्ही सोन्याचे दात बसवले तरी ते खऱ्या दाता एवढे चांगले कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं की पेशंट आहे त्याच्या वर जर तुम्ही देऊ शकत असाल तरच त्या ट्रीटमेंटला अर्थ राहतो.
1: आणि सर डॉक्टर तुम्हाला मी असं म्हणेन की उपचारच म्हणजे जे सौंदर्य आपण घेऊन आलो तुम्ही जसं म्हणाला दैवी देणगी असते आपल्याला तर तसं आपण राहावं जनरली नॅचरल राहावं नैसर्गिक राहावं असं आपण म्हणतो तर त्यासाठी आपण दूध भाज्या आणि फळं हे आपण बोलतो पण तरी सुद्धा तुम्ही काय कसा योग्य आहार घ्यावा आणि कसं आपलं एकंदरीत स्वास्थ्य आपण चांगलं ठेवू यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा
0: या बाबतीत. आता जो आपल्या समाज मानसावर आता जो झगडा चाललेला आहे की हिंदू संस्कृती विरुद्ध पाश्चिमात्य संस्कृती तर जेवढं आपण जाहिरातीत बघतो लहान मुलांना आता हल्ली व्हर्च्युअल मीडियामुळे जे लक्षात येतं की ते त्यांना तेच खरं वाटतं की टीव्हीवर दाखवलंय म्हणजे खरं आहे. तर पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री याशिवाय त्यांचं काही पाऊल पुढे पडत नाही. पण सायमल्टेनियसली जर विचार केला तर जेवढ्या आरोग्याच्या संकल्पना आपल्या जुन्या आहेत त्या जुन्या संकल्पना तुम्ही त्याज्य मानायला पाहिजे असं अजिबात नाही, काहीही कारण नाही तसं त्या त्याज्य समजायचं. आणि त्याच्यातला जो आर्टिफिशियालिटीचा प्रिझर्वेटिव्हचा जो भाग आहे किंवा शरीराला जी पोषक तत्व त्याच्यात मिळत नाहीत त्या भागावर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ते काही मागासले पण नाही, ते आरोग्याचं निर्देशांक येतो. त्यामुळे तुम्ही काय खायचं, एखाद्या वेळी फॅशन म्हणून खाल्लं फाईन इनफ, पण दररोज तेच खाल्लं तर तुम्ही बघितलं असेल अमेरिकन मुलं ओबेस का होतात, तर फक्त कोल्ड्रिंक्समुळे. म्हणजे पाव, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स याच्यामुळे ते फुगत जातात. आणि दुसरा एक भाग असा की युद्ध जे चालतं हल्ली ते युद्ध आपल्या पारंपरिक युद्धाप्रमाणे कोणीतरी हल्ला केला कोणीतरी रणगाडे घेऊन गेलं असं नाहीये, तर त्याच्यात बायोलॉजिकल वेपन्स जो खूप वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतात, तर ही एक शक्यता कोविडमुळे खूप बळावलेली आहे की अशाही मार्गाने शत्रूचा संहार करता येतो. आणि आपल्या संस्कृतीचा संहार झालेला आपण उघड्या डोळ्यांनी बघितलाय. म्हणजे आपल्याला कल्पना असेल लॉर्ड मॅकॉलेने त्यावेळीच नमूद केलं होतं की कुठल्याही राष्ट्राला पराभूत करायचं असेल, अंकित करायचं असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा. त्यामुळे लहान आपल्या तरुण पिढीला मी असं सांगू इच्छिन की तुम्ही तुमची जबाबदारी फक्त स्वतःपुरती आहे असं न समजता, फॅमिली पोटी आहे, देशापोटी आहे, या जगापोटी आहे हे समजून करा. तुम्हाला ईश्वराने जो जन्म दिलाय तो प्रोजेनी वाढवण्यासाठी दिलाय, फक्त स्वतःपुरतं बघण्यासाठी आणि आईश आरामासाठी आणि फॅशन करण्यासाठी नाही.
1: श्रोत्यांना मी सांगू इच्छिते डॉक्टर मुकुंद कोठावदे हे जसे प्रोस्टोडेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत, गेली 40 वर्ष ते स्वतःची प्रॅक्टिस करतायत, त्याचबरोबर ते उत्तम चित्रकार आहेत आणि उत्तम कवी आणि लेखक सुद्धा आहेत. साहित्यातही त्यांचा तेवढाच प्रवास झालेला आहे. सर, साहित्याच्या पुस्तकात तुम्ही एक स्वतःबद्दल लिहिलेलं आहे त्याचाही इथे उल्लेख आणि आमच्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, तर त्याविषयी तुम्ही थोडं चित्रांविषयी थोडं बोलावं आणि तुमचं जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी आमच्या श्रोत्यांना जरा सांगावं मी तुम्हाला विनंती करते.
0: हा मॅडम, तुम्ही म्हणजे आता मला सागर गागर मध्ये भरायला सांगताय. त्याच्यात बेसिकली मला भाषांची खूप आवड होती. 10वी मध्ये मी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत माझं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळी नुमवी सोडायची नाही, नूतन मराठी विद्यालय खूप प्रख्यात शाळा होती, तर ती सोडायची नाही म्हणून आम्ही 5-6 विद्यार्थी जे सिलेक्ट झालो होतो त्यांच्यासाठी सायम प्रशाला चालू केली. तर त्यावेळी प्राज्ञ, कोविद, सिनियर इंग्लिश या तिन्ही परीक्षांची मी तयारी केली आणि प्राज्ञ झालो, कोविद झालो, सगळ्या परीक्षा दिल्या. तर भाषेत खेळायला मला खूप आवडायचं. आता जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिली जबाबदारी असते कर्त्या पुरुषाची की फॅमिलीला सुखात ठेवायचं किंवा सामाजिक पत राखून आपण प्रगती करायची, तर ते ध्येय खूप छानपैकी साधलं गेलं एथिकली, म्हणजे कुठलीही आचारसंहिता न तोडता कमर्शियल न होता साधलं गेलं आणि त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. म्हणजे तुम्ही ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, तर अर्धा रिकामा बघितला तर तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. त्यामुळे मी आहे त्याच्यात समाधानी आहे, त्याला अल्पसंतुष्टता म्हटली तरी चालेल, परंतु उगीच वेडवाकडं काही धावायचं वेडवाकडं काही करायचं असं माझ्या मनात कधी आलं नाही. माझ्या मिसेसला अनफॉर्च्युनेटली कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आयुष्याची घडी सगळी बिघडली. तर त्यावेळी 10-12 वर्ष आम्ही जो लढा दिला सगळा त्याच्यात आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या पूर्ण खचून जाण्याची शक्यता खूप होती. त्यावेळी विचार करायचं स्वातंत्र्य किंवा शक्ती जी ईश्वराने आपल्याला दिली आहे त्यावेळी तुम्ही तारतम्य भाव न सोडता तोल न जाता जर विचार केला तर तुम्ही थोडंसं क्रुएल वाटू शकतं, पण तुम्ही जी काही विपत्ती आलेली आहे आपत्ती आली आहे तीही संधी म्हणून बघायचा जर प्रयत्न केला तर ते निगेटिव्हिटी तुम्ही जर ती इम्बाइब केली तुम्ही नैराश्याच्या गर्तेत गेला तर तुम्ही एकच विचार करायचा असतो की अरे मी एकटा नैराश्याच्या गर्तेत जाऊन माझंच आयुष्य बिघडवतोय असं नाही, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचंही बिघडवतोय. मग त्याच्या तुमचे निकटवर्तीय आले, मग तुमचे रुग्ण आले, आता रुग्णांना माझी गरज आहे का, तर 40 वर्षाच्या अर्थी रुग्ण माझ्याकडे व्यवस्थित येत आहेत तरी याचा अर्थ त्यांना गरज नक्की आहे. किंवा मी असं म्हणत नाही की मी सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट देतो, पण जी देतो ती पेशंटला चांगली वाटते यासाठी ते येणार आहेत. मग तीच जर उभारी मी सोडली किंवा दारूच्या प्याल्यात मी स्वतःला बुडवलं तर ते चुकीचं ठरेल. तर त्यासाठी मी खूप विचार केला. तर शब्द हे खूप छान माध्यम आहे आणि त्या शब्द माध्यमातूनच एकदंत व्यथा नवे कथा हे माझं आत्मचरित्र मी लिहिलं. त्याच्यात इतरांना उभारी द्यायचाही प्रयत्न केला मी की माझ्या मिसेसनीही कॅन्सरचा लढा जो लढला तो अतिशय स्तुत्य होता. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या जाण्याच्या दिवशी सुद्धा सकाळी तिने माझ्या मुलीला सांगितलं की तुझा कॅम्प आहे, तू कोणीही काही म्हटलं तरी माझ्याकडे लक्ष न देता तू तो कॅम्प करून यायला पाहिजे. तर अशी जी वीरांगना आहे तिचा तो अपमान ठरला असता की मी नैराश्याच्या गर्तेत जाणं. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की कॅन्सरसाठी आपण काही काम करायला पाहिजे. तर मी माझं एकदंत नावाचं प्रतिष्ठान काढलंय, त्याच्याने आम्ही त्याच्यातून गरीब रुग्णांना मदत करतो, कवळीसाठी म्हणा किंवा काही, पण मुख्यत्वे आता आम्ही कॅन्सरच्या याच्यावर खूप प्रयत्न करतोय की कॅन्सरच्या बाबतीत अर्ली डिटेक्शन, सगळ्यात लवकर निदान होणं हे गरजेचं असतं. त्यामुळे वेलस्कॅन नावाचं जे उपकरण आहे की जे डोळ्याला दृश्य स्वरूपात कॅन्सरचे काही चेंजेस दिसू शकतात त्याच्या आधी सेल्युलर लेवलला म्हणजे उती लेवलला जे चेंजेस होतात ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यात जागरूकता आणता येते. तर असे कॅम्प्स आम्ही करतो आणि ते टोटली फ्री करतो. आणि आता हे जे कलेचं जे आपण म्हटलात तर शब्द हे जसं चांगलं प्रभावी माध्यम आहे तसंच रंग हे प्रभावी माध्यम आहे. सुदैवाने मला डेंटिस्ट्री चांगली केल्यामुळे हात चांगला बसला का हात चांगला होता म्हणून डेंटिस्ट्री चांगली झाली हा प्रश्न मला अजूनही उलगडता आलेला नाही. पण मी चित्र काढायला कोविडमध्ये सुरुवात केली आणि त्यांनी मला खूप साथ दिली की मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा सगळ्यात चांगला उपयोग झाला. मी त्याला सक्रिय अध्यात्म म्हणतो. तर हे सक्रिय अध्यात्म जे आहे ते चित्ररूपाने उलगडलं गेलं. मागच्या वर्षी मी एक कॅलेंडर काढलं होतं ते पक्ष्यांचं होतं. सुप्रीत साहू म्हणून इंटरनॅशनल एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्या पक्ष्यांच्या चित्रांवर फोटोवरनं मी चित्र काढली, त्याचा कॅलेंडर केलं आणि प्रत्येक पक्ष काहीतरी आपल्याला संदेश देतोय आणि आपण पर्यावरण रक्षण पक्ष्यांसाठी केलं पाहिजे हाही एक संदेश त्याच्यातून दिला. आता यावर्षी मी राजा रवी वर्माची पेंटिंग घेतली आहेत आणि त्याच्यातून स्त्रीचं प्रारब्ध किंवा स्त्रीचे भोग किंवा स्त्रीचं नशीब या विषयावर मी चित्रमाला करतोय. तर त्याच्यात योगमाया शब्द कित्येक जणांना माहिती नाही. कृष्ण जन्माष्टमी सगळे खूप धूमधडाक्यात साजरी करतात, योगमाया कोण असाच प्रश्न सगळे विचारतात. तर योगमायाशिवाय कृष्ण अपुरा आहे. तर कंसाचं मनोभंग तेजोभंग तिने केला नसता तर कदाचित कृष्ण कहाणी पुढे चालू राहिलीच नसती. तर त्या न्यायाने स्त्रीलाही योग्य न्याय द्यायला पाहिजे. मनुस्मृतीपासून पाश्चिमात्य विचारसरणीपर्यंत सगळ्यांनी निसर्गाने स्त्रीला अबला केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करून जगराठी चाललेली आहे. त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. या हिशोबाने मी ही 12 चित्रं केलेली आहेत आणि ते कॅलेंडर आता लवकरच बाजारात येणार आहे. आणि या पुस्तकांचं कॅलेंडरचं सगळ्याचं उत्पन्न जे काही येईल ते मी कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो, ते स्वतःसाठी काही नाही.
1: कॅन्सरग्रस्त लोकांसाठी तुम्ही कार्य करतातच पण अनेक काही सामाजिक उपक्रम तुमचे असतील तर तेही आमच्याशी शेअर केले तर आम्हाला आवडेल.
0: त्याच्यात मी सुरुवातीला जेव्हा ट्रस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खूप चांगला प्रोस्टोरंटिस्ट आहे असं जग म्हणतंय, पेशंट म्हणतायत, पण मलाही माझं जे काही स्टँडर्ड आहे क्लिनिक सगळं योग्य ठेवणं आहे त्याच्यासाठी खर्च लागतो. त्याच्यासाठी चांगला टेक्निशियन लागतो, चांगली मटेरियल्स लागतात. तर त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट करायची असेल तर हे सगळं चाललंच पाहिजे. तर पेशंटला चार्ज लावलाच पाहिजे. आता पेशंटला चार्ज लावला पाहिजे तर त्याचवेळी सायमल्टेनियसली कित्येक लोकांना आपण नकार घंटा वाजवत असतो हे लक्षात येतं, कारण त्यांची ताकद नसते. मग काही पेशंटला मदत करण्यासाठी आपण काही माध्यमातून उपयोग करू शकतो का त्यांचा, तर म्हणून आम्ही ट्रस्ट काढला. ज्यांना डोनेशन द्यायची ते देतात, डोनेशन असेल तेवढं आम्ही पेशंटला फ्री करतो. काही वेळेला मग आपण म्हणजे मी एक उपक्रम केला होता वयाप्रमाणे सवलत.
1: अच्छा.
0: तर मला प्रश्न विचारला लोकांनी की अरे 90 वर्षाचे गृहस्थ आले तर तू काय 90% चार्ज कमी करणार का? म्हटलं आम्ही शब्द दिलाय त्यामुळे मी तो पाळणारच म्हटलं.
1: नक्कीच. खूप सुत्य असे तुमचे सगळे उपक्रम आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटी किंवा मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की 40 वर्षांच्या या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये प्रोस्तो डेंटिस्टच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार किंवा सन्मानित तुम्हाला करण्यात आलं असेल वेगवेगळ्या संस्थांतर्फे, तर ते काही उल्लेखनीय असे पुरस्कार तुमच्या आता आठवणीत आहेत का? त्याविषयी थोडंसं सांगा.
0: पुरस्कारांचं म्हणाल तर माझ्या दृष्टीने पेशंट जेव्हा सांगतो की डॉक्टर तुमच्यामुळे मी खायला लागलो, तुमच्यामुळे माझं आयुष्य सुधारलं. आता या पल्लवी देशमुखचा मी जो केला तिने आता आम्हाला खूप वेळा ती जेवायला बोलवत होती. एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून चाललं होतं. तिने जेवायला बोलवलं त्यावेळी तिने सगळ्या कॉलनीत सांगितलं की सर येणार हाच माझा दिवाळी दसरा. आणि तिने हे जे उद्गार काढले की आज केवळ मी तुमच्यामुळे आहे, हा माझ्या मते सगळ्यात मोठा पुरस्कार. मला चांगला प्रिन्सिपल म्हणून, चांगला डेंटिस्ट म्हणून पुरस्कार चांगले मिळाले, सगळं व्यवस्थित झालं. मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंटही होतो. परंतु माझ्या एकच लक्षात आलं, तुम्हाला जी समाजसेवा करायची आहे, तुम्हाला जी रुग्ण सेवा करायची आहे, ती तुम्ही या हाताची त्या हाताला कळू देता कामा नये. आणि त्या हिशोबाने पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हा सगळ्यात मोठा पुरस्कार समजतो मी.
1: खूप छान. डॉक्टर मुकुंद कोठावदे, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये खूप छान माहिती दिलीत. प्रोस्तो डेंटिस्ट म्हणजे नेमकं काय आणि प्रोस्तो डेंटिस्ट होण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे याचं करिअर गायडन्स आपण म्हणू मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी तेजस्वीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांची मुलाखत आज घेतली. पुन्हा एका नवीन डॉक्टरांना घेऊन मी पुन्हा भेटते हॅलो डॉक्टरच्या सेगमेंटमध्ये. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: हॅलो आणि नमस्कार, मी अँकर कोमल आणि आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा एक निर्णय घेतला. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमनी एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या कोर टीम मध्ये असणाऱ्या आणि एनडी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट एक सक्सेसफुल होण्यासाठी नेहमीच आता धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.
1: धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं, तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं, तर हे असं दिसतं अर्थात. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेले आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू. तर नेत्रा मॅम, सुरुवात तुमच्यापासून करेल की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिलात, पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं का वाटलं तुम्हाला?
1: सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मला मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे, म्हणजे जे ऑर्गनायझर्स जसं करतात, मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मी याची सुरुवात केली आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण हां, मला लोकांनी खूप सपोर्ट केलं त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी, म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल असं लोकांच्या मनात येतं. पण नाही, मी हे नाही फेस केलं असं. हां, काही काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली चांगली लोकं मला तेव्हा भेटली आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेले, मिसेस आणि टीम, आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2-2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेन्ड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही, अगदी फर्स्ट इव्हेंटपासून आम्ही असं केलंय की नाही, आम्हाला मॉडेल्स ट्रेन्ड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचा शो व्यवस्थित झाला पाहिजे, कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे, ही कमी आहे, असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाटले पाहिजे. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्यांचं ग्रुमिंग सेशन आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. सो आम्ही संडेला कारण ठेवतो, कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात, सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही, एकदा ऑडिशन झाले, फायनल सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रुमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो, कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट्स दे स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळतो फॉलो करायला, आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात. आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात.
0: हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहात ना, एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एका दिवसामध्ये त्यांच्या
1: मी स्वतः जे पॅजंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हे सगळे बॅक टू बॅक लेक्चर्स, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले माझ्या आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडेंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे.
0: एक्झॅक्टली
1: असं आहे, ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार त्याच्यात काही अर्थ नाही. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही हे ह्याच्या मागे खूप मेहनत घेतो की आमचे पार्टिसिपंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. सो त्यानंतर आम्ही एक अॅनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं, त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते, मॉम अँड मी, म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं, म्हणजे आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेले आहे त्यांच्या नातवांबरोबर, आणि त्या आजी देखील आता तुम्हीही उद्या आमचा शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि ते एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू, नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात, दो त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचं आहे तुला असं तसं, हा कशाला आता हे काय, आता वय झालं, आता पास झालं असं असतं, पण नाही. त्या इथे येऊन आणि त्यांच्या नंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना, तेव्हा त्यांच्या फॅमिलीला सुद्धा वाटतं की नाही बाबा तू, तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रुमिंग, म्हणजे छान दिसणं असं नाही, ओव्हरऑल त्यांचं बिहेव्हिअर बदलतं, त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात एकमेकांबरोबर, आणि त्यांचा छान ग्रुप होतो एकमेकांबरोबर, त्या छान मिंगल होतात, भेटतात, आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी असं आहे. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झाले, असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहेत किंवा ही बोलत नाही ती बोलत नाही, अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाही आहे का, कोणाचं एकमेक तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना हेल्प करा. येस येस, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, असं नाही की माझं माझं माझं माझं माझं माझं माझं नाही, तसं अजिबात नसलं पाहिजे. सो तुम्ही एकमेकांना हेल्प करा हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत, टच वूड, सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत, कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे.
0: मला असं वाटतं नेत्रा मॅम ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतः जवळून अनुभवलेली असते. म्हणजे मी तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्या, मग हे असं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ऍज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजंट पाहिले आहेत, आपण सगळेजण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये. तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचाही काही फायदा आहे. त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्म वरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल कॅटेगरी. आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणले. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत. म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वॉक करते, ही रॅम्पवर किती जाते पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की दे आर लाईक अस,
1: इन फॅक्ट दे आर मोर सेल्फ मोटिवेटेड अँड इन फॅक्ट दे आर इन्स्पायरिंग देन अस असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडस कधी कधी हेजिटेट करतो, पण त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल. इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहेत. इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत असं आहे. म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडिकॅप पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप खूप खूप
0: दे आर स्पेशल.
1: दे आर रिअली व्हेरी स्पेशल, रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट असं आहे ते. आणि मला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत,
2: बडोद्याचे
1: पण आहेत आणि हे स्पेशल लोक तिथून हे येणार आहे. फोटोशूटला आले त्यांना त्रास होतो नाही म्हणजे आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास, पण नाही हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, एप्रिशिएट करतात. त्यांची काही कटकट नाही, काही नाही. इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड.

0: पण गरजेचं असतं. कुठचा तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्याला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे, सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी. म्हणून मी तिच्याशी जुडले गेले आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे, मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय, निमिषा काय, आम्ही दोघीही जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुडल्या गेलो आहोत. आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे, आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट कितीही असं हे नाही होत की अरे हे करायचंय का, ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा ह्या हा पॉईंट ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर कितीही वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहायला, अरे बापरे मी विसरले असं नव्हता, पटापट ते हे केलं जातं. ऍक्च्युली
1: काय बोलतं, म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलं मी असं म्हणेन. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मला असं वाटतं हा मिळाला. आणि तुमची गाडी आता सुटली आहे आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होतो नाही का, म्हणजे कुठेही जा फिमेल एकत्र असले की अरे काहीतरी वाचतच, काहीतरी ते इश्यूज होतातच, मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम, पण हे मला इथे कुठे दिसतच नाही. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले, म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे, पण आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं तुम्ही म्हणाला कृष्ण मॅम की एक तो विचार मांडायचा, मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतकं छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईल मॅम, खरं तर काय म्हणतात त्याला डेडिकेशन कसं असावं तर हे असं आहे, कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती, बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजर्ड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे, बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे, त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कशा तुम्ही जोडल्या गेल्यात नेत्रा मॅम सोबत आणि जो एक एनडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय, कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोन मध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात. म्हणजे त्या दिवशी सगळं नीट झालं पाहिजे, मी ज्या गोष्टी बघून ठेवल्या आहेत बोललेल्या आहेत त्या तशाच झाल्याच पाहिजेत, एक हा कन्सर्न मला दिसतो तिकडे. तर तुम्ही आणि एनडी इव्हेंट्स किंवा नेत्रा मॅम हे रिलेशन कसं आहे?
2: इकडे आम्हाला ऍक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली. ऍक्च्युली आचार्य 90 हे जेव्हा मी ह्यांच्याबद्दल वाचलं आणि इकडे यायचं होतं एवढी एक्साइटमेंट होती, कारण की आम्हाला एक संधी मिळते जिकडे आम्ही आपल्याला पोर्ट्रे करू शकतो की आम्ही हे पण करतोय. आणि नॉट ओनली ठाणे, आतापर्यंत आम्ही ठाणे वैभव मीडिया असं आम्ही खूप लोकांना भेटतो, पण हे सगळ्यांकडे जाणार, म्हणजे तुमचं बेस, तुमचे जे थॉट्स आहे. आणि इकडे जेव्हा मी इकडे आली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडंसं वेगळं करते त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करताय, म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम, म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचं एक ड्रीम असतं, सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पेजंट करायचं. जसं नेत्राने सांगितलं, मुलगा लहान होता, तो मोठा झाला, 12 वर्षाचा होत आला, तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये, म्हणून मी पेजंट नेत्रा मॅमचे पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं, म्हणजे कोणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी, स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान, म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं, आम्ही सेशन्स जेव्हा अटेंड करायचं

0: शी गिव्स हर हार्ट टू इट. म्हणजे ती पूर्णपणे, म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार, किंवा ती शिकवते ती, शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाहीये, तुझं हे बरोबर नाही, सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन, शी विल ट्रेन हर, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते. म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे, ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखील नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम. म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑन मोर, एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं तेव्हा आय युज टू सी हर डुईंग एव्हरीथिंग अ गुड अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर, म्हणजे मी रेप्युटेड बँक वर काम करते. माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आतापर्यंत खूप वेगळं होतं. स्ट्रॅटजी डेव्हलपमेंट हे सगळं आहे, पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना तेव्हा मला एक वेगळं फील येतं. म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं, मोटिवेशन आहे, बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचा हाईट नाही, असं काही नाही आहे. म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो, सुरुवात अशी काही हे नाही झाली की तू ये म्हणून. मला आवड होती म्हणून मी म्हटलं की मी करू शकते का. शी नेव्हर स्टॉप्ड अस. म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स आणि ते करतात, म्हणजे खूप करतात. असं हे नाही आहे की चल आपण प्रयत्न तरी करूया. म्हणजे नेत्रा मॅम खूपच म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळं आहे. म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे, एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे, पण असं काही नाही. होल हार्टेडली सगळं करते आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय. म्हणजे आज मी जेव्हा बोलते मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलंय. म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होतं. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन टू इयर्स आय माय सेल्फ हॅव ग्रोन सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली कसं असेल ते बघू शकता. परत आमची कंटेस्टंट जे आहेत, जसं ग्रॅनी यांनी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं, तर त्याच्यात ती कंटेस्टंट म्हणजे ती साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत, त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम्फर्ट टू शोज, दे रिपीट कमिंग. अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशन साठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होतं की ते कसे होते आणि कुठे आले.
1: चेंज
0: चेंज आणि सेशन्स पण. म्हणजे नेत्रा जेव्हा बोलत होती की सेशन्स होते,

स्किनकेअर रिलेटेड प्रश्न तर तुम्ही बघू शकता किती म्हणजे काय ना काय डाऊट असतात. पण ते लहान मुलाला कुठली क्रीम युज करायची तेव्हापासून मोठ्यांना काय करायचं ते सगळं डाएट प्लॅन वगैरे सगळं समजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं नेत्राने ना खूप मनापासून करते म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात. ती एक तास समोरून जसं ती बोलली की फर्स्ट शो ला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, तसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो तर कारण

0: आणि नेत्राचं सपोर्ट आहे. म्हणजे आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं मी घरी आली, आम्ही घरी बसून डिस्कशन आणि म्हणजे ते खूप असं वेगळं बॉन्डिंग
1: झालंय
0: आणि टच वुड आम्हाला ते पुढे असं
2: करायचं. आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एक असे की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. आणि नेत्रा मॅम असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख दोरीला असते, तसं काहीच झालंय आणि त्यामुळे
3: पण ह्या दोघींमुळे एवढं शक्य एवढं पुढे येणं शक्य हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की या दोघींमुळे हे शक्य
2: नाही.
3: त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
2: म्हणजे आपण मला माहितीये मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर डेफिनेटली जे ग्रोथ ज्या फास्टली होते
3: अगदी खरंय की त्यांनी त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता आता इव्हेंट जवळ आलं म्हटल्यानंतर
1: दररोज
3: असं
1: की काहीतरी अर्ग हे करायचे ते आपण हा पॉइंट
0: सकाळी टाकतो मेसेज
1: झोपेत पण आठवलं की जे आठवतात ते
3: त्याच
1: ऍटलीस्ट.
2: आणि वी आर फीमेल्स, आपण रादर काम करताना पण आपल्याला आठवतं.
1: म्हणजे आम्ही एकमेकींशी बोलतो, म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसून आहे, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचन मध्ये, मी किचन मध्ये, आमचे फोन चालूच असतात. किचन मध्ये काम चालू आहे, ते बोलणं चालू
2: आहे.
1: हे करायचं राहिलं आपल्याला ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचंय ना, असं. इवन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा ठरव म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला कंटेस्टंट असं असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का, मग तिने आम्हाला फोन केला की भाई असं असं आहे काय करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे आपण बघूया, कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअरवरती, त्यावेळेला आम्हाला पहिले असा थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे उचलणं, की एकासाठी करणं उचलतोय आपण आणि ते करू पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे की तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण. मग आम्ही ती इंट्रोड्यूस केली की सगळ्यांना,
0: म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती. आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय की का यांच्या बरोबर, इट विल नॉट बी फेअर.
3: फेअर
2: हा बरोबर,
0: म्हणजे आमच्याकडे जर
1: रिझल्ट नाही देता
0: जर ऑडिशनमध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर, ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल आहे, फक्त ते व्हीलचेअरवर आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर तुमचे त्यांचे ग्रुप्स असतात ऑब्व्हियसली, जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात. म्हणून आम्ही विचारलं, मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आलं त्याच्यासाठी, म्हणजे पार्टिसिपेंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना.
2: एक्झॅक्टली,
3: इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे असे सगळे बास्केटबॉल प्लेयर्स
1: आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहे, बसून नाही
2: करत आहे,
3: त्यांचं चालू आहे, सगळे चांगले याच्यात आहेत.
2: मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय. पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंटच्या टीम सोबत छान दिलाखुलास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन स्ट्रेंथ.

0: नमस्कार श्रोत्याहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोत्याहो, आचार्य 90 FM माध्यमातून आज आपण एका छान खूप बनाड्याच्या टीमला भेटलेलो आहोत. एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशल इव्हेंट कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलाखुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंटच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलाखुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिन्ही जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट्स कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतात. खरं तर आता आपण या इव्हेंटविषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल. यावर्षी
1: येत्या 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचे रिहर्सल पेंडिंग.
0: येस, आणि यावेळेस म्हणजे ऍज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एकतर तुम्ही तिन्ही वुमन्स पुढे आलेल्या आहेत, स्पेशली वुमन्ससाठी काम करताय, एक हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. यावेळेला स्पेशली एबल कॅटेगरी आहे, यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्या?
1: सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही एक महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आम्ही आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं, 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं. 59, हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे 2 इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. सो त्यानंतर आम्ही विचार केला, मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता
0: पर्टिक्युलर
1: तुम्ही आता ठाणे का असं, तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवल्या आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे, आता आम्ही पण अतुरतेने वाट बघतोय.
0: बट मॅम, मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडला की बीइंग अ मॉडेल ऑर ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो, इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं, इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही की तुमचं काहीतरी कमी आहे, प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहे, तर या ग्रूमिंग मध्ये काय वेगळे पण झाले?
1: मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित, कारण व्हीलचेअर चे जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो ते रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशी जागा आपल्या प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं, पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही असं काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काही आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कोऑपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ऍज सच नाही झालेला आहे.
0: म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवता. यानंतर आता पुढच्या म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट, त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी म्हणाला दर्शन मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे चालू असतात. काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल?
1: ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत ह्याची खात्री. हा, ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्हाला आम्ही जी अपेक्षा ठेवली शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे चिरतो शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना
0: पूर्ण काळजी घेतली
1: की कुठेही इतकूसही कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडेंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय. मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय, हे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत त्या ह्याच्यानी कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत, कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत आम्ही.
0: मग तुमच्याकडे येईन आता, एक तर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मानलेली
2: नाहीये,
0: तरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर्ड झालाय, पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा कराल अशा सिच्युएशन मध्ये?
2: ते पण आम्ही प्लॅन केलेले
0: आहे. स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातलेच एखादी विचार घेतलाय मॅम वॉक करत आला. बट जोक्स पार्ट, ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह झालाय. कुठे पाहताय एनडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता येऊ म्हटलं?
2: आता जर बघितलं एनडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं, म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण आम्ही अलाइन्ड आहोत आतापर्यंत. काम आणि यु नो थॉट्स हे काय कधी कमी होत नाही, फक्त आपली एनर्जी कितपर्यंत राहते, किती सपोर्ट मिळणार आपल्याला ते आहे. आणि इव्हेंटमध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं, परत आमचे आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे जिकडे आम्ही फिलर्समध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचं ते दाखवतात. म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं, नवीन कुठली डिझायनर आहे, आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना प्रमोट का करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे. म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे, जे पैठणी साडीचं आम्ही वॉक करणार आहे, ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन. मोस्टली आम्ही असं फोकस करते की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्ही आम्हाला अप्रोच येतं असं नाही की नाही, पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्समध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय तर लोक समोरून विचारतायत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करतो. म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय, जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतो, पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते ज्यांना चालायला नाही जमत, ज्यांना ऐकायला येत नाही, असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत. तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय, तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅमीज असेल किंवा मॉमेमी, सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल.
0: येस. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय, तर मला असं वाटतंय की कुठपर्यंत करू शकताय, पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे. आणि म्हणजे ऍज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास आणि पुढे जसं जसं तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात, करणार आहात. तसंच मला असं वाटतंय छान क्रिएटिव्ह, एकतर तुम्ही दिघे भंडाटात क्रिएटिव्ह आहात त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय, कारण देर इज नो लिमिटेशन की फक्त हेच पाहिजे किंवा कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाही किंवा अशी लाईन आखलेली नाही की याच्या पुढे नाही जायचंय. हा आपण फास्ट विचार करताय, एक दूरदृष्टिकोन मला असं वाटतं तो नेत्रामांकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रामाम सेम क्वेश्चन टू यू, ज्या दिवशी एनडी इव्हेंट फॉर्म झालं, आत्ताचं एनडी इव्हेंट आणि येणाऱ्या काही वर्षांमधल्या एनडी इव्हेंट काय वाटतंय?
1: जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल, आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स, माझी फॅमिली, आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत, निमिषा, रश्मी, सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन. असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे, पहिलं हे मी केलं पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते, माझे फॅमिली, सगळे सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं. सो आता पुढेही आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचं आमचा विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट, एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत, आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव्ह करतो की दिस इज जेनेटिक, त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे ही नाही पार्टिसिपेट करू शकत किंवा हिच हिला हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही, असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी आहेत. इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. हा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटचं सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप खूप खूप मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुम्ही सगळं तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. तसं ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आता सगळे छान तयार झाले इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाइट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी हसत खेळत होईल, नाही तर मग ते त्याच्यात ती मजा नाही येते. असं
0: तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपूर्ण आहे असंच वाटतं, पण अर्थात प्रत्येक गोष्टी काही विराम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात. याचं एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे, कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्या पुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो, आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे, नेत्रामन तुम्ही केली आहे एनडी इव्हेंटच्या माध्यमातून, त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक आणि एनडी इव्हेंटला तुम्हाला आणि तुमच्या तिघींनाही शुभेच्छा. तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि इकडे बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेकर, आणि थँक्यू सो मच तुमच्या तिथे.
1: थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलवल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोतेहो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा, आणि एनडी इव्हेंट्स इंस्टाग्राम पेज वरती आपण कोलॅबोरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय काम चाललंय, कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तुम्हाला त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळतील. तर अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, आणि मी आरजे कोमल एनडी इव्हेंटच्या या सगळ्या टीम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपण शिकायला मिळाला नृत्याचं किती छान ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही कारण कला आपल्याला किती भरभरून देते. गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मला अशी भरतकामाचा उल्लेख केला. कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली आहे घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढे वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि असं मेस्मरायझिंग आणि असं थकतो आश्चर्य की म्हणजे असे संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपोच नाही म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत असते
1: खरंच तू आत्ताच म्हणालीस ना हे कसं आहे ना पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली. पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय याच्यात. गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे. पण मुंबईत हे आता शक्य नाही आहे. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणारे आहेत एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणारे आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारांश विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झालेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये शिकलेल्याच टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला. आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग, माझे आणि असं तुम्ही बोलत आम्हाला मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही. फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतं, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता माझ्या अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे चौथं वर्ष स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी, मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय, मुलांना सुद्धा नाही, करशील का, कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसे हिनी स्वरमधुरा म्हणून तिच्या गाण्याची अकॅडमी आहे, त्याच्या छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते, त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे, ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे आहेत, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करत त्याच्यातनं एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो, असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर, मग त्याचे चेन्नई बँगलोर मुंबईत दोन केले, अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आय एम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानं, तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होता. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली, तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आठ, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसवनाचा फरक आहे, कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया, खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ते खंडी झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून, आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे, तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारा देवींबरोबर पखावज वाजवायचं असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या आठही नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी या आठ नायिका दिल्या आणि या आठ नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिलेस ते एक्झॅक्टली, तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधूक होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या आठ नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे, जसं तज्ज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाला. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या 8 नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच 10 अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं 10 अवतार. त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने 10 अवताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याचे तयारी सध्या चालू आहे, तर 10 अवतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही, जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे. असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात, त्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मिया की मल्हार, तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी, मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केलाय मी छान,
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता ह्याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता. पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक मधलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला 2 मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे 2 ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना, ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं, मुझे ना कुछ बड़ा और ना कुछ अलग करना.

0: और मेरा कॉन्सेप्ट है, टेंसा कॉन्सेप्ट होता है, मतलब क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्लार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे, सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे और लाइव म्युझिशियन्स के साथ बात करे. अरे लाइव बरं, लाइव म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट, मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तर वो रंग भी दिखण्याचे म्युझिक मे बी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम, ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतला, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड दोन बाजूला म्युझिशियन्स, आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो. राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन, आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होळी हे हा शब्द आणि
1: सगळं म्युझिक,
0: सगळं म्युझिक,
1: सगळा अभिनय होता त्याच्यावरती, त्यामुळे ते इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
0: त्याच्यात तिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान, म्हणजे छान दिसत होती, तर मी म्हटलं हीच राधा. पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं, कारण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं, पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर मिळून सोडला, असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत, त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे, ते पण ह्याला जोडले गेले. आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो, असं ते मेघ मल्हारचं कंपोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो.
2: आणि मी कथकच्या म्हटलं की तुझ्या कथकच खूप सुंदर दिसतं, म्हणजे आपल्याकडे आपण भारतात राहतो तर बरेच आर्ट फॉर्म्स आहेत, मला प्रश्न विचारायचा होता की कथक म्हणजे भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभि म्हणजे तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
0: खरं सांगू असं काही नाही आहे, म्हणजे त्याबाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं, मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर, त्या मिळाल्या
2: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला
0: कदाचित, कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलो मला भरतनाट्यम शिकवा, पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही, पण त्याच्या पुढे सरकलं नाही, पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत, त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं, मला सगळ्या स्टाईल आवडतं आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचे आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला, म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढी जन्म मला नक्कीच मिळवतात ना. तेवढी प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
2: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुर वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: हाय, कितना खूबसूरत है.
4: वाकई

0: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टलायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात, तर अशी सगळी भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगला आहे, तुमचं नृत्य तर काय बोलायलाच नको त्याबद्दल, असे सगळे आणि कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढा स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे, त्याविषयी जाणून घ्यायचं. कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते, तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तर
1: किती तो सुंदर.

0: प्रश्न विचारते का, मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्स मध्ये जायचा आणि हिनी पण तो प्रयत्न केला की त्या शेड्स मध्ये राहण्याचा, आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो, ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत, की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे, असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युम मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय, मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला, मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो. त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे, आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतात, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघ म्हणला, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू, तर माझी मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला, मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल माझं वाचन एवढं नाही आहे की मी लिहू शकेन, तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स, मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकलं होती, त्याचं मी सादरीकरण करीन. नाही गवडा नाही, हे काम चलाव म्हणा आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
1: अगदीच अगदीच, मी हे परफॉर्म करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
0: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागतंय एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर चुपके आए, तक छुम तक छुम तक तक तक छुम, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट था, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो सन नन नन नन नन सुलझ उलझ कर वायु राजा आवे, अकेले नहीं साथ मल्हार लाए, अकेले नहीं साथ मल्हार लाए, अकेले नहीं साथ मल्हार राय धा. अशी ती कविता आम्ही केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता, त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो, त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं, आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी एक कोशिश की आहे, तर त्यांना खूप आवडली कविता आणि बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो. मधुरा जास्त छान सुरात ना सांगू शकते
1: हा. असंच झालं की आमद आमचा यावेळेस जो होता तो 25 वर्ष कम्प्लीट, आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं, तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं, आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर म्हटलं काहीतरी बनतंय हे मला कळलं. हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे तर ती बनली ना ड्रेस तू ती आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये तर त्याच्या दोन ओळी मला
0: ऐकायची नाव आहे
1: सिद्धेश जाधव म्हणून आहे
0: खूप चांगला मित्र छान आर्टिस्ट आहे आणि इतकं सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे तर मी त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत त्यांनी नटराज स्तुती केली अप्रतिम गायली
1: गोड मुलगा.

0: असं नाही
1: असं
2: ओके. आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेलं आहे, ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी बसून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय. आणि उन्मेषाने त्याच्या तबलाची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे. तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे. म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
3: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी. म्हणजे
2: गुरूंचीच कृपा आहे. 70 मावशींना गाताना ऐकलंय, 70 महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
2: सगळं कानावर इतकं सुंदर पडलं. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे. आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही आहे. हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाहीत आणि कोणालाच म्हणाल्या नाहीयेत, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा धरा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तो झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं. आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेसो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का
3: आवडते का
2: हा हे असतं. मग ती म्हणते हो हो. मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा नाही, कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे हा ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे कुठे कुठे, हे जाते आहे की हे आपल्याला इथे आवर्ते घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक आणि तिच्यावर विश्वास आहे, मला एक विशेष विश्वास आहे, तर ती अगदी प्रामाणिक सांगते. आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहित आहे, मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
3: पादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमातच. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होतात आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्स
2: बाबतीत म्हणे. तुम्हाला कसं लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं? मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे, मी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझं काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं. कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्या की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्या लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात, प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही आहे. मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचंय, म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचंय. आणि तेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
3: खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं, आईचं जास्ती कौतुक आहे, आपण आईचे जास्ती आभार मानूया, कारण मयूर हे नाव किती समर्पण.
1: अगदी महाराजजी बोलले पण होते,
3: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिलं सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
2: मयूर म्हणणं मला आठवलं, महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी, त्यांनी मला सहज विचारलं, मयूर तुम्हाला नाम किसने रखा? तर म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा? नहीं पहले ही रखा. तो पण खूप चेष्टा करायचे, तो मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाइम टाल तूने वो उसको पाला, ये सबसे बड़ा हो गया, नहीं तो क्या हो जाता, मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन जी, सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेज वर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे, पण त्या बिचाराला अभिमान नसे, एवढे मरतुकडे पाय त्याचे, पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे. म्हटलं मी म्हंटल मला वाटतं डेस्टिनी आहे, माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल, कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तात न माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक यू तेजस्वी.
3: टेम्पल 25 वर्ष झाली आहे आम्हाला, तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे.
2: सो स्वीट थँक यू.
3: थँक यू. इथे आलात मी सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करेन की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
2: थँक्यू सो मच. थँक्यू.
3: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वी मिळा.